सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख शके 1948, 8 मे 2026. पहाटेचे 5:50:33 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी सुनीता कुलकर्णी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते सनईच्या या मंगलसुरांनी.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली देसकार रागातली धून आत्ताच आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: पहाटेचे 5:55 झाली आहेत. आता गिरवाणवाणीमध्ये ऐकूया ललिता पंचकम ललिता गोडबोले यांच्या स्वरात.

श्रोते हो, गिर्वाणवाणीमध्ये आपण ऐकत होतात ललिता पंचकम, ललिता गोडबोले यांच्या स्वरात हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि

0: नमस्कार, बर का? नाही, म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रातकालीन प्रसारण. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. सकाळचे 6 वाजतायत. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणात.

प्रभात वंदन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुधीर मोघे यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे मीना मंगेशकर यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आजच्या युगात ईश्वरापर्यंत पोचण्याचा उत्तम मार्ग म्हणजे नामस्मरण. ऐकूया जयंत भिडे यांची भक्तिरचना, संगीत आणि स्वर किशोर कुलकर्णी यांचा.

कार्यक्रमात आता ऐकूया दत्ता पाटील यांची भक्तिरचना, संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी आणि स्वर आहे प्रल्हाद शिंदे यांचा.

0: श्रोते हो, प्रभात वंदन कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:25 होत आहेत. आता प्रभातवंदन कार्यक्रमात शेवटी ऐकूया चिंतन. आज या सदरामध्ये डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार आपण ऐकणार आहोत.
1: काल आपण सम्यक दर्शन म्हणजे काय बघितले, आज आपण सम्यक ज्ञान म्हणजे काय याविषयी जाणून घेऊया. ज्ञान म्हणजे जाणणे हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण मोक्षमार्गामध्ये ज्ञानाचा अर्थ काय असतो तो आपण आज बघूया. जीवाचा किंवा आत्म्याचा प्रमुख गुण ज्ञान मानला गेला आहे. लहान असो वा मोठा असो, प्रत्येकच जण काही ना काहीतरी जाणतच असतो. हे ज्ञान इंद्रिय आणि मनाच्या साह्याने मिळवले जाते. जैन परंपरेनुसार दोन प्रकारची ज्ञाने सांगितली आहेत, ती म्हणजे सम्यक ज्ञान आणि मिथ्याज्ञान. सम्यक दर्शन आपण बघितले, ज्याला सम्यक दर्शनाचा लाभ झाला आहे त्यालाच सम्यक ज्ञान प्राप्त होते. सम्यक ज्ञान म्हणजे पदार्थ जाणताना तो पदार्थ जसा आहे तसाच जाणणे, जराही कमी अधिक किंवा वेगळ्या अर्थाने न जाणणे. सम्यक ज्ञान हे सूर्यप्रकाशा इतके लख आणि प्रकाशमान असते. सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञानामध्ये फरक आहे. सम्यक दर्शनामध्ये पदार्थ किंवा तत्वावरती श्रद्धा ठेवणे अपेक्षित असते, तर सम्यक ज्ञानामध्ये योग्य श्रद्धेय पदार्थाविषयी योग्य प्रकारे ज्ञान मिळवणे अपेक्षित असते. दर्शन आणि ज्ञान यांचा संबंध दिवा आणि प्रकाश यासारखाच आहे. एकाशिवाय दुसरा अस्तित्वात येत नाही, त्यामुळेच सम्यक दर्शन झाल्याशिवाय सम्यक ज्ञान होत नाही. त्याचबरोबर हेही जाणले पाहिजे की या सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञानाची उत्पत्ती ही युगपत म्हणजेच एका वेळी होते, एक आधी आणि एक नंतर असे नाही. हे ज्ञान मिळाल्यानंतरच जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होणे शक्य असते. हे सम्यक ज्ञान देखील दोन प्रकारचे असते, निश्चय सम्यक ज्ञान आणि व्यवहार सम्यक ज्ञान. निश्चय सम्यक ज्ञानामध्ये आत्म्याचे खरे स्वरूप जाणून त्यानुसार मार्ग निवडणे, त्यानुसार मार्गाची माहिती करून घेणे, त्या मार्गाविषयी अधिक जाणून घेणे हे अपेक्षित आहे. तर व्यवहार सम्यक ज्ञानामध्ये तत्वांचे खरे स्वरूप जाणणे, त्यासाठी आगमग्रंथ धर्मग्रंथांचा अभ्यास करणे हे अंतर्भूत असते. निश्चय सम्यक ज्ञानामध्ये आत्म्याचे खरे स्वरूप शुद्ध स्वरूप याचा अनुभव घेणे हे पण अपेक्षित आहे. तर व्यवहार ज्ञानामुळे हे शुद्ध स्वरूप जाणून घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या व्रतवैकल्यांचा किंवा कोणकोणत्या तत्वांचा उपयोग होईल हे जाणणे हे देखील महत्त्वाचे ठरते. या सम्यक ज्ञानाचे देखील 5 प्रकार आहेत. 1. मतिज्ञान. हे इंद्रिय आणि मन यांच्या साह्याने होते. जेवढी इंद्रिय आहेत तेवढ्या प्रकारचे ज्ञान होते, म्हणजेच 5ही इंद्रिये फक्त आपापल्या विषयांनाच जाणतात. श्रुतज्ञान.

0: मतिज्ञान झाल्यानंतर श्रुतज्ञान होते. मतिज्ञानाने जाणलेल्या पदार्थाला अन्य सहाय्याने विशेष रूपाने जाणणे म्हणजे श्रुतज्ञान होय. तिसरे ज्ञान आहे अवधी ज्ञान. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मन व इंद्रियांच्या मदतीशिवाय आत्मिक शक्तीने विशिष्ट पदार्थ जाणणे म्हणजेच अवधी ज्ञान आहे. परंतु याची मर्यादा ही अगदी मर्यादित असते. चौथं ज्ञान आहे मनपर्याय ज्ञान. इतरांच्या मनातील बरे वाईट विचार एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जाणणे यालाच मनपर्याय ज्ञान असे म्हणतात. सम्यक दृष्टी तपस्वी, सम्यक दृष्टी मुनी इत्यादींनाच हे ज्ञान प्राप्त होते. आणि पाचवे सगळ्यात महत्त्वाचे आहे केवल ज्ञान. जे ज्ञान जगातील सर्व पदार्थांविषयी एकाच वेळी भूत वर्तमान भविष्य याविषयी जाणते ते केवल ज्ञान होय. सर्व कर्मांचा नाश झाल्यावरच हे ज्ञान प्राप्त होते. तसेच हे केवल ज्ञान इंद्रिय मन प्रकाश यावर अवलंबून नसते. केवल ज्ञानाची प्राप्ती झाली कीच मोक्ष प्राप्त होतो.
1: चिंतन या सदरात डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत. आणि श्रोते हो, याबरोबरच प्रभात वंदन कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजले आहेत. आता जाणून घेऊया आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 आपण ऐकू शकाल दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल. सकाळी 6:40 कृषीवाणी सदरात जमीन सुपिकतेसाठी सेंद्रिय कर्ब याविषयीची माहिती. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4 सादर करते धीरज केदारी. त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात ऋतुचक्र बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयीची माहिती. लेखिका डॉक्टर कांचनगंगा गंधे निवेदन आणि सादर करते प्रसाद कुलकर्णी. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची असून मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:00 आजचा विचार. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. सकाळी 9:00 तसंच रात्री 10:00 मराठी चित्रपट संगीत. सकाळी 9:30 किरवाण भारती या संस्कृत पत्रिकेच्या कार्यक्रमात सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त डॉक्टर अपूर्वा गोरे यांचं संस्कृतमधून भाषण. प्रतिभा संपन्न हा रवींद्रनाथ महोदय. त्यानंतर आद्य शंकराचार्य रचित लक्ष्मी नृसिंह पंचरत्नम स्तोत्र कविता खरवंडीकर यांच्या स्वरात आणि कार्यक्रमात शेवटी डॉक्टर शिल्पा सुमंत यांचं संस्कृतमधून भाषण नृसिंह भीषणम भद्रम. निर्मिती सहाय्य वंशिका पोवार आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन. सकाळी 10:00 गांधी वंदना सादर करते विनायक मोरे. सकाळी 10:15 सुगम संगीत. सकाळी 10:25 काही स्थानिक निवेदनं आपल्याला ऐकता येतील. सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित तेजेंद्र नारायण मुजुमदार यांनी सरोदवर वाजवलेला राग अहिरभैरव. सकाळी 11:30 विशेष गीतगंगा यामध्ये सिने नाट्य अभिनेते आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 5. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये सुरुवातीला प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची 52. त्यानंतर संस्कृतीच्या पाऊल खुणा यामध्ये प्राचीन भारतीय जीवशास्त्र याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासिका मनीषा पुराणिक यांची निलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमात शेवटी उषा साने यांची कथा अनपेक्षित. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. दुपारी 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:15 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: दुपारी 2:30 सामाजिक विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने 9 ते 11 मे दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक जत्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्तानं संस्थेचे अध्यक्ष रवींद्र टकले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादर करते विनायक मोरे. संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये स्टे ट्यून्ड या सदरात चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने खास कार्यक्रम कल्पना लोकाची छाया रवींद्रनाथ टागोरांची लेखणी. लेखन आणि निवेदन आरती गाढवे यांचं. सादर करते धीरज केदारी. संध्याकाळी 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत या आरोग्यविषयक कार्यक्रमात 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते धीरज केदारी. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये सुरुवातीला फणस प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर विष्णू गरंडे यांनी दिलेली माहिती. त्यानंतर उन्हाळ्यात दुधाळ जनावरांची काळजी याविषयी डॉक्टर मृण्मयी नाईक यांनी दिलेली माहिती. आणि शेवटी बाजारभाव. रात्री 8:15 एक कलाकार. रात्री 9:15 स्पॉटलाईट. रात्री 9:30 करंट अफेअर. रात्री 10:30 आनंद बेंद्रे यांनी गायलेला राग स्वानंदी आम्ही प्रसारित करू. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं त्यांच्या नियोजित वेळी प्रसारित आणि सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोतेहो, आज 8 मे. आजचा दिवस हा जागतिक रेड क्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. 1932 पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पंडित विनायकराव पटवर्धन यांनी पुणे इथे गांधर्व महाविद्यालय सुरू केलं. या महाविद्यालयाची स्थापना लाहोर इथं 5 मे 1901 रोजी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी केली होती. 1933 महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपलं 21 दिवसांचं उपोषण सुरू केलं. 1935 मीरत खटल्यात शिक्षा झालेले कॉम्रेड श्रीपाद अमृतडांगे यांची कराची सेंट्रल जेलमधून सुटका झाली. 1945 दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती पत्करल्यामुळं युरोपमधील युद्ध समाप्त झालं.
2: Yesterday morning at 2:41 a.m. at General Eisenhower's headquarters, General Jodl, the representative of the German High Command, signed the act of unconditional surrender. Hostilities will end officially at 1:01 tonight, Tuesday, the 8th of May. We may allow ourselves a brief period of rejoicing. Today is Victory in Europe Day. Long live the cause of freedom. God save the king.
1: 1974 साली या दिवशी रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकार विरुद्धचा असंतोष वाढत जाऊन पुढे आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारण घडली त्यात हा संप महत्वाचा मानला जातो. आज जन्मदिवस असलेली काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व अशी आहेत. 1884 अमेरिकेचे 33वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रुमन. 1916 आध्यात्मिक गुरु स्वामी चिन्मयानंद सरस्वती. 1970 ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू मायकल बेवन. आज स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1794 फ्रेंच रसायन शास्त्रज्ञ अँटोइन लॅवाझिए. ऑक्सिजन आणि हायड्रोजन या वायूंचं नामकरण त्यानं केलं होतं. आधुनिक रसायनशास्त्राचा जनक मानल्या गेलेल्या लॅवाझिए याला देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल देहदंड देण्यात आला होता. 1982 आत्माराव रावजी देशपांडे तथा कवी अनिल. प्रेम आणि जीवन, भग्नमूर्ती, चीनी

0: उल्हास निर्वासित ही त्यांची खंडकाव्य प्रसिद्ध आहेत. भारतातल्या बोलक्या बाहुल्यांचे जनक यशवंत केशव पाध्ये यांचं 1936 साली या तारखेला निधन झालं. बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून लोकशिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 1995 पत्रकार, संपादक आणि राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया. 2013 ध्रुपद गायक जिया फरीदुद्दीन डागर.
1: ये भारत की सबसे प्राचीन गायकी है. इन गायकियों का उल्लेख संगीत रत्नाकर में है, जिसको गीती नाम से पुकारा जाता है. 5 प्रकार की गीतियाँ मानी गई है. हम जिस वाणी को मैं आपको गा के सुनाऊंगा, जिसको डागर वाणी बोलते हैं,

0: श्रोते हो, आपण जाणून घेतलेत आजचे काही दिनविशेष. सादर करते होते मुजम्मिल पटेल. सकाळचे 6:40 होत आहेत. आता कृषीवाणी सदरात ऐकूया जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, वाढती लोकसंख्या आणि अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी गेल्या काही दशकात रासायनिक घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. परंतु यामुळं मातीतील सेंद्रिय कर्बाची घट, सूक्ष्मजीव जैवविविधतेत घट, पोषक तत्वांचं असंतुलन आणि भूजल प्रदूषण यासारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळंच शाश्वत शेतीचा जीवनदायी घटक मातीतील सेंद्रिय कर्ब ही संकल्पना कृषी शास्त्रात केंद्रस्थानी मानली जात आहे. मातीतील सेंद्रिय कर्ब हा मृदा स्वास्थ्याचा महत्वपूर्ण निर्देशक असून तो मातीची संरचना स्थिर ठेवतो. मातीतील सेंद्रिय कर्बाचं योग्य प्रमाण हे केवळ जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता दीर्घकाळ टिकवण्यासाठीच आवश्यक नाही, तर ते पर्यावरणासाठीही वरदान ठरत आहे. सेंद्रिय कर्बामुळं जमिनीत कर्ब साठवून ठेवला जातो, ज्यामुळं वातावरणातील घातक वायूंचं प्रमाण कमी होऊन हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यास मोठी मदत होते. त्यामुळं शाश्वत शेतीच्या धोरणात मातीतील सेंद्रिय कर्ब संवर्धनाला प्राधान्य देणं ही काळाची गरज ठरत आहे. सेंद्रिय पदार्थ हा पिकांसाठी पोषण द्रव्यांचा महत्वाचा स्रोत आणि साठा आहे. तो मातीतील कणांना एकत्र बांधून ठेवतो, ज्यामुळं मातीची संरचना सुधारते आणि धूप होण्यापासून संरक्षण मिळते. तसेच तो मातीतील सूक्ष्मजीवांना ऊर्जा पुरवतो, ज्यामुळं त्यांची संख्या आणि कार्यक्षमता वाढते. हे सूक्ष्मजीव अन्नद्रव्यांचं चक्र सुरळीत ठेवतात आणि कीड रोगांशी स्पर्धा करण्यास मदत करतात. सूक्ष्मजीवांच्या या वाढलेल्या क्रियाशीलतेमुळं पिकांच्या जैवभार निर्मितीत वाढ होते. मातीतील पाणी शोषण, निचरा आणि साठवण क्षमता सुधारते, ज्यामुळं पिकांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होतं. मृदा सेंद्रिय कर्ब हा विविध सेंद्रिय संयुगांचा मिश्रण असून तो अपघटनाच्या विविध टप्प्यांमध्ये बदलत राहतो. मातीतील सूक्ष्मजीव, पाणी आणि अन्नद्रव्य चक्र यांच्याशी त्यांचं गुंतागुंतीचे परस्पर संबंध असतात. तो सतत मातीमध्ये प्रवेश करत राहतो आणि बाहेरही जात राहतो. त्यामुळं मातीच्या आरोग्यासाठी त्याचं संतुलन अत्यंत महत्वाचं आहे. सेंद्रिय कर्ब मातीतील कणांना एकत्र बांधून स्थिर गुठळ्या तयार करण्यास मदत करतो. त्यामुळं माती भुसभुशीत आणि सच्छिद्र बनते, दाब कमी होतो, तसंच धूप रोखली जाते. त्यामुळं मुळांची वाढ चांगली होते आणि जमिनीची कार्यक्षमता वाढते. सेंद्रिय कर्ब स्पंज सारखं कार्य करतं. ते स्वतःच्या वजनाच्या सुमारे 7 पाणी धारण करू शकतं. यामुळं पिकांना उपलब्ध पाण्याचं प्रमाण वाढतं आणि दुष्काळी परिस्थितीतही पिकांची तग धरण्याची क्षमता वाढते. विशेषतः कोरडवाहू भागात सेंद्रिय कर्ब हा उत्पादन टिकवून ठेवण्याचा महत्वाचा घटक आहे. मृदा सेंद्रिय कर्ब हे नत्र, स्फुरद, पालाश यासारख्या आवश्यक अन्नद्रव्यांचं

0: भंडार आहे. नत्र, स्फुरत, पालाश यासारखी अन्नद्रव्य साठवून ठेवण्याची क्षमता मातीमध्ये वाढते. तसंच ते धनायन विनिमय क्षमता वाढवते, ज्यामुळं माती अन्नद्रव्य अधिक काळ साठवून ठेवते आणि गरजेनुसार पिकांना उपलब्ध करून देते. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी महत्वाच्या उपाययोजना याप्रमाणे: संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि मृदा सुधारकांचा वापर करावा. पिकांचे अवशेष जाळण्याऐवजी त्यांचं शेतात पुनर्चक्रीकरण करावं. शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि हिरवळीच्या खतांचा वापर करावा. पडीत कालावधी कमी करून वर्षभर पिकानं आच्छादन राखावं. बहुवर्षीय पिकं किंवा मिश्र पिक पद्धतीचा अवलंब करावा. मृदेची धूप रोखण्यासाठी आच्छादन आणि संवर्धन नांगरणी पद्धत वापरावी. काळी कचरा आणि गवताचं संरक्षण करून पृष्ठभाग झाकलेला ठेवावा. चराईचं नियोजनबद्ध व्यवस्थापन करावं. जैव खत आणि सूक्ष्मजीव आधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे आपली जमीन सुपीक ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब हे एक वरदान ठरत आहे.
1: आपण ऐकत होतात कृषीवाणी या सदरात जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्ब या विषयीची माहिती. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, आता जाऊया मुंबई केंद्राकडे. सुरुवातीला म्हणजे ठीक 7:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे दोन्ही आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण जाणून घेऊया ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये पचनशक्ती म्हणजेच अग्नी जपण्याचे रहस्य. सध्या बाहेर सूर्यदेव चांगलेच तळपत आहेत. चैत्र वैशाखाचे हे कडक ऊन केवळ जमिनीलाच नाही तर आपल्या शरीरालाही शोषून घेत आहे. आपण म्हणतो बाहेर एवढी उष्णता आहे मग भूक का लागत नाही, किंवा काहीही खाल्लं तरी पोट का जड वाटतं. श्रोते हो, याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुर्वेदात लपलेलं आहे आणि ते म्हणजे आपली पचनशक्ती किंवा अग्नी. हिवाळ्यात आपला अग्नी प्रदीप्त असतो पण उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत तो मंद होतो. याचं कारण असं की बाहेर प्रखर उष्णतेमुळे शरीरातील द्रव अंश आणि स्निग्धता कमी होते आणि शरीरातील उष्णता बाहेर फेकली गेल्यामुळे आतली पचनशक्ती कमकुवत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला जठराग्नी या ऋतूत सर्वात कमी असतो. म्हणूनच या दिवसात काय खातो यापेक्षा ते कसं पचतं हे अधिक महत्वाचं. आता आपला अग्नी जपण्यासाठी काय करायचं याकडे लक्ष देऊया. आहार कसा असावा? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ऋतूमध्ये आहार लघु म्हणजेच पचायला हलका असावा. जुना तांदूळ, मूग, दूध आणि विशेषतः तूप याचा आवर्जून वापर करावा. तूप हे अग्नीला प्रदीप्त करतं पण शरीरातील उष्णता वाढवत नाही, त्यामुळे त्याचा आहारामध्ये अवश्य वापर करावा. सुंठ ही उष्णवीर्य असली तरी पित्तशामक आहे, अग्निवर्धक आहे, त्यामुळे सुंठेचाही अल्प प्रमाणामध्ये आहारामध्ये वापर करावा. म्हणूनच या ऋतूमध्ये येणारे रामनवमी, हनुमान जयंती या सर्व सणांना देखील सुंठवडा वाटण्याची आपल्याकडे पद्धत आहे. उन्हाळ्यात पोट गच्च भरेपर्यंत कधीही जेवू नये. आयुर्वेदाचा एक नियम लक्षात ठेवा, पोटाचे तीन भाग करा. एक भाग घन पदार्थांसाठी, एक भाग द्रव पदार्थांसाठी आणि एक भाग रिकामा ठेवा, जेणेकरून वायूची हालचाल नीट होईल आणि पचन नीट होईल. अति तिखट, अति आंबट, अति खारट पदार्थ पचन संस्थेवर ताण आणतात. मसालेदार अन्नांमुळे पित्त उसळ

आणि अग्नी अधिकच बिघडतो, म्हणून या गोष्टी टाळाव्यात. अग्नी सुधारण्यासाठी आपल्या आयुर्वेदाने काही खास पानके किंवा पेये सांगितले आहेत. ती पचायला अत्यंत हलकी असतात, शरीरामध्ये द्रव निर्माण करतात, त्यामुळे यांचाही आहारामध्ये समावेश करायला हवा. आता विहाराबद्दल काही गोष्टी जाणूया. लक्षात ठेवा, उन्हाळ्यात अतिव्यायाम करणं टाळा, कारण अतिव्यायामामुळे अग्नी अधिकच मंदावतो आणि शरीरातील बल कमी होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवास्वाप, म्हणजेच दुपारी थोडी विश्रांती. ग्रीष्म ऋतू हा एकमेव असा ऋतू आहे ज्यात आयुर्वेदाने दुपारी झोपण्याची मुभा दिली आहे, कारण यामुळे शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि अग्नी संतुलित राहण्यास मदत होते. सर्वात महत्वाची आणि ठाम सूचना, फ्रीजमधील बर्फासारखं थंड पाणी पिणं टाळा. फ्रीजचं पाणी अग्नीला पूर्णपणे विझवून टाकतं, ज्यामुळे पचन बिघडतं. त्याऐवजी माठातील पाणी प्या. माठाचं पाणी हे नैसर्गिकरित्या शीतल असतं आणि ते अग्नीचं संरक्षण करतं. तर श्रोते हो, ग्रीष्म ऋतूचा हा

0: सारखं थंड पाणी पिणं टाळा. फ्रीजचं पाणी अग्नीला पूर्णपणे विझवून टाकतं, ज्यामुळे पचन बिघडतं. त्याऐवजी माठातील पाणी प्या. माठाचं पाणी हे नैसर्गिकरित्या शीतल असतं आणि ते अग्नीचं संरक्षण करतं. तर श्रोते हो, ग्रीष्म ऋतूचा हा काळ आपल्या पचनशक्तीचा परीक्षा घेणारा आहे. परंतु आहार हलका ठेवा, तुपाचा वापर करा, आयुर्वेदिक सरबते प्या आणि निसर्गाच्या नियमांचं पालन करा. अग्नी नीट राहिला तरच आरोग्य टिकेल. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूयात परिसर.
3: परिसर.
4: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत ऋतुबदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. गेल्या काही वर्षात, विशेषतः या वर्षी, जगात सर्वच ठिकाणी तापमान वाढतंय. भारतात यंदा उन्हाळा सर्व राज्यात लवकर सुरू झालाय. तापमानही दरवर्षीपेक्षा जास्त आणि बराच काळ टिकलंय. सर्वच सजीवांमध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रचंड तापमान वाढल्यामुळे एरवी उन्हाळ्याच्या शेवटी फुलणारा बहावा आणि गुलमोहर भरभरून फुललेले आहेत. यासाठी वनस्पतींच्या अंतर्गत बरेच बदल घडलेले असतील. खरं तर हे हिवाळ्याच्या ऋतूतच घडायला सुरुवात झाली असेल. बहावा, गुलमोहर यांचं परागीभवन काही विशिष्ट किडे आणि कीटकांमार्फत होतं. परंतु ही झाडं लवकर फुलल्यामुळे कदाचित यावर्षी परागीभवन फार कमी प्रमाणात किंबहुना होणार नाही. कारण परागीभवन ज्या सुतार मधमाशांमार्फत होतं त्यांची उत्पत्ती उन्हाळ्याच्या सुरुवातीला होत नाही. बहाव्याच्या फुलांना वास नसतो, त्यामुळे इतर कोणतेच कीटक त्या फुलांकडे आकर्षित होत नाहीत. फक्त सुतारमाशी आणि तिच्या जातीतल्या माशांमुळेच परागीभवन होतं. या फुलात ठराविक पुकेसरांमध्येच परागकण असतात, जे या माशांचं अन्न असतात. तीन प्रकारच्या पुकेसरांपैकी एकाच पुकेसरात परागकण असतात. या पुकेसराला वरच्या टोकाच्या बाजूला बारीक भोक असतं. सुतारमाशी जेव्हा फुलात शिरते तेव्हा ती इतर पुकेसरांवर जोरात तिचं डोकं आपटते, तेव्हा वारा घुमल्यासारखा आवाज येतो. या प्रक्रियेत पुकेसराच्या भोकातून परागकण तिच्या पाठीवर चिकटतात. ती जेव्हा डोकं आपटते तेव्हा ट्युनिंग फोर्क सारखा आवाज येतो. ती फुलात शिरल्यावर तिचं शरीर पुकेसरात लपेटून घेते, शरीरातले स्नायू आखडून घेते, त्यामुळे माशा घोंगावल्याचा आवाज येतो. इतर कीटकांपेक्षा याच झायलोकार्पा माशीमुळे बहाव्याच्या फुलांमध्ये परागीभवन यशस्वीरित्या होतं. ठराविक दिवसांनी शेंगा बियाही तयार होतात. परंतु हवामान बदलामुळे लहान लहान किडे कीटकांना बदलत्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेता येत नाही. त्यांचा जीवनक्रम जेव्हा आणि जसा असतो तसा सुरू राहतो. त्यामुळे अंड्यांमधून माशा बाहेर येऊन त्या वाढेपर्यंत आवेळी फुललेल्या बहाव्याचा बहर संपलेला असतो. त्यांना अन्न न मिळाल्यामुळे झायलोकार्पा माशांच्या जातीलाच धोका निर्माण होतो. परिणामी त्यांची संख्या कमी होत आहे. असाच परिणाम इतर फुलं आणि परागीभवनाला योग्य असलेल्या कीटकांमध्ये दिसायला लागलाय. पश्चिम घाटात नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलंय की कीटकांच्या प्रजातीत 35% घट झालीय. यात चतुर, टाचणी या पर्यावरण दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कीटकांमध्ये आणि त्यांच्यातल्या विविधतेत बरीच घट झालीय. ही घट जर अशीच चालू राहिली तर वनस्पतींमध्ये परागीभवन न झाल्यामुळे फलधारणाही होणार नाही. परिणामी कीटकांबरोबर वनस्पतींचीही जात नष्ट होईल. निसर्गातल्या अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम्स आणि त्यातल्या अन्न साखळ्या, अन्न जाळ्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढीचा परिणाम फक्त उन्हाळ्यात फुलं येणाऱ्या झाडांवर नाही तर तो इतर ऋतूत वाढणाऱ्या वनस्पतींमध्येही दिसून येतो. एवढंच नाही तर पाणी आणि त्यात वाढणाऱ्या, पाण्याजवळ वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये आणि त्यांच्यावर जगणाऱ्या कीटकांवर, पक्ष्यांवरही होत असल्याचं दिसून येतंय. शास्त्रीय आधारावर शास्त्रज्ञांनी काही झाडांना फुलं त्याच ऋतूत पण लवकर काय

0: क्रमेषु सहभागिता सम्मिलिता भविष्यति। संचारमन्त्रालयेन संसूचितं यत् अद्य श्रीसिंधिया महाराष्ट्रस्य मुख्यमन्त्रिणा देवेन्द्र फडणवीस इत्यनेन सह मुंबय्याम् अंधेरी रेलस्थानक उपप्रेक्षालयस्य उद्घाटनं करिष्यति। आकाशवाणी स्वीय नवतितमस्य वार्षिकोत्सवस्य अवसरे अद्य राष्ट्रिय राजधान्यां मैराथन इत्यस्य आयोजनं करिष्यति। प्रायः 3.5 किलोमीटरमितं मैराथन इत्येतत् आकाशवाणी भवनात् आरभ्य कृषिभवनं रेलभवनं आरबीआई भवनं च गच्छति। आकाशवाण्याः दूरदर्शनस्य प्रसारभारत्याः च कर्मचारिणः स्वीय परिवारस्य सदस्यैः च सह अस्यां मैराथन क्रीडायां भागं ग्रहीष्यन्ति इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:10 झाली आहेत। ऐकूया जनता सहकारी बँक आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: श्रोते हो, ऐकूया आजचा विचार। स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील विचार जिथे केला जातो तिथेच माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं।
4: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
5: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा।
6: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव,
5: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत। स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे। ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com।
7: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
8: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
7: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
8: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
7: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
8: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
7: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, फिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
9: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
10: आकाशवाणी,
9: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
10: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
1: ऐकूया आजचा विचार पुन्हा एकदा। स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्याच्या मनाचा देखील जिथे विचार केला जातो तिथेच माणुसकीचं सुंदर नातं तयार होत असतं। श्रोते हो, आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
1: ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी।
11: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल।

0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
1: हमको भी बुलाते रहिए.
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गजल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनिमुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: टप टप टप धरती सुमने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706।
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाली आहेत। यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू।

0: the dolphin supposed to be?
1: त्यापेक्षा देवा दाल दाल तुलप्यांचा पाऊस पाड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळते.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गंमत जम्मत जरूर ऐका. गंमत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वतेला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती C.P. राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यवसाय कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असं समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानात देखील दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला शिष्टमंडळासह भेट देत प्रतिकात्मक घंटावादन देखील केलं. यावेळी त्यांनी NSEच्या कामकाजाची तसंच भारतीय वित्तीय व्यवस्थेची माहिती घेतली. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत एका गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या व्हिएतनामच्या कंपन्यांसाठी समर्पित पायाभूत सुविधा, विशेष IT पार्क्स आणि प्रगत डेटा सेंटर परिसंस्था विकसित करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक असल्याचं सांगितलं. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित HYKE AS या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान सामंजस्य करार मुंबईत काल करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचं सातत्यानं काम सुरू आहे. मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होती. मुंबईत सुरू होत असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथं आकाराला येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आलं. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समितीमध्ये काल हे जमीन हस्तांतरण करण्यात आलं. यावेळी विविध सामंजस्य करार करण्यात आले. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंबईतल्या वांद्रे इथल्या डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयातील 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण करणं ही सर्वोच्च प्राथमिक

धार्मिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान खपवून घेतलं जाणार नाही असं पाटील यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेल्या गुणांसह मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असून शाळांना देखील एकत्रित स्वरूपात मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिवस म्हणून 8 मे हा दिवस ओळखला जातो. थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्तविकाराबद्दल जागरूकता वाढवणे, रुग्णांना आधार देणे, यासाठी काम करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या जिल्हा समन्वयक मानसी ठाकूर यांनी या दिनानिमित्त आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं,
1: थॅलेसेमियाचे निदान न झालेल्यांचा शोध दुर्लक्षितांना आधार ही यावर्षीची थीम आहे आणि या थीम अंतर्गत थॅलेसिमिया आजाराचे जे वाहक आहेत त्यांचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे काम जनकल्याण रक्तपेढीने हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये जनजागृती आणि तपासणी कार्यक्रम जनकल्याण आणि सहयोगी संस्था यांच्यामार्फत होत आहेत. जे लग्नाला इच्छुक आहेत आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी थॅलेसिमियाची तपासणी करून घ्यावी आणि पुढची पिढी सुरक्षित करावी. लक्षात घ्या, हा आजार अनुवंशिक आहे, माहिती हीच त्याच्यावरची उपाययोजना आहे आणि लग्नाआधी छोटी तपासणी उद्याची सुरक्षित पिढी तयार होण्याचा मार्ग आहे.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आत्ता सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया अशी यामागील संकल्पना आहे. यामध्ये केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले आहेत. पदफेरी पुन्हा कार्यालयात येऊन समाप्त होणार आहे. बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्याच्या तपासात बीड पोलिसांनी लातूरमधून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. 2023 मधील या प्रकरणात विविध कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून काल संध्याकाळी अटक करण्यात आली. सक्तीनं धर्मांतर केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ती फरार झाली होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देखील ती सापडत नव्हती. महिनाभर पोलिसांना तिनं हुलकावणी दिली. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3 जण जागीच ठार झाले. बाजारपेठेत भरधाव टेम्पोच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्यानं पादचाऱ्यांना धडक दिली. मृतांमध्ये रस्त्यावर चालत असलेल्या पतीपत्नीचा समावेश आहे. टेम्पो चालक फरार झाला आहे. अपघातात काही दुकानदारांचंही नुकसान झालं आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं जलसंधारणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाभरात 1 लाख जलतारा काम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांची काल झालेल्या बैठकीत या मोहिमेवर चर्चा करण्यात आली. राज्याच्या विविध भागांमध्ये काल जोराचे वारे आणि विजांसह पावसानं तडाखा दिला. यवतमाळ इथं कडक उन्हामुळे वातावरण तापलेलं असताना अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि विजांसह मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी मूग, तीळ आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं असून झाडांना लगडलेले आंबे देखील मोठ्या प्रमाणात खाली पडले. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख परिसरात विजा आणि वादळी वाऱ्यांसह तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आंबा पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं. खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा आणि शिराळ तालुक्यात काल पाऊस पडला. सांगलीत सायंकाळी आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि नागरिकांची तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि पाटण तालुक्यात देखील काही भागात काल दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील तापमानामध्ये कमालीची घट झाली. काल दिवसभरात 40 अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली होती, मात्र सायंकाळी

साडेपाच नंतर शहरातील अनेक भागात हलक्या आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे उन्हानं त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आज जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: पाउसपाड.
1: त्यापेक्षा देवा दाल दाल सुलतानचा पाउसपाड.
2: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल.
0: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
3: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मी म्हणते जुनं तेच सोनं.
1: नाही, मी म्हणते नवं तेच सोनं.
0: जुना,
1: नवा,
2: कशालाही नाव न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाश

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळ

0: आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय, एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यो, गेल्या 3 भागांमध्ये आपण जनगणना 2027 याची तयारी, त्याचा प्रारूप आराखडा आणि याबद्दलची माहिती कशी संकलित केली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत. आणि त्याकरता आपण दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केलंय जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती 2 प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी, किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचा एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबाने काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण. आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी

0: ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणने अंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे हे तक्ते जे आहेत आमचे हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे त्याचे नियोजन ठरत असतं.
1: तर आपण जसं आता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली तर त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे की मगाशीपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा. तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील आणि स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं इंधन हा एक त्यातला भाग महत्त्वाचा आहे. तर याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते?
0: आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. लोकांच्या उन्नतीसाठी त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते. तर हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असा एक भाग आहे घटक आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ असावं आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं ज्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो. प्रकाशाचा स्रोत हा जर आपण विचार केला तर हा पण कुटुंबाच्या म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल दोन्ही कुटुंबाशी खूप निगडीत असा प्रश्न आहे. त्यामध्ये विजेची उपलब्धता किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते. मग ह्यामध्ये आम्ही कुटुंब प्रकाशाच्या स्रोतमध्ये वीज पासून अगदी पारंपरिक सोलर असेल किंवा काही कुटुंबांना वीज जोडणी पण नाही सोलर पण नाही तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील अशा पद्धतीची ही माहिती आम्ही संकलित करतो. तर ह्याचं एक निदर्शक असतं की कुठल्या भागासाठी आपल्याला काही नियोजन करायचं आहे ही माहिती येते. स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्त्वाची आहे आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. तर त्या स्वच्छतागृहामध्ये ती कशी आहेत की सेप्टिक टँक आहे का त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे अशा पद्धतीची माहिती संकलित होते. ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत अशा पद्धतीची ही माहिती संकलित केली जाते. आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये आपल्याला सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील ह्याचा एक उद्देश असतो.
1: बरं,
0: इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे. जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील हे स्त्रियांना होऊ शकतात. म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारं अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता अशा पद्धतीची एक माहिती संकलित केली जाते जनगणनेमध्ये जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं.
1: सर, याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागातही ती जनगणना होते जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण होते, पण या दोन घटकांमधली तफावत तुम्हाला कशी दिसते जनगणना करताना आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये?
0: मी तर म्हणेन की खरं तर जनगणनामध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाहीये.
1: अच्छा.
0: कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध

0: सुविधा आहेत, त्यांचं कम्पॅरिझन टाइम सिरीज अनालिसिसमध्ये त्या त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसा करू शकतो. तर जनगणने अंतर्गत आम्ही दोन संकल्पना वापरतो शहरांसाठी. एक संविधानिक शहर म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदा किंवा कटक मंडळ यांचा समावेश होतो. आणि दुसरे एक संकल्पना असते जनगणना शहरे, म्हणजे जे आता गावं आहेत प्रत्यक्षात गावं आहेत पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने तीन निकष आहेत की त्या गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त असावी, आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषीयेतर क्षेत्रामध्ये कार्यरत असावे. तर अशा गावांना आम्ही जनगणना शहर मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधानिक शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलंय की जनगणने अंतर्गत जी ही जनगणना शहर स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रूपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते.
1: बिलकुल, म्हणजे तफावत असण्याचं काही कारण नाही.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर याच्यात आणखी एक घटक म्हणजे की डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान येणं, त्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो, तर त्याचे फायदे नेमके काय?
0: आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गटांमध्ये विभागलेला आहे. आणि असा एक छोटा घर यादी गट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे जे छोटे घर यादी गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल. मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आयडी आहे तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल तिथे. तुमच्याकडे स्वगणना आयडी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आयडी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने संपूर्ण माहिती भरावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथं आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकित करणं खूप आवश्यक आहे.
1: अगदी खरं, की त्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद या पुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून
1: हा कार्यक्रम पुणे केंद्रांनी सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
2: अगर है शौक मिलने का, आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल.

0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
1: हमको भी बुलाते रहिए.
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गजल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 आणि 7 सेकंद झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
2: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
1: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
3: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
4: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
3: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी akshardhara.com.
5: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: श्रोते हो, ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आज आत्माराम रावजी देशपांडे अर्थात कवी अनिल यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त ऐकूया त्यांची काही गीतं आजच्या भावधारा या कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात कवी अनिल यांची ही रचना.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
2: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली कवी अनिल यांची रचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. यानंतर सकाळी 8:40 आपण पुन्हा सुगम संगीताचा आनंद घेऊ शकाल.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:50 होत आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:50 होत आहेत। ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी।

0: ही अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी,
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भवनी,
0: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: काय रे सुन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो। ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश। आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा। मानवी
4: आनंदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही।
5: सुनबाई, इकडे ये।
6: काय सासूबाई?
5: खाऊन खाऊन माजली आहे नुसती? काम झाली की नाही?
6: हो, सगळी कामं झाली आहेत सासूबाई। पहाटे सगळं घरदार झाडून काढलं, घराच्या दारात आणि तुळशीपाशी सडा रांगोळी झाली, 2 मैलावरून 5 हंडे भरून पाणी आणलंय, झालंच तर सगळ्यांची अंथरुणही उचलली, गाई म्हशीचं दूध काढून ठेवलंय, आता फक्त शेण काढून गोठा स्वच्छ केला की झालं सगळं।
5: झालं सगळं म्हणे, आणि कपडे कोण धुणार? आणि गुरांना चरायला रानात कोण नेणार? तुझी आई का तुझा बाप?
6: एवढा गोठा झाडून झाला की जाते ना। सासूबाई, कालपासून पोटात अन्नाचा कण नाही हो, थोडा शिळा भाकर तुकडा देता का? रानात घेऊन जाईन।
5: अगं काय तोंडे, घरात कोणी जेवलं नाही अजून आणि तुला खायचं सुचतंय? थोबाड फोडीन, रानातून आलीस की मग बघू।
7: काय चाललंय हे बघ, तू तिला फारच घालून पाडून बोलतीयस बर का?
5: हे बघा, मला तिचं काळं तोंड बघावं असं सुद्धा वाटत नाही।
7: अगं खरं आहे ते, पण आज आपल्या घरात बोडण भरायचंय ना, मग आज तरी आपलं बोलणं शुद्ध असावं।
5: अहो, आपल्या कुळधर्मात हिचं मध्ये मध्ये दर्शन नको म्हणून तर हिला गुरांच्या मागे रानात हाकलीये।
6: देवा, अरे कसली परीक्षा बघतोयस रे माझी, या घरात माणूस म्हणून मला स्थानच नाही, सगळं जनावरांचं जीण आलंय रे नशिबी माझ्या। मी तुला अनन्य भावाने शरण आले, आता तार अथवा मार, पण हे वेठ बिगाराचं जीण संपव रे देवा।
8: मुली उठ, आजही उपाशी पोटी झोपलीस ना?
6: काय करू, घरात बोडण भरलं पण मला विचारलं सुद्धा नाही, कारण मी नावडती ना म्हणून मला दूर लोटलं। काय पाप केलं असं मी म्हणून असं जीणं नशिबी आलं माझ्या, मी काय करू आता?
8: रडू नकोस, डोळे पूस पाहू।
6: कोण आहात तुम्ही? आजवर मला एवढ्या मायेनं आस्थेनं प्रेमानं कोणी जवळ सुद्धा घेतलं नाही, आणि तर लहानपणीच वागली माझी, इथं माझ्याबद्दल कुणालाच जिव्हाळा नाही।
8: वाटेल बरं, तुझ्याबद्दलही त्यांना माया ममता वाटेल। एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, दुःखाची काळ रात्र खूप काळ टिकत नाही, त्याच्या पाठोपाठ सुखाची आनंदाची पहाट येणार असते। आपण आपला श्रद्धेचा दिवा मात्र सतत तेवत ठेवायला हवा।
6: माझ्या आईचा चेहरा मी पाहिला नाही कधी, पण मला वाटतं माझी आई असती तर ती तुमच्यासारखीच असते।
8: आता तू मलाच आपली आई समज,

0: मी सांगते ते लक्षपूर्वक ऐक.
1: सांगा ना.
0: हे बघ, उद्या तू गोठ्यात थोडं दही दूध विरजून ठेव. एक खडा मांड, देवी म्हणून त्याची पूजा कर. तू तुझं एकटीचं बोडण भर. संध्याकाळी गाई गुरांना खाऊ घाल. एवढं बोलून सुवासिनी वेशातली देवी गुप्त झाली. नावडतीनं ओळखलं की देवीनं आपल्याला दृष्टांत दिला.
1: मग
0: तिनं देवीनं सांगितल्याप्रमाणे सगळं काही केलं.
2: हे काय, ही इथं या खड्याची पूजा कोणी केलीये? कळलं, हे त्या काळ तोंडीचेच उद्योग असणार. आमच्या विरुद्ध काय देवस्की करते माहित नाही. थांबा, मी लाथे ना तिचा हा देव आणि त्याच्या समोर झाकून ठेवलेलं ताट उडवूनच लावते.
3: थांब मूर्ख स्त्रिये, थांब.
2: अहो पण
3: त्या ताटाला आणि पूजेला लाथ लावशील तर किडे पडून मरशील.
2: का, असं काय आहे मोठं त्यात?
3: तुझ्यात बुद्धीचा थोडा जरी अंश असता ना तरी तुला समजलं असत. अगं कुळबुडवे, नावडतीनं आपला कुलाचार केलाय. तुम्ही फक्त कर्मकांड केली, पण तिनं मात्र खड्याला देवी मानून मनोभावे पूजा केली. तुम्हाला तिच्या अंतरंगीचा ईश्वर कधी दिसलाच नाही, त्यामुळं तुमच्या भव्य दिव्य पूजा व्यर्थ आहेत, व्यर्थ.
2: होय हो, अहो गरीबाघरची म्हणून मी तिला कायम धुतकारलं, हीनपणाची वागणूक दिली. पण तिनं बिचारीनं सगळं निमूटपणे सहन केलं.
3: अगं न करून सांगेल कुणाला? तिला माहेरचा आधार आहे का नवऱ्याचा? हा दिवटा हा असला आणि तुम्ही आशा. पण आता मात्र मी ठरवलंय, मी तिच्या पाठीशी भक्कम उभा राहीन. सासरा म्हणून नव्हे, प्रेमळ बाप म्हणून.
4: बाबा, मला पण माझी जबाबदारी कळली. मी चांगली नोकरी धरली. शेटजींनी मला त्यांच्या व्यवसायात चांगली नोकरी देऊ केली.
3: छान, सगळं काही भरून पावलं. सुनबाई असती तर, पण ती बिचारी हिंडत असेल रानोमाळ उन्हातानातून, उपाशी तापाशी गुरवळत.
4: नाही बाबा, मी तिला बरोबर आणली. अगं ये ना पुढे, दाराच्या आड लपतेस कशाला?
1: नाही नको, मी इथेच बरी.
2: मुली, हे बघ, आता आणखी लाजवू नकोस आम्हाला. मी खूपच वाईट वागले तुझ्याशी, मला क्षमा कर.
1: नाही सासूबाई, तुम्ही क्षमा नाही मागायची, आशीर्वाद द्यायचे. मला बोडणाच्या व्रतामुळे माझं घर मिळालं. थांबा, मी ताट उघडून तुम्हाला बोडण्याचा प्रसाद देते. माझा बिचारीचा दया दुधाचा प्रसाद गोड मानून घ्या.
3: अरेच्छा, हे काय? अगं बघितलंस का, ताट भरून हिरे मोती पाचू सोनं.
2: अगं बाई,
1: पण मी तर ताटात दही दूध ठेवलं होतं.
3: बघा, हिला देवीनं प्रसाद दिला.
5: आजी, तुम्हाला असं बोलताना बघून मला विंदा करंदीकरांची एक कविता आठवली.
2: कोणती गो?
5: जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळा परी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो.
6: आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. निर्मिती रोहन्स आय पुणे.
7: साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित स्वामिनी व्रतकथामाला मधील हा भाग आपणास कसा वाटला? यामध्ये आपणास आणखी कोणकोणत्या व्रतकथा ऐकायला आवडतील ते आम्हास जरूर कळवा. आमचा पत्ता
8: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुंठित रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
9: अहो बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
10: अगं मग सांगायचंच की, 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
9: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
10: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
9: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो.

0: newly elected party MLAs in Kolkata to elect legislative leader today. Deadlock continues in Tamil Nadu over carbon formation as MLAs of VCK, CPI and CPIM to meet on lending support. President of Vietnam Tho Lam emphasizes India-Vietnam role in global supply chain at Business Forum in Mumbai. Commerce Minister Piyush Goyal reviews initiatives to strengthen India's position in global agriculture landscape. Saudi Arabia suspends US military access to its bases in airspace. And in IPL cricket, Lucknow Super Giants beat Royal Challengers Bengaluru by 9 runs using DLS method at the Ikana Stadium. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल देशभरात भारतीय सैन्यदलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतं असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिली आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होणार आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरू असून या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. तमिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 118 आकडा गाठण्याबाबत विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. काल द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात DMK आणि AIADMK या दोन्ही पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका घेतल्या. दरम्यान राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेल्या मागणीनुसार VCK, CPI आणि CPIM या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक आज होणार असून या बैठकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या TVKला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते. दिल्ली आणि कोहिमामध्येही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडे एकत्रितपणे जागतिक पुरवठा साखळीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे, असं मत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल झालेल्या भारत

भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यांनी भारतीय कंपन्यांना, विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं. भूतकाळात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे. व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन आणि भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले. या राजकीय विश्वासाच्या बळावर 2016 पासून द्विपक्षीय संबंधांनी नवी शिखरं गाठली आहेत असंही लाम यांनी नमूद केलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल अबुधाबी इथं भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि भारतासाठीच्या विशेष दूत रिम अल हशिमी, तसंच फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सरचिटणीस मार्टिन ब्रियन्स उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही देशांनी आपली भागीदारी अधिक बळकट करण्यावर आणि स्पष्ट कालमर्यादा असलेली एक कृती योजना तयार करण्यावर सहमती दर्शवली. या भेटीदरम्यान मिसरी यांनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खालदून अल मुबारक यांचीही भेट घेतली आणि गुंतवणूक सहकार्याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी मिसरी यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रिम अल हशिमी यांच्याशीही चर्चा केली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीचा त्यांनी आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सरकारी अन्नधान्याचा साठा 604 लाख टनांहून अधिक झाला आहे. हा साठा अनिवार्य सुरक्षित साठ्याच्या गरजेपेक्षा जवळपास तिप्पट आहे अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. गहू आणि तांदळाच्या या भक्कम साठ्यामुळे देशभरातील कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी अन्नधान्याचा अखंड पुरवठा होईल. अन्नधान्याची प्रभावी खरेदी, पिकांचं उत्तम उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे देशाची अन्नसुरक्षा, शेतकरी कल्याण आणि एका सुदृढ भविष्याप्रती असलेली कटिबद्धता अधिकच बळकट होत आहे असंही जोशी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत संघाच्या विजयाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यादरम्यान रशियानं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात आजपासून 10 मे पर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियन संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली. यावेळी होणाऱ्या संचलनादरम्यान युक्रेननं मॉस्कोवर कोणताही हल्ला केल्यास मध्य किववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो असं रशियानं म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2 दशकात प्रथमच या वर्षीचं संचलन रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांशिवाय होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं नवं 10% जागतिक आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यूयॉर्क इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या एका खंडपीठानं दिला आहे. ट्रम्प यांनी व्यापार कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना काँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन कृती केली आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे. अनेक लहान उद्योगांनी या शुल्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी लागू केलेल्या जागतिक आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर हे नवं शुल्क लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं 24 जुलैपर्यंत हे तात्पुरतं 10% शुल्क कायम ठेवण्यासाठी 1974च्या व्यापार कायद्याचं कलम 122 या दुसऱ्या एका कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनासाठी आणखी एक कायदेशीर पराभव ठरला आहे. आरोग्य सेवेमध्ये जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात AIचा वेगवान वापर करण्यासाठी इंडिया AI आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था अर्थात ICMRनं काल नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला. ही भागीदारी AIच्या जबाबदार आणि व्यापक वापराद्वारे आरोग्य सेवेचे परिणाम सुधारण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या सहकार्याअंतर्गत दोन्ही संस्था त्यांच्या पूरक सामर्थ्याचा उपयोग करतील. यात इंडिया AIच्या संगणकीय पायाभूत सुविधा, डेटा सेट प्लॅटफॉर्म आणि AI कौशल्य विकास उपक्रमांसोबतच ICMRचं संशोधनातील कौशल्य आणि मेडिकल इन्फॉर्मेशन डेटा फॉर AI सोल्युशन्स चौकट यांचा समावेश आहे.

0: आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यानं निकालासाठी डीएलएस पद्धतीचा वापर करण्यात आला. यानुसार लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर असताना रॉयल चॅलेंजर्सनं 203 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं 19 षटकात 3 गड्यांच्या बदलात 209 धावा उभारल्या होत्या. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं हा सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला आणि बंगळुरू संघासमोर डीएलएसनुसार 213 धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं. लखनौ संघाकडून मिचेल मार्शनं 56 चेंडूत 111 धावांची खेळी केली तर बंगळुरूसाठी रजत पाटीदारनं 31 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्शला सामनावीर गौरवण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं आज पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडं जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:41 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो कवी अनिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त सुरुवातीला ऐकूया त्यांची रचना पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. संगीतकार यशवंत देव.

0: ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त

0: ऐकूया आमच्या एका फोन इन कार्यक्रमाविषयी.
1: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा, तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.
0: अवश्य फोन करा श्रोते हो, आज सकाळी 11 वाजता. भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया राजा बढे यांची पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेली रचना माणिक वर्मा यांच्या स्वरात.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया मालती पांडे यांच्या स्वरात श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली राजा बढे यांची रचना.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 9:35 झाली आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आधार चित्रपटातली ग दी माडगुळकर यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे सुधीर फडके यांनी आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

0: टप टप टप धरती सुने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706।

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार सुधीर फडके, चित्रपट आम्ही जातो आमच्या गावा.

0: समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे. तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी.
1: मातृदिनाच्या अनुषंगाने आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकर.
2: जन्म तू विश्व हे दाविले सदिला, जन्म तू विश्व.
3: आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
2: तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
1: माय लेकर लेखन केलंय डॉक्टर अरुणा ढेरे यांनी, सहभाग डॉक्टर गिरीश ओक, चैत्राली अभ्यंकर आणि मृणाल कुलकर्णी यांचा. जरूर ऐका शनिवारी 9 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली पी सावळा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती. कार्यक्रमात आता ऐकूया मधुचंद्र चित्रपटातली एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेली ग. दि. माडगुळकर यांची रचना आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत, वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय, एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा, हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातली लक्ष्मी चित्रपटातली जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीतकार राम कदम.

कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीतबद्ध केली वसंत प्रभू यांनी. काळी बायको चित्रपटासाठी स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: देवा दाल दाल कुलपंता पाउसपान
1: आमच्या बाबांचा रोज पगार होते म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे गोट्या पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळते.
2: टॉफ्यांचा पाऊस रंगीबेरंगी पतंग गोट्या ही मुलं नेमकं काय करतायत कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत जरूर ऐका. गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना, संगीतबद्ध केली वसंत प्रभू यांनी आणि कन्यादान चित्रपटासाठी स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर.

0: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. सकाळचे 9:30 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत संस्कृत पत्रिकेचा कार्यक्रम गिरवाण भारती. आज यामध्ये सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर जयंतीनिमित्त डॉक्टर अपूर्वा पोरे यांचं संस्कृतमधून भाषण, प्रतिभा संपन्न हा रवींद्रनाथ महोदय. त्यानंतर आद्य शंकराचार्य रचित लक्ष्मी नृसिंह पंचरत्नम स्तोत्र कविता खरवंडीकर यांच्या स्वरात आणि कार्यक्रमात शेवटी डॉक्टर शिल्पा सुमंत यांचं संस्कृतमधून भाषण नृसिंह भीषणम भद्रम. निर्मिती सहाय्य आहे वंशिका पोवार यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ऐकूया गिरवाण भारती.
1: श्रोतो नमस्कार, गिरवाण भारती या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतो, रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असंही संबोधलं जातं. अतिशय लोकप्रिय असलेला कविता संग्रह गीतांजलीचे ते रचनाकार आहेत. त्यांची 7 मे ही जयंती, त्या अनुषंगानं आपण डॉक्टर अपूर्वा पोरे यांचं संस्कृतमधून भाषण ऐकणार आहोत. शीर्षक आहे प्रतिभा संपन्न रवींद्रनाथ महोदया.
2: रवींद्रनाथ ठाकूर महोदय 7 मे 1881 दिनांके कोलकाता नगरे जनिम अलभत. सहा प्रतिभा संपन्न कवी, गीतकार, संगीतकार, गायक, कादंबरीकार, निबंधकार, चित्रकार, अध्यापक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ, स्थापत्यकार, बालमानसशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक च आसीत. देवेंद्रनाथ ठाकूर महोदय तस्य पिता, शारदा देवी महोदया तस्य माता. देवेंद्रनाथ ठाकूर महोदय धनिक आसीत. बाल्यकालतः रवींद्रनाथ महोदय पित्रा सह विविधेषु निसर्गरम्य क्षेत्रेषु भ्रमणं कृतवान्. देवेंद्रनाथ महोदयेन तस्मै आंग्लभाषायां तथा संस्कृतभाषायां वाङ्मयम् अध्यापितम्. रवींद्रनाथ महोदयेन बहूनि काव्यानि रचितानि. तस्य गीतांजलि नाम काव्यसंग्रहः प्रसिद्धः. एतस्य रचनार्थं सः 3191 ख्रिस्ताब्दे नोबेल् इति पारितोषिकं प्राप्तवान्. जनगणमन इति भारतदेशस्य राष्ट्रगीतं तथा आमार शोनार बांग्ला इति बांग्लादेशस्य राष्ट्रगीतं तेन रचितम्. आङ्ग्लजनानां कृते ठाकुर इति कुलनाम्नः उच्चारणं कठिनम्, अतः ते तस्मै टागोर इति नाम्ना सम्बोधयन्ति स्म. अनन्तरं सः रवींद्रनाथ टागोर इति नाम्ना विश्वविख्यातः. सः तस्य मातापित्रोः 14वं कनिष्ठतमं च अपत्यम्, अतः सः पितुः प्रियतमः. पित्रा सह सः तीर्थयात्रां करोति स्म. वयसि 6तमे वर्षे सः प्राथमिके शिक्षायै पाठशालां प्रविष्टवान्, किन्तु सः दीर्घकालार्थं पाठशालां गन्तुम् असमर्थः. देवेन्द्रनाथमहोदयः तस्य पुत्राणाम् अध्ययनस्य कृते गृहे एव एकम् अध्यापकं नियुक्तवान्. तस्मिन् समये एव रवींद्रनाथमहोदयस्य संस्कृतं, बांग्ला, आङ्ग्लं च भाषाणाम् अध्ययनं सम्पन्नम्. तथापि शरीरशास्त्रं, भूमितिः, गणितं च विषयाणाम् अध्ययनमपि गृहे एव समाप्तम्. आबाल्यादेव रवींद्रनाथस्य मनः निसर्गसौन्दर्यं प्रति आकृष्टम्. निसर्गस्य सहवासेन सः सन्तुष्टः भवति स्म. पद्मानदीतीरे शैलिदास्थाने देवेन्द्रनाथमहोदयस्य कृषिक्षेत्रम् आसीत्. कृषिक्षेत्रस्य सङ्गोपनार्थं रवींद्रनाथमहोदयः तत्र गच्छति स्म. रवींद्रनाथमहोदयस्य परिवारः अपि विद्वत्तासु काव्य कला सू

एक व्यक्ती म्हणून विकासाचा जसा आलेख गांधीजींच्या जीवनचरित्राचा काढता येतो, बघता येतो, तसाच त्यांच्या सार्वजनिक जीवनाचाही काढता येतो. व्यक्ती म्हणून ते जसे स्वतःच्या मर्यादा ओलांडत आदर्शांच्या दिशेने प्रवास करत गेले, तसंच त्यांचं सार्वजनिक जीवनही बहुआयामी बनत गेलं. अनेक धुमाऱ्यांनी बहरत गेलं. त्यांच्या सर्वच कार्यात एक प्रकारची उत्स्फूर्तता होती. अनेक कल्पक कार्यक्रम त्यांना सुचत आणि मग त्यांच्या मागे ते झपाटून लागत. गांधीजींचं विधायक कार्य जसं एकांगी न राहता जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रालाच कवेत घेतं, समाज परिवर्तनाची प्रेरणा देतं, दिशा दाखवतं, त्याचप्रमाणे त्यांचा संघर्षही अनेक नवनवीन कार्यक्रमांनी एक एक पाऊल पुढे जातो. प्रत्येक पावलावर अधिक सहभाग, अधिक ताकद, अधिक विकसित जीवनदृष्टी निर्माण करतो, चेतना जागवतो. आणि हे सर्व एकेकटं येत नाही.

अनेक पाकळ्यांच्या फुलासारखं एकत्रितपणे उमलतं. म्हणूनच त्यांचा संघर्षही समाजाला नैतिकदृष्ट्याही पुढे नेतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे की परकीय सत्तेच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्यापर्यंतचा जसा हा प्रवास आहे, तसाच एका मध्ययुगीन सरंजामी व्यवस्थेकडून लोकशाही व्यवस्थेपर्यंतचा तो प्रवास आहे. आणि त्यामध्येही गांधीजींचं योगदान फार मोठं आहे. लोकसहभाग हा गांधीजींच्या आंदोलनांचा कणा होता आणि नैतिक शक्ती हा गाभा. ही सर्व संकल्पनाच नवीन होती आणि गांधीजींनाही तिचा शोध लागतच ती सिद्ध झाली. दक्षिण आफ्रिकेत या लोकशक्तीचा पहिला साक्षात्कार त्यांना झाला आणि एका लाजाळू अपमानित वकिलाचं रूपांतर एका निर्भय सत्याग्रही नेत्यात झालं. अहिंसा हे भित्र्याचं नव्हे तर शूराचं हत्यार आहे आणि जुलमी सत्तेविरुद्ध स्वतः अत्याचारांना सामोरे जात ते वापरता येतं हे त्यांनी सिद्ध केलं. शारीरिक छळाला ते स्वतः अनेकदा सामोरे गेले आणि खरा सेनानी कसा असतो याचं उदाहरणच त्यांनी घालून दिलं. त्यानंतर त्यांना एक एक शस्त्र अस्त्र सापडतच गेली जी त्यांनी ताऊन सुलाखून घेऊन आपल्या लढाईत वापरली. जसं बहिष्कार हे त्यातलं पहिलं शस्त्र. भारतीय लोकांना ओळखपत्र देण्याच्या अन्याय कायद्याविरुद्ध कुणीही त्यावर सही वा अंगठा देणार नाही असं ठामपणे सांगत त्यांनी त्यावर बहिष्कार घातला आणि त्यातून सविनय कायदेभंग, सामाजिक असहकार या कृतींचा जन्म झाला. हे करत असताना सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून अनेकदा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या इच्छेविरुद्धही चळवळ मागे घेतली. त्यावेळी त्यांनी म्हटलं की सत्याग्रहाने आपल्या विरोधकांवर विश्वास ठेवला पाहिजे. मात्र ज्या ज्यावेळी विश्वासघात झाला त्या त्यावेळी चळवळ अधिक प्रखर झालेली दिसते. त्याचाही अनुभव या ओळखपत्र प्रकरणी प्रमाणपत्रांची होळी करण्यातून अथवा परवान्याशिवाय प्रवेश करण्यासारख्या सामूहिक कृतीतून आला. जुलमी कायदे जाहीरपणे मोडणं आणि ते मोडल्याबद्दलची शिक्षा प्रामाणिकपणे भोगणं अशी सविनय कायदेभंगाची संकल्पना होती. मात्र जुलमी कायदे मोडतानाच लोकहिताच्या सर्व कायद्यांचं प्रामाणिकपणे पालन करण्याची जबाबदारीही सत्याग्रहावर असते हा आग्रह गांधीजींनी धरला. आज लोकहितासाठी केलेले साधे साधे, अगदी सिग्नल पाळण्यासारखे साधे कायदे आपण बेपरवाईने सहजपणे मोडतो, तेव्हा जुलमी कायदे मोडून कायदेभंग करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला राहतो का याचा विचार आपण सर्वांनीच केला पाहिजे. हे नागरिकत्वाचं शिक्षण आज स्वतंत्र भारतातही देण्याची फार गरज आहे, जे गांधीजींनी त्यांच्या सत्याग्रही सहकाऱ्यांना दिलं होतं. अहिंसात्मक सत्याग्रहाची ताकद तेव्हाच दिसेल जेव्हा तो नैतिक आधारावर उभा असेल, नम्र असेल. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी सत्याग्रहाचं अस्त्र वापरून ते यशस्वी होऊ शकतं हे सिद्ध केलं आणि तेच पुढे वेगवेगळ्या स्वरूपात अधिक परिणामकारक रीतीने भारतात वापरलं. भारतात गांधीजी आले तेव्हा आफ्रिकेतल्या त्यांच्या पराक्रमाची कीर्ती इथे पोहोचली होती. लोकच नव्हे तर त्यावेळेचं नेतृत्वही त्यांच्याकडे अपेक्षेने बघत होतं. मात्र गांधीजींनी गोखल्यांच्या सूचनेप्रमाणे आधी देश समजून घेतला, कुठलंही राजकीय विधान न करता लोकांच्याशी संवाद साधला, त्यांची सुखदुःख जाणून घेतली. दारिद्र्याने ते व्याकुळ झाले आणि उच्चवर्गीय उच्चवर्णीयांना फटकारण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. तुमचे हे महाल, तुमच्या अंगावरचं जड जवाहीर हे इथल्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या घामातून आणि श्रमातून निघालेलं आहे आणि तो शेतकरी कामगारच या देशाला स्वातंत्र्य मिळवून देईल, हे गांधीजींचे शब्द होते. गांधीजींचे भारतातले पहिले लढे हे देखील शेतकरी आणि कामगार यांचेच असावेत हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. मात्र चंपारण्याचा निळीचा सत्याग्रह लढवताना त्यांनी आधी सत्याग्रहींचं प्रशिक्षण केलं. तुम्ही मळेवाल्यांना मुळीच भिवू नका, यातना सहन करून लढायला तयार असलात तर तुम्हाला निश्चितच न्याय मिळेल हे आश्वासन त्यांनी लोकांना दिलं. दुसऱ्या बाजूने विषयाचा बारकाईने अभ्यास, वकिलांना या लढ्यात जोडून घेणं, मळेवाल्यांशीही संवाद आणि सरकारसोबत वाटाघाटी याद्वारे लढा पुढे नेला. गांधीजींची मांडणी पूर्णपणे वस्तुस्थितीवर आधारित असे, मागणी ही अवाजवी नसे, त्यामुळे तिला नकार देताच येत नसे. मात्र अशा प्रश्नात केवळ वकिली डावपेच पुरेसे नसतात तर लोकशक्तीही पाठी अशी असावी लागते याची त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच गांधीजींनी या दोन्हीचा समतोल त्यांच्या प्रत्येक लढ्यात साधलेला दिसतो. अहमदाबादमधल्या गिरणी कामगारांच्या लढ्यातही कामगारांना त्यांनी सांगितलं की तुमची जेवढी बाकी आहे तेवढीच मागा, त्यापेक्षा जास्त रक्कम मागू नका, त्यापेक्षा कमी स्वीकारू नका. गिरणी मालकांनी वाटाघाटीत काही थोडं मान्य केलं,

कामगारांचा धीर सुटायला लागला. त्यांनी तडजोड स्वीकारायचं ठरवलं तेव्हा त्यांना थांबवण्याचा गांधीजींनी प्रयत्न केला. कामगार म्हणाले, अगदी आमरण लढायला सांगणं तुम्हाला सोपं आहे, तुमचं काय जातं आहे, पण इकडे आम्ही मरतोय. तेव्हा गांधीजींनी म्हटलं की तुमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही संप केलाच पाहिजे आणि जोपर्यंत तुमचा संप सुरू आहे तोपर्यंत मी अन्नाच्या कणालाही स्पर्श करणार नाही. याचा परिणाम असा झाला की कामगारांचं नीतिधैर्य उंचावलं. गांधीजींच्या उपोषणामुळे लोकांची सहानुभूती कामगारांच्या लढ्याला मिळाली. गिरणी मालक नमले आणि वाटाघाटी होऊन कामगारांची जीत झाली. त्याही वेळी गांधीजी गिरणी मालकांना म्हणाले होते की हे उपोषण मी तुमच्या विरुद्ध करत नाही आहे, कामगारांनी भ्याडपणा सोडून द्यावा आणि बलशाली धीट व्हावं म्हणून मी हे उपोषण करतो आहे. उपोषण या अस्त्राची ताकद तर या निमित्ताने सिद्ध झालीच, परंतु ते निर्वैर रीतीने प्रतिपक्षाच्या विवेकाला साथ घालण्यासाठी करता येतं याचं उदाहरण गांधीजींनी घालून दिलं. या सर्व कल्पना काही ठरवून प्रत्यक्षात आल्या असं नाही. कामगारांची अस्वस्थता गांधीजींपर्यंत पोचल्यावर त्यांनाही काय करावं ते सुचत नव्हतं आणि जेव्हा कामगारांच्या जगण्या मरण्याशी स्वतःच्या जगण्या मरण्याचं नातं जोडलं गेलं तेव्हा उपोषणाचं हत्यार गवसलं. सत्याग्रहाचं अनोखं अस्त्र घेऊन गांधीजींनी या देशाला असं चेतवलं, सत्याग्रहाचा भारतातला प्रयोग पुढे जगभरातल्या अन्याय सोसणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.

आदर करते होते विनायक मोरे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:15 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रेयसी वाझे यांचं गीत. संगीतबद्ध केलंय मंदार आपटे यांनी आणि स्वर आहे वैशाली माडे यांचा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:26:08 झाली आहेत. आता काही स्थानिक निवेदनं ऐकूया. सुरुवातीला ऐकूया दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल यांच्याकडून प्राप्त झालेलं हे निवेदन. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल प्रवेश परीक्षा 2026 या संदर्भातलं हे निवेदन आहे. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेली भारतातली पहिली संस्था आहे. ही संस्था या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, निवास आणि संस्कार यावर भर देते. या संस्थेत सध्या देशातील विविध पार्श्वभूमीमधले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या आगामी प्रवेश प्रक्रिया 2026 हे निवेदन आहे. यासाठी अंतिम नोंदणीची तारीख आहे 1 जून 2026, तर परीक्षेची तारीख आहे 5 जून 2026. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन आणि निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली माहिती पुन्हा एकदा. अंतिम नोंदणी दिनांक 1 जून 2026, तर परीक्षेचे दिनांक 5 जून 2026. यासाठी संपर्क क्रमांक आहे 9067111597. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9067111597 आणि संकेतस्थळ आहे www.deepasthambha.org deepasthambha.org. यानंतर ऐकूया हरवलेल्या व्यक्तींविषयीची काही निवेदनं. सुरुवातीचं हे निवेदन आहे पर्वती पोलीस स्टेशन पुणे यांच्याकडून प्राप्त झालेलं. अभिषेक गणेश पत्रे हा 5 वर्षाचा मुलगा 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 ते 6:30 दरम्यान जनता वसाहत पर्वती इथून बेपत्ता झाला आहे. त्याचं वर्णन याप्रमाणे. उंची 3 फूट, रंग काळा सावळा, गोल चेहरा, काळे बारीक केस, सरळ नाक. त्यावेळी त्याने अंगामध्ये शर्ट आणि पांढऱ्या रंगाची चड्डी परिधान केली होती. त्याच्या उजव्या कपाळावर जुन्या जखमेचे व्रण आहेत. तो बोबडं बोलतो. त्याला कन्नड आणि मराठी भाषा येते. या वर्णनाचा हा मुलगा कोणाला आढळल्यास पर्वती पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. यानंतरचं हे निवेदन प्राप्त झालं आहे हिंजवडी पोलीस ठाणे पिंपरी चिंचवड यांच्याकडून. सुधीर प्रकाश भेलके हे 30 वर्षांचे गृहस्थ 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 सुमारास श्रीराम चौक कीर्ती गेट मारुंजी इथून बेपत्ता झाले आहेत. त्यांचं वर्णन याप्रमाणे. उंची 6 फूट, रंग गोरा, अंगाने मध्यम, बसकं नाक, गोल चेहरा, दाढी राखलेली. त्यावेळी त्यांनी अंगात टी शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती. ते मराठी भाषा बोलतात. या वर्णनाची ही व्यक्ती आढळल्यास हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड यांच्याशी संपर्क साधावा. यानंतरचं हे निवेदन आहे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे यांच्याकडून प्राप्त झालेलं. प्रवीण संभाजी भोसले हे 58 वर्षांचे गृहस्थ 18 एप्रिल 2026 रोजी प्रेमनगर सोसायटी मार्केटयार्ड पुणे इथून बेपत्ता झाले होते. ते अद्याप परत आलेले नाहीत. त्यांचं वर्णन याप्रमाणे. उंची 5 फूट 6 इंच, रंग गोरा, उभा चेहरा, काळे पांढरे केस, सरळ नाक. त्यावेळी त्यांनी अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती, तर पायात चॉकलेटी रंगाची चप्पल घातली होती. त्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश भाषा येते. या वर्णनाची ही व्यक्ती कोणाला आढळल्यास मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे इथे संपर्क साधावा. श्रोते हो, आपण ऐकत होतात काही स्थानिक निवेदनं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:30:18 झाली आहेत. श्रोते हो, या सभेतून मी सुनीता कुलकर्णी आता आपला निरोप घेते आणि यानंतर आपल्यासोबत आहे माझी सहकारी स्वाती मारवाडे.
1: धन्यवाद सुनीता. आकाशवाणीचं

हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते, सकाळचे 10:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं इश्क विश्क या चित्रपटातलं समीर यांचं गीत, स्वर होता कुमार सानू आणि अलिशा चिनॉय यांचा, शब्द समीर यांचे तर संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी.

श्रोते हो, खाकी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी. शब्द समीर यांचे, संगीतकार राम संपत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत

0: पास आते हैं।
1: कौन मैं?
2: हाँ तुम।
1: बस तुम?
2: ओफो।
1: कौन मैं?
2: हाँ तुम।
1: बस तुम?
2: ओफो।

0: उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता अजनबी, संगीतकार अनु मलिक. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे, तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध, माता कायमानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी.
2: मातृदिनाच्या अनुषंगाने आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकर.
3: जन्म तू विश्व हे दाविले स दिला जन्म तू.
4: आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
3: तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
2: माय लेकर, लेखन केलंय डॉक्टर अरुणा ढेरे यांनी, सहभाग डॉक्टर गिरीश ओक, चैत्राली अभ्यंकर आणि मृणाल कुलकर्णी यांचा. जरूर ऐका शनिवारी 9 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
0: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कुमार सानू आणि संजीवनी यांच्या स्वरात राहत इंदोरी यांचं गीत. संगीतकार अनु मलिक, चित्रपट आहे करीब.

0: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल।
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी मैफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित रहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।
1: दोस्त

श्रोत्यो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया राम लक्ष्मण यांच्या संगीत नियोजनात सूरज सनीम यांचं गीत. हे गीत गायलं आहे लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी. चित्रपट सातवा आसमान.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, सकाळचे 11 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित तेजेंद्र नारायण मुजुमदार यांचं सरोदवादन, राग अहिर भैरव. त्यांना तबला साथ दिली आहे पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी. ऐकूया पंडित तेजेंद्र नारायण मुजुमदार यांचं सरोदवादन, राग अहिर भैरव.

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण पंडित तेजेंद्र नारायण मुजुमदार यांचं सरोद वादन ऐकलं, राग अहिर भैरव. त्यांना तबला साथ दिली होती पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आपल्या रेडिओ सेटवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, सकाळचे ठीक 11:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत विशेष गीतगंगा. या कार्यक्रमात सिनेनाट्य अभिनेते आनंद इंगोले यांच्याशी गप्पा आणि गाणी याचा भाग 5वा. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ.
1: श्रोतेहो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण ऐकत आहात सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग 5वा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील होऊन

0: सर, बोलता बोलता देवानंदचा उल्लेख निघाला आणि यादीकडे माझं सहज लक्ष जात आहे, तर देवानंदच्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांची अनेक गाणी तुम्ही निवडलेली मला दिसत आहेत. काय
1: हा म्हणजे नुसतं
0: फेवरेट?
1: देवान

0: म्हणून नव्हे, कदाचित एस डी बर्मन म्हणून.
1: हा, ती पण एक जोडगोळी मला दिसतीच आहे.
0: अगदी, कदाचित एस डी बर्मन म्हणून असेल, कदाचित शंकर जयकिशन म्हणून असेल. माझा माझा लाडका आणि आवडता कला म्हणजे हिरो होताच देवानंद, काही प्रश्नच नाही, सगळेच. पण काय सुंदर गाणी त्यांच्या वाट्याला आली देवानंद साहेब.
1: प्रश्नच नाही.
0: फैली हुई है, सपनों की बाहें, अप्रतिम गाणं, अप्रतिम. मी असं सुधीन गाणं आहे, एस डी बर्मनांचं म्युझिक आहे मला वाटतं. आणि प्रत्यक्ष स्क्रीनवर एक तर लताबाईंनी गायलं आहे,
1: होय,
0: आणि स्क्रीनवर मला वाटतं
1: कल्पना कार्तिक,
0: कल्पना कार्तिक
1: स्वतः मिसेस
0: देवानंद आणि कल्पना कार्तिक यांचं गाणं आहे. पण फार सुंदर गाणं आहे, मला फार आवडतं. म्हणजे त्यातलं आलाप जे आहेत ना मधले, ते ज्या पद्धतीने त्यांनी केले आहेत
1: बरोबर,
0: मला गाणं म्हणून ते फार आवडतं.
1: खूप खूपच अर्थात खूप गोड पण दिसले आहेत पडद्यावर, आहेतच अर्थात. हाऊस नंबर 44 साहित लुधियानवीचं हे गाणं, आणि पुन्हा ही एक मोठी उपलब्धीच हिंदी चित्रपट झाला. चेतन आनंद यांच्या नजरेतून आपल्याला मिळाली असं म्हणता येईल. बाजी चित्रपटासाठी त्यांची निवड झाली होती 1951. चेतन आनंदीच त्यांचं नाव पुढे कल्पना कार्तिक असं ठेवलं, पण त्यांचं खरं नाव त्या सिंग होत्या, मोना सिंग, शिमल्याच्या त्या सुंदरी होत्या. अनेक सौंदर्य स्पर्धेत भाग घेऊन त्या पुढे आलेल्या, त्यात यांची नजर गेली. आणि मग बाजी चित्रपट आणि पुढे सगळ्या त्या गोष्टी घडल्या की सिनेमाच्या सेटवर त्यांनी गुपचूप लग्न पण केलं
0: देवानंद साहेबांनी, बरोबर.
1: त्यांनी असा तो खूप मोठा पट, पण अगदी 5 ते 7 वर्षांचा त्यांचा हा पट आहे. 1951 ते 1957 एवढ्या कार्यकाळात अनेक चित्रपट केले. आणि मग सगळ्यात शेवटचा त्यांचा चित्रपट म्हणजे टॅक्सी ड्रायव्हरच्या ह्याच्यात लग्न झालं.
0: त्यानंतर सेटवर थांबवलं मला वाटतं,
1: 9-2-11 नंतर. म्हणून ती म्हणायची पण पद्धत झाली की 9-2-11 के बाद 9-2-11
0: हो गई. आणि 9-2-11 नंतर त्यांनी काम थांबलं
1: नाही केलं त्यांनी, आणि
0: परत नाहीच केलं.
1: नाही, मी घर सांभाळायला म्हणाले, इतकं छान पडद्यावरचं त्यांचा सगळा प्रवास होता, पण तो तिथं 9-2-11 झाला असं म्हणता येईल. तर त्याही गाण्याचा आस्वाद आपण घेऊयात.
0: अगदी अगदी. आणि विचार बघा ना, फैली हुई सपनों की बाहें, आजा चल दे कहीं दूर,
1: खरंच
0: किती जाशील स्वप्नात तुझ्या स्वप्नांचे जेवढा आवाक आहे तेवढं विस्तारलेलं आहे की रे, तू म्हणशील तितकं जाऊ.
1: खरंच आहे, चले आई जहां तक खुशबू आती है घेसू की बात,
0: बस बस बस,
1: तशीच या बाहे आहेत फैलवलेले आहेत.
0: हो नाही, आणि सुंदर गाणं.
1: चल,
0: आपण मला वाटतं की श्रोत्यांना पण आवडेल हे गाणं, बहुतेकांनी ऐकलेलं असतंच हे गाणं, नाही असं नाही, पण कदाचित काही तरुण
1: हो
0: ऐकत असतील तर त्यांना हे गाणं ऐकून जरा मजा येईल.
1: नक्की नक्कीच. आणि थोडंसं आहे, आपण म्हणाल त्याप्रमाणे सगळ्यांनी हे ऐकलं असं म्हणताना मला वाटतं की फार बाकीच्या गाण्यांपेक्षाही कमी ऐकलं गेलं असेल
0: कदाचित.
1: माझ्या तरी आठवणीत आता जसा तिकडचा आकडा आहे तसा इथलाही आकडा मी सांगू इच्छितो. आपण 43वे कलाकार आहात या मालिकेत येणार आहे, हे गाणं पहिल्यांदाच येत आहे.
0: अरे बापरे, अरे बापरे.
1: म्हणून मलाही फार आनंद झाला ते यादीत गाणं बघितलं की ऐकूया आपण
0: अगदी.

0: वा, यादीवर लक्ष जाताना पुन्हा बाबूजी मला दिसतायत तुमच्या आवडत्या गाण्यामध्ये, घन निळाला निवाळा. पुन्हा आता माणिक वर्मा आणि स्वतः बाबूजींच्या आवाजातलं पण हे गाणं आहे,
1: आहे.
0: तर ह्या दोन्ही गाण्यांची गंमत मला तुमच्याकडे
1: पुन्हा
0: ऐकायची.
1: पुन्हा तेच मला वाटतं की प्रतिभा प्रतिभा म्हणून, की अनेकांनी सांगितलं असेल त्याचे किस्से, गोष्टी अनेकांकडनं ऐकलेत. मला त्या किस्स्यांमध्ये कधी रस वाटत नाही, मला त्या प्रतिभेमध्ये मजा वाटते की ळ हे अक्षर घेऊन तुम्ही कसं गाणं लिहाल. म्हणजे मला ते गाणं आवडतं माडगुळकरांसाठी,
0: बरोबर.
1: की घननिळा लडिवाळा झुलवू नको
0: हिंदोळा.
1: हिंदोळा, सुटली वेणी केस मोकळे, धूळ उडाली भरले डोळे, काजळ गाली सहज ओघळे, या साऱ्याचा उद्या गोकुळी होईल अर्थ निराळा, झुलवू नको हिंदोळा. आता ळ हे खरं तर इतकं विचित्र अक्षर आहे आपल्याकडे, की ज्याचं त्याला धरून तुम्ही यमक जुळवत असाल आणि अर्थपूर्ण यमक, तर काय करायचं या प्रतिभेचं मग
0: खरंच
1: काय. आणि माणिकबाईंनी ते काय अफलातून माणिक वर्माजींनी
0: प्रश्न
1: गायलेलं आहे,
0: उमज पडेल तर चित्रपटासाठी.
1: आणि या बाबूजींचं सहज साधं सोपं संगीत, ती भावना पोचवणाऱ्या सुरांचं गाणं, मला ते गाणं म्हणून आवडतं की अशा वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आपल्याकडे काय झाली, काय केली,
0: ते एवढं साधं आहे की ते असाधारण आहे.
1: असाधारण असाधारण.
0: आम्ही तर रेडिओ आत्ता करत आपण बोलतो आहोत तेव्हा आमच्याकडे ऑडिशन सुरू आहेत. नवीन येणाऱ्या उद्घोषकांना आम्ही हेच म्हणतो की तुम्ही फक्त साधं बोला, माईकच्या समोर आलात म्हणून काहीतरी आवाज लावू नका.
1: नाही नाही
0: आत्ता
1: खरंच
0: तुम्ही
1: नाही.
0: रेडिओचं बोलणं हे एका माणसानं दुसऱ्या माणसाशी बोलल्यासारखं आहे.
1: पूर्वी असं असायचं, आता तुम्ही बघा ना, प्रत्येक वेळेला काळ बदलणारच ना. पूर्वी असं असू शकत होतं की मला छान एक आवाज अमीन सयानी आहे किंवा तबस्सुम यांचा आवाज रेडिओवरनं ऐकू यायचा किंवा अजूनही येतो. आज काळ बदलत चालला आहे. आज जितूराजपासनं अनेक वेगवेगळे रेडिओ जॉकीज ज्याला म्हणतो, यांचे काही आवाज हे आवाजी म्हणून
0: नक्कीच नाही, नक्कीच
1: प्रसिद्ध नव्हते, पण त्यांच्या
0: कंटेंट.
1: एक्सप्रेशनसाठी होते. आज मला असं राहिलंच नाही आहे, कारण तसं असतं ना, आता आमच्या कलाकारांमध्ये

0: पण म्हणू, किंवा तसं असेल तर फक्त अमरीश पुरीच सर्वोत्कृष्ट कलाकार राहिले असते, जर आवाजावरती,
1: आवाज फक्त
0: बेसवर, किंवा
1: अगदी
0: ओमपुरी,
1: चेहरा पण नाही,
0: ओमपुरीच असते, पण नाही ना,
1: अगदी सगळ्यांनी आता देवरांत दिसण्याची गरज नाही आहे.
0: प्रत्येकाचा आवाज. परेश रावलांचा काही आवाज बेसचा आवाज नव्हे, बमन इराणींचा आवाज काही बेसचा आवाज
1: इवन
0: नव्हे,
1: अमिताभचा आवाज रेडिओनं रिजेक्ट केलायच.
0: गेला गेला होता, पण त्या आवाजाचं एक्सप्रेशन माझ्यापर्यंत पोचतं ही त्यातली सगळ्यात मोठी गंमत आहे. आणि ती ती मजा मला वाटतं त्या घननिळामध्ये
1: नक्की नक्की
0: सुंदर, म्हणजे काही प्रश्नच नाही.
1: ऐकूया आपण
0: ऐकूया ऐकूया.
1: नक्की.

0: जसे द देवानंद
1: ना.
0: आहेत तसं एक आणखी विद्यापीठ दिलीप कुमार वैजयंतीमाला यांचं एक आपलं वेगळंच अधिराज्य त्यांनी निर्माण केलं आहे. त्यांची खूप छान छान गाणी, मधुमतीसारखा चित्रपट
1: अरे
0: असेल.
1: बाप रे, म्हणजे काय, मला मधुमती एकतर स्टोरी,
0: बरोबर,
1: दणकट स्टोरी, दिलीप कुमार साहेब आणि प्राण,
0: वैजयंतीमाला.
1: वैजयंतीमाला, प्राण
0: होय.
1: ह्यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट स्टोरी, म्हणजे डबल रोल. आणि त्याही पेक्षा वर हे सलील चौधरी यांचं म्युझिक.
0: हो,
1: काय चित्रपटामध्ये 8 गाणी दिली आहेत, काय गाणी येतो,
0: खरंच आहे. एकाच एक
1: एकाच एक जुलमी संगा आखलडी.

0: चढ़ गयो पापी बिछुआ।
1: छोड़ के जा रे छू
0: म्हणजे
2: धाटणी सगळ्यांची वेगळी आहे,
0: प्रत्येकाची प्रत्येकाची। जॉनी वॉकरच्या तोंडचं गाणं वेगळं
2: अगदी।

0: दिल तड़प तड़प के।
1: दिल तड़प तड़प के कह रहा है आदि जा, तू हमसे आंख ना चुरा, तुझे पसंद है आदि जा।
0: आणि आजारे परदेसी,
2: वाह
0: काय कमाल गाणं आहे। म्हणजे मला सारखं असं वाटतं की पुन्हा तेच लिखाण, गाण्याचं लिखाण, मैं नदिया फिर भी मैं प्यासी, भेद ये गहरा बात जरासी। तर हे ज्यांना लिहिता आलं हे कमाल नाही आहे का?
2: खरंच आहे।
0: आणि मला असं वाटतं की, मला माहीत नाही, मी चुकत असेन तो मला बरोबर करा, पण मला वाटतं ह्या गाण्याला पहिलं फिल्मफेअर बाईंनी,
2: अगदी अगदी
0: पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड बाईंना जे आहे
2: याच
0: ते याच गाण्या
2: याच गाण्या।

0: एक ते शूट काय केलं आहे
1: तेच मला
0: त्या
1: आता म्हणायचं होतं की
0: वेळेला.
1: ब्लॅक अँड व्हाईट असू नये, म्हणजे एकतर रंगाचा हा इथं संबंध येत नाही, जिथं दृश्यरूप आहे तिथं फक्त रंग नाही तर मला वाटतं ऊन आणि सावली किंवा उजेड आणि सावली असा सगळा हा खेळ आहे. तो परफेक्ट कसा घ्यायचा, उजेड कसा
0: अगदी
1: चेहऱ्यावर द्यायचा, कुठले सिच्युएशन कसे आहेत, काय ते लोकेशन्स आहेत, कुठेही तुम्हाला चेहऱ्यावर सावली दिसणार नाही पूर्ण चित्रपटात, हे कसं पाळलं असेल त्या
0: नाही
1: खेळात.
0: नाही नाही मोठे संगीतकार, मोठे दिग्दर्शक, मला वाटतं बिमल रॉय यांचं
1: बिमल
0: पिक्चर आहे.
1: रॉय यांचे आणि त्यांचे सगळे संस्कार असलेला
0: आणि
1: एकूण
0: प्रश्नच
1: चित्रपट.
0: नाही, तुम संग जन्म जन्म के फेरे, भूल गए क्यों साजन मेरे, हे तुम्हाला हा चित्रपट पुनर्जन्मावरचा आहे हे कळायच्या संदर्भातलं लिखाण आहे.
1: अगदी
0: तडप तू मैं सांज सवेरे, तेव्हा त्यांनी जे रंग दाखवले आहेत, ब्लॅक अँड व्हाईट रंग म्हणजे छटा.
1: छटा
0: तर आता बघा ना तुम्ही किती परफेक्ट लिहितात की नाही हे लोक,
1: प्रश्नच नाही.
0: की स्टोरी काय आहे, पुनर्जन्माची आहे, कोणाची आहे, यांची आहे. ती काय म्हणते, तुम संग जनम जनम के फेरे. तिथेच तुम्हाला लक्षात येतं की हे कसं, ज्याला कळेल त्याला कळेल,
1: बस
0: म्हणजे ह्याच्या इतकी मोठी लाईन काय म्हणूया आपण, ज्याला शैल जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना
1: जाना
0: कहां,
1: का
0: जी चाहे जब हमको आवाज दो, हम है यही, हम थे यहां.
2: अपने यही दोनों जहां, इसके सिवा जाना कहां.
0: हे सोपं आहे, म्हणजे किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले
1: ले
0: उधार,
1: उधार
0: किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. संपला विषय,
1: सगळं तत्वज्ञान आलं.
0: झालं झालं काही, केवढ्याशा गोष्टींमधनं केवढं सांगून गेला. मला तेच वाटतं गंमत ह्यांना, हे गीतकार ज्या पद्धतीने चित्रपटाला मदत करत असत, किंवा एका गाण्यात चित्रपटाचं सार, बरोबर की नाही,
1: अगदी बरोबर.
0: हे गाणं, हे ह्या गाण्यामध्ये तुम्हाला असं असायची पूर्वी गाणी, की ह्या गाण्यात तुम्हाला चित्रपट काय आहे ते समजा, म्हणजे विषय जरी वेगळीकडे जात असला तरी, समजा संगम सिनेमा आहे, हे मला आता पटकन ऑफेन आठवलेलं समजा गाणं,
1: प्लीज.
0: तर दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा, जिंदगी हमें तेरा एतबार ना रहा, अमानते ये प्यार की गया था जिसको सौंप के, वो मेरे दोस्त तुम तो थे, तुम ही तो थे.
2: अब

0: भंग झाला असेल किंवा अनेकांची एखादं पाय असं काहीतरी असेल, तेव्हा वाटलं की नाही अरे माणूस म्हणून ठीक आहे यार, चुकला समोरचा किंवा झालं मी चुकलो, सोडून देऊ ना छोट्याशा गोष्टी. हे सिनेमातनं गाणं लिहिणं हे मला फार गमतीचं वाटतं. म्हणजे त्याचा काही
1: म्हणजे
0: लगेच
1: अगदी
0: समाज मनावरती सॉलिड परिणाम होतो असं माझं काही म्हणणं नाही आहे, किंवा तसंच्या तसंच ते सगळं स्वीकारलं जातं असंही माझं म्हणणं नाही आहे. माझं म्हणणं आहे सिच्युएशनला सिनेमाचा सगळी स्टोरी चार ओळींमध्ये मांडवू शकणं ह्या प्रतिभेची मला गंमत वाटते.
1: खूप आणि मला गंमत वाटते तुमच्या गीत वाचनाची. म्हणजे तुमचं गीत वाचन कुठे संपलं आणि कधी तुम्ही माझ्याशी बोलायला लागलात हे मलाच कळलं नाही.
0: अरे नाही तसं नाही,
1: तो इतका असा फ्लो आणि काय त्या गाण्यात म्हटलंय इतकं छान ते
0: मला
1: वाचन
0: कवित
1: होतं.
0: मला मुळातच मला कविता अतिशय आवडतात. कविता आपल्याकडे भावार्थानी म्हणल्या जातात, शब्दार्थानी नुसत्या म्हणायच्याऐवजी. आपल्या भाषेची गंमतच ती आहे की आपण सगळे शब्द भावार्थासकट उच्चारतो. आपल्याकडे गुड बेटर बेस्ट असं नाही आहे. आपण ते एक स्वरात सांगतो, अरे मस्त मस्त होतं. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे आपण बघा ना, नाही एखादी गोष्ट आपल्याला नाही म्हणायचं आहे तर इंग्रजीमध्ये नो एवढाच
1: बरोबर.
0: समजा हे आहे, पण म्हणताना आपण समजा नो नो नो नो नो नो नो नो नो असं समजा म्हणू, किंवा नाही नाही नाही नाही नाही हे सगळे जे आपले आहेत ना, हे सगळे हे आपण भावासकट बोलतो, भावार्थासकट बोलतो भाषा, आणि म्हणून मला ती मजा वाटते.
1: ग्रेट.
0: म्हणून मला ते हे करताना वाटतं की काय काय आहे तर हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी
1: राजा.
0: राजा एवढं म्हणलंय त्यांनी त्याच्यात. जो आला तो रमला,
1: ओ
0: आपण मगाशी म्हणलं
1: सुटकेची भीती वाटते.
0: हे मला फार भारी वाटतं.
1: खूप छान आनंदजी. खरं तर गाण्यांशी बोलता आलं असतं तर असा कधी कधी जो आपला मनातला प्रश्न असतो, मनातली एक इच्छा असते, आज ती पूर्ण होताना दिसतीये. तुमच्यामुळे आम्ही गाण्यांशी बोलायला लागलो आहेत, किंबहुना गाण्यांना बोलतं करण्याचं काम आज आपण करत आहात. गाणी आपल्याबद्दल आम्हाला सांगतायत त्यासाठी खूप खूप आभार. आजच्या भागाची वेळ इथे संपत आली आहे, पुन्हा भेट नक्की.
0: अगदी
1: तर श्रोतहो, आपण ऐकत होता सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग 5. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील.

0: श्रोते हो, हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजले आहेत. आता ऐकूया सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम वनिता मंडळ. नमस्कार श्रोते हो, वनिता मंडळ कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी विद्या गौरी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरुवातीला स्त्री आरोग्याची 52, त्यानंतर उषा साने यांची कथा अनपेक्षित आणि संस्कृतीच्या पाऊलखुणा. सुरुवातीला स्त्री आरोग्याची 52.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक 4-चाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक 2-चाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
3: नमस्कार मैत्रिणींनो, स्त्री आरोग्याची 52 या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपण भेटतोय. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जिथली माहिती घेणं म्हणजे जीवनदान आहे, आणि तो विषय म्हणजे थॅलिसिमिया. थॅलिसिमिया हा एक जेनेटिक ब्लड डिसऑर्डर आहे, म्हणजे जनुकीय प्रकारचा वैद्यकीय आजार आहे ज्यामध्ये आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिन हे नीट तयार होत नाही. जेनेटिक म्हटलं की आई आणि

0: आबा या दोघांकडनं येणारी गुणसूत्र, तेव्हा आई की आणि वडील हे दोघेही जर कॅरियर प्रकारचे असतील तर प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या बाळाला 25% धोका असतो की बाळाला थॅलिसिमिया मेजर या प्रकारचा विकार होईल. थॅलिसिमियाचे दोन प्रकार असतात, मेजर आणि मायनर. मेजर म्हणजे लहानपणापासूनच मुलाला सिव्हिअर ॲनिमिया, खूप जास्ती प्रमाणामध्ये ॲनिमिया म्हणजे रक्त तयार न होणं असा विकार होतो आणि मग या मुलांना नियमितपणे रक्तसंक्रमण द्यावं लागतं, म्हणजे दर काही दिवसांनी ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं. थॅलिसिमिया मायनर म्हणजे दोघांपैकी एकाकडनं आलेला गुणसूत्रांचं दोष. यामध्ये रक्ताची तपासणी करेपर्यंत ती व्यक्ती थॅलिसिमिया मायनर आहे हे लक्षात येत नाही, परंतु त्या व्यक्तीचा जर जोडीदार हाही थॅलिसिमिया मायनर प्रकारचा असेल, म्हणजे दोघांमध्ये हा जनुकीय दोष आलेला असेल, तर मात्र त्यांना होणाऱ्या बाळामध्ये 25% शक्यता असते की ते बाळ थॅलिसिमिया मेजर प्रकारचं होईल. थॅलिसिमिया मेजरमध्ये नेमकं काय होतं बरं? तर थॅलिसिमध्ये हिमोग्लोबिन नीट तयार होत नाही. पण याच्या निदानासाठी काय करायला लागतं? तर वेळोवेळी त्यांचं ब्लड काउंट नावाची जी रक्ताची चाचणी असते आणि HB इलेक्ट्रोफोरेसिस नावाची रक्ताची चाचणी असते, तर या टेस्टद्वारे एखादी व्यक्ती ही कॅरियर आहे की तिला थॅलिसिमिया मेजर नावाचा आजार आहे हे ओळखायला मदत होत असते. आणि एकदा जर एखादी व्यक्तीचं निदान थॅलिसिमिया मेजर असं झालं तर मात्र उपचार हे जन्मभर घ्यावे लागतात आणि यामध्ये वेळोवेळी रक्तसंक्रमण, आयन किलेशन थेरपी आणि काही निवडक केसेसमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट इतक्यापर्यंत सुद्धा उपचार हे वेळोवेळी घ्यावे लागतात. आणि म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर प्रिव्हेंशन. प्रिव्हेंशन म्हणजे होणाऱ्या पुढच्या बाळाला थॅलिसिमिया मेजर हा विकारच होऊ नये यासाठी काही करणं शक्य आहे का? तर मैत्रिणींनो, हे नक्कीच शक्य आहे आणि त्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे प्री मराइटल स्क्रीनिंग आणि काउन्सिलिंग. साधी ब्लड टेस्ट ज्यामध्ये होणाऱ्या पतीपत्नींचं हे रक्ताच्या टेस्ट केल्या जातात आणि त्या दोघांमध्ये थॅलिसिमिया मायनर प्रकारचा जनुकीय आजार आहे का हे बघितलं जातं. आणि म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये अँटीनेटल टेस्टिंग करूनही योग्य तो निर्णय घेता येतो. एकूणच काय तर जागरूकता ही पहिली पायरी असते आपलं पुढील आयुष्य हे निरोगी करण्यासाठी. प्रेमामध्ये किंवा नात्यामध्ये आपण एकमेकांची कंपॅटिबिलिटी बघतो, जुळतंय की नाही बघतो, पत्रिकासुद्धा लग्नाच्या आधी आपण जुळवतो, पण रक्ताची कॉम्पॅटिबिलिटी आहे की नाही ही मात्र आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण बहुतेक वेळेला करत नाही अशी गोष्ट असते. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, एक छोटा निर्णय प्री मॅरेज काउन्सिलिंग, प्री प्रेग्नन्सी टेस्टिंग करून घेण्याचा हे पुढचं एक आयुष्यही वाचवू शकतो आणि कुटुंबावर येणारा प्रचंड ताण आणि मनस्ताप हे सगळंसुद्धा वाचवू शकतो. भेटूया लवकरच पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.
1: आपण ऐकत होतात स्त्री आरोग्याची बावन्नी.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
1: श्रोते हो, आता आपण एक सुंदर कथा ऐकणार आहोत उषा साने यांची. कथेचं नाव आहे अनपेक्षित. ऐकूया कथा अनपेक्षित.
3: कथेचं नाव आहे अनपेक्षित. सन्माननीय पाहुण्यांची कोरी करकरीत गाडी शाळेच्या प्रवेशद्वारातून आत येताच शाळेच्या बँड पथकानं मानवंदना दिली. सर्वांचे डोळे दाराकडे वळले. प्रमुख पाहुणे श्रीनिवास देवल, त्यांच्या पत्नी जया देवल आणि मुख्याध्यापक प्रज्ञानं लांबूनच त्यांना निहाळलं. उंच, गोरी, बॉबकट केलेली आणि गर्भरेशमी साडी, गळ्यात एक नाजूक नेकलेस, वय असेल साधारण 30-31 वर्षाचं. श्री देवल सुटाबुटातच पण त्या मानानं साधे वाटले. कोटाच्या खिशातून डोकावणारं पेनचं सोनेरी टोपण त्यांचं ऐश्वर दर्शवित होतं. सर्वजण मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये गेले आणि पाठोपाठ प्रज्ञाही. मुख्याध्यापकांनी प्रज्ञाची ओळख करून दिली. या आमच्या उत्साही, कर्तव्य तत्पर आणि मुलींच्या आवडत्या शिक्षिका प्रज्ञाबाई. जया देवलच्या चेहऱ्यावर ओळखीचं स्मित पसरलं. अभावितपणे दोघींनी एकमेकींना अभिवादन केलं. औपचारिकपणे हसून प्रत्युत्तर

करून सर्व मंडळी स्टेजकडे निघाली. जाता जाता जयानं हळूच विचारलं, तू पूर्वीची प्रज्ञा ना? प्रज्ञा जोशी? अगदी तशीच आहेस अजून, आपण शाळेत एकाच वर्गात होतो, आठवलं? हो हो, ओळखलं ओळखलं. प्रज्ञानं हसत हसत वेळ मारून नेली. खरं म्हटलं तर प्रज्ञानं तिला ओळखलं नव्हतं, पण स्मरणशक्तीला ताण देऊन आठवण्याइतका आता वेळही नव्हता. सर्वजण स्टेजवर आले. टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांचं स्वागत होत होतं. प्रज्ञाचं मन भूतकाळात ओढ घेऊ लागलं. एकाच वर्गात होतो असं म्हणाली. मग मला का आठवत नाही? चेहरा पुसटसा आठवायला लागला. प्रज्ञा विचारात दंग होती. सर्व कार्यक्रम यंत्रवत सुरू झाले. ईशस्तवन, प्रास्ताविक, अध्यक्षांची ओळख वगैरे वगैरे. प्रज्ञाचं मन मात्र भूतकाळाच्या आवर्तात गुरफटलं होतं. त्या आवर्तात खोलवर शिरून ती जयाचा शोध घेत होती. अंधाऱ्या गुहेत अचानक प्रकाशाचा किरण यावा तसा तिच्या विचार प्रवाहानं एकदम उसळी मारली. विस्मरणाचा काजळी पडदा दूरविरून चित्र स्पष्ट दिसू लागलं. हो हो, तीच तीच आपल्या वर्गात मागच्या बाकावर बसणारी जया, जया इंगळे. बाईंनी प्रश्न विचारला तर तिच्या तोंडातून शब्दही फुटायचा नाही. कोणत्या तरी गहन विचारात गढलेली मागच्या बाकावर बसणारी एक अतिसामान्य वाटणारी मुलगी आज तिच्या नाकावर टिचून प्रमुख पाहुण्यांची पत्नी म्हणून मानानं आली होती. प्रज्ञाच्या हुशारीला जणू डंख मारला त्या इंगळीनं. प्रज्ञाला बीएड झाल्यानंतर एमएड करून पीएचडी करायचं होतं. ते तिचं स्वप्न होतं. पण आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. मनासारखी पानं मिळतातच असं नाही ना. तिच्या हुशारीचं आणि गुणांचं तिच्या नातेवाईकांना खूप कौतुक होतं. मावशी तर नेहमी म्हणायची, प्रज्ञाला ना कोणीही हसत हसत पळवून नेईल. आणि खरंच त्यावेळी तिच्या डोळ्यासमोर एखादा देखणा रुबाबदार तरुण उभा राही. आज सकाळचीच गोष्ट. सकाळपासून तिची गडबड चालू होती. अगं कसली एवढी गडबड चालू आहे? आई स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाली. अगं आज बक्षीस समारंभ आहे ना शाळेत. मोठे उद्योजक येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून. आणि सरांनी सगळी जबाबदारी माझ्यावरच टाकली. नेहमीप्रमाणे प्रज्ञा गडबडीतच म्हणाली. बोलता बोलता प्रज्ञानं कपाटातून हँगरला लावलेली साडी आणि मॅचिंग ब्लाऊज काढून ठेवला. आजच्या समारंभाला छान आहे ही साडी. आता शांतपणे जेवून घे आणि छानपैकी तयार हो, आई आत जाता जाता म्हणाली. हे आईचं वाक्य ऐकलं आणि तिचं तिलाच हसू आलं. बी एड करत असताना आईनं हेच वाक्य एकदा म्हटलं होतं, पण पुढे त्याला एक पुस्ती जोडली होती. प्रज्ञा, ते लिमय आहेत ना, ते येत आहेत आपल्याकडे त्यांच्या मुलाला घेऊन. बेंगलोरला असतो, छान नोकरी आहे. आईच्या बोलण्यानं प्रज्ञाच्या मनात खळबळ माजली होती. कधीतरी अशा औपचारिक किंवा अनौपचारिक म्हणावं तर, पण अशा प्रसंगांना तिला सामोरं जावं लागत असे. पण डॉक्टरेट मिळून कॉलेजमध्ये प्रोफेसर होण्याचं तिचं स्वप्न होतं, त्यामुळे लग्नाचा विषय तिथेच थांबत असे. प्रज्ञा बीएड प्रथम श्रेणीत पास झाली आणि सरांनी तिला शाळेत बोलावून घेतलं. शाळेत असताना ती सर्व शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होती. अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमात तिनं आपला ठसा उमटवला होता. प्रज्ञा, आपल्या शाळेत तुझ्या विषयाची एक जागा रिकामी आहे. शिवाय नाटक, वक्तृत्व या तुझ्या कलांनाही वाव मिळेल. बघ, आवडेल का तुला आपल्या शाळेत यायला? प्रज्ञा विचारात पडली. मग एम ए, पीएचडी त्याचं काय? नोकरी करता करता अभ्यास केला तर जमेल हे सगळं? विचारांचे काहूर माजले होते. अधिष्ठानम तथा करता कर्णम च पृथक विधाम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. आणि शेवटी प्रज्ञा शाळेत रुजू झाली. प्रज्ञाला ते भारावलेले दिवस आठवले. किती छान दिवस होते ने ते. खरंच नाटक म्हणजे एक नशाच असतो. नाटक चढायचंच म्हणा ना, पण आयुष्याचा पट मोठा विचित्र असतो. सोंगटी कितीही खुळखुळून टाकली तरी पडेल ते दान स्वीकारायलाच लागतं. तिचं तिलाच हसू आलं. किती भरभरून दिलं आपल्याला या शाळेनं. इथल्या आनंदाचा दरवळ तर आयुष्यभर पुरणारा. हाच आनंद आणि ज्ञान आपण मुलींना वाटलं तर? आनंद आणि ज्ञान वाटलं तरी ओंजळ कधीच रिकामी होत नाही, कारण ती ओंजळ भरण्याचं वरदान परमेश्वरानं दिलेलंच असतं. संधी दार ठोठावत आली. नियतीचा हा काही संकेत असेल का? कदाचित आपल्या आयुष्याची नवी वाट असेल. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आणि प्रज्ञा भानावर आली. कार्यक्रम तर छानच

कोणताही कार्यक्रम श्रवणीय आणि प्रेक्षणीय असेल तर कोणताही कार्यक्रम श्रवणीय आणि प्रेक्षणीय असेल तर समारंभाला विशेष शोभा येते. देवल पतीपत्नी आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण नक्कीच होतं. इतक्या तरुण वयात आपल्या व्यवसायात त्यांनी नावलौकिक मिळवला होता. भारावलेल्या अवस्थेतच प्रज्ञा सर्वांबरोबर चहापानासाठी हॉलकडे निघाली. जयानं आपणहून प्रज्ञाची भेट घेतली. खूप मोकळेपणानं बोलत होती. तिच्या बोलण्यात कुठेही अड्यता नव्हती. प्रज्ञाचं लग्न झालेलं नाही हे ऐकून तिला आश्चर्यही वाटलं नाही. प्रज्ञाला हे सगळं अनपेक्षित होतं. तिच्या बोलण्यातल्या साधेपणानं ती प्रभावित झाली होती. 10-12 वर्षात जया किती बदलली होती. आजपर्यंत प्रज्ञानं स्वतःच्या आयुष्याची तुलना दुसऱ्याच्या आयुष्याशी कधीच केली नव्हती. आपल्या कामात ती समाधानी होती. मग असं का होत आहे? मन कुठं धावत आहे? मन मोठं विचित्र आहे. देणं न घेणं पण उगीचच दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावतं. 3-4 दिवस असेच गेले पण सारखं वाटत होतं जयाची एकदा निवांत भेट व्हावी. तिच्याशी खूप बोलावं. मनात आलेली तीव्र इच्छा पूर्ण होतेच असा अनुभव प्रज्ञाला अनेक वेळा आलेला होता. पण विचारांचं पाखरू भिरभिरत पुन्हा जयापाशीच येत होतं. असेच काही दिवस गेले आणि जयाचा फोन आला. प्रज्ञा म्हणो की प्रज्ञाबाई, जया हसत हसत बोलत होती. अगं शाळेत मी प्रज्ञाबाई, मुलींची. आपण मैत्रिणीच ना. बोल काय काढलंस काम? खूप बरं वाटलं तुझा आवाज ऐकून, प्रज्ञा आनंदानं म्हणाली. तू कामात आहेस का? जयानं विचारलं. अगं नाही, मी निवांत आहे. आत्ताच शाळेतून आले. चहा घेते मस्त गरमागरम. येतेस चहा घ्यायला? प्रज्ञानं गमतीनं म्हटलं. अगं मी येत नाही, उलट तूच येणार आहेस माझ्याकडे. उद्या तुझी सकाळची शाळा आहे ना? शनिवार आहे. शाळा सुटल्यावर परस्पर माझ्याकडेच ये जेवायला. बराच वेळ मिळेल गप्पा मारायला. जमेल? जयाच्या या बोलण्यावर प्रज्ञा एकदम उडालीच. म्हणजे तिलाही मला भेटावंसं वाटतंय तर? इतक्या वर्षांनी भेट झाली आणि एकदम जेवायचं आमंत्रण? अगं विचार कसला करतेस? उद्या मी घरी एकटीच आहे. छोटूचं शाळेत शिबिर आहे आणि श्रीरंग टूरवर गेलाय. नाही म्हणू नकोस, येच. मी पत्ता पाठवते. शाळेतून निघालीस की फोन कर, मी वाट पाहते. जया किती सहजतेनं बोलत होती. तिच्या बोलण्यावरून प्रज्ञाच्या लक्षात आलं की हिच्याकडे नेहमी माणसांची उठबस होत असणार, पाहुण्या रावण्याची सवय असणार. जास्त आडेवेढे न घेता प्रज्ञानं होकार देऊन टाकला. आईला सगळं सविस्तर सांगितलं. दुसऱ्या दिवशी शाळा सुटल्यावर प्रज्ञानं पत्ता वाचला. महात्मा सोसायटी, अजिंक्य अपार्टमेंट, बीविंग. तिनं जयाला फोन केला आणि कायनेटिकवर स्वार झाली. इतक्या तरुण वयात नाव कमावलं, कसं असेल फ्लॅट, राहणीमान कसं असेल, नोकर चाकर, अवघडल्यासारखं तर होणार नाही ना. विचार करता करता ती पोचली सुद्धा. वॉचमन जवळ नोंद करून लिफ्टनं 8वा मजला गाठला. डाव्या बाजूच्या दरवाजावर सोनेरी अक्षरातील नेमप्लेट, श्रीरंग विजय देवल. प्रज्ञानं बेल दाबली. एका प्रौढ स्त्रीनं दार उघडलं. साधारण आईच्याच वयाची, साधी सुती साडी, प्रसन्न चेहरा आणि सोज्वळ भाव. ये आत ये, तिनं पाठीवर हात ठेवून तिला आत घेतलं. आत्या, ही प्रज्ञा, मी परवा सांगत होते ना ती हीच, जया समोर येत म्हणाली. तिघीही बैठकीच्या खोलीत कोचावर बसल्या. प्रज्ञानं हातातली पर्स शेजारच्या छोट्या टिपाळीवर ठेवली. तिची नजर घरभर फिरत होती. फ्लॅट प्रशस्त होता पण डामडौल नव्हता. अभिरुची संपन्न असं मोजकंच फर्निचर. एका भिंतीवर टीव्ही आणि एका भिंतीवर सुंदर निसर्ग दृश्य असलेली फोटो फ्रेम. शांत प्रसन्न वाटलं. प्रज्ञाच्या मनावरचं दडपण गेलं. सगळा संकोच पळाला. थांब, मी पाणी आणते, असं म्हणत आत्या उठू लागल्या. त्यापेक्षा आपण आतच जाऊया ना, जेवणाच्या टेबलापाशी. आणि तिघीही आत आल्या. ग्लासमध्ये पाणी होतं. आत्या म्हणाल्या, बसा गप्पा मारत जरा वेळ, तोपर्यंत मी जेवणाची तयारी करते. आत्या स्वयंपाकाच्या ओट्यापाशी जात म्हणाल्या. समोरच्या भिंतीवर लावलेल्या फोटोकडे प्रज्ञाचं लक्ष गेलं. त्याला हार घातला होता. कोणाचा गं फोटो? प्रज्ञानं हळूच विचारलं. माझे सासू सासरे, श्रीरंगचे आईबाबा. 2 वर्ष झाली जाऊन. गाडीच्या अपघातात गेले दोघंही. जया व्याकुळ

बापरे, सॉरी हां, मला माहीत नव्हतं ग, फार वाईट झालं, प्रज्ञा काकुळतीनं म्हणाली. श्रीरंग फार सैरभैर झाला होता ग त्याच्या जाण्यानं. जया उदास होत म्हणाली, आत्या होत्या म्हणून सावरला. अगदी गुणी आणि आदर्श जोडी होती बरं दोघांची. शून्यातून उभं केलं होतं वर्कशॉप. आमच्या शेजारी राहायला आले तेव्हा श्रीरंग लहान होता, 2-3 वर्षाचा असेल. वाड्यात आम्ही अगदी सख्खे शेजारी. माझा मुलगा 6 वर्षाचा होता तेव्हा माझे यजमान गेले. आमची 2 कुटुंब एकाच कुटुंबाप्रमाणे राहत होतो एकमेकांच्या सोबतीनं. आता माझा मुलगा अमेरिकेत असतो, इथं मी एकटीच असते, आत्या भरभरून बोलत होत्या. श्रीरंग शिकत होता तरी बाबांबरोबर वर्कशॉपमध्ये जायचा. बघता बघता श्रीरंग मेकॅनिकल इंजिनियर झाला. अनेक आधुनिक यंत्र उपकरणं त्यानं वर्कशॉपमध्ये आणली. 2 वर्षात वर्कशॉपचं रूपांतर फॅक्टरीत झालं. जागा वाढली, काम वाढलं, कामगारही वाढले. उद्योगाचे घरी रिद्धीसिद्धी पाणी भरी हे मुळीच खोटं नाही. श्रीरंगच्या आईबाबांच्या आनंदाला पारावरच राहिला नाही. आता श्रीरंगचं लग्न करायला हवं. सगळ्यांना सांभाळून घेणारी सालस समंजस अशी मुलगी बघायला हवी. एखादा फ्लॅटही घ्यायला हवा. हे सगळं श्रीरंगचे आईबाबा माझ्याजवळ मोकळेपणाने बोलायचे. माझा खूप आधार वाटायचा त्यांना. आमच्यात परकेपणा असा नव्हताच मुळी. श्रीरंगची तर मी लहानपणापासून आत्या झाले होते. बोलता बोलता आत्यांनी सगळा भूतकाळच उभा केला. आत्या, इतकं सगळं मलासुद्धा माहीत नव्हतं, मी आत्ताच ऐकते तुमच्या तोंडून, जया म्हणाली. जयाला हसू आलं. म्हणाली, सगळे योगायोग असतात बघ. मला वाटायचं अशा गोष्टी फक्त सिनेमातच घडतात. माझ्या आयुष्यात असं काही घडेल असं मला वाटलंच नव्हतं. 22व्या वर्षीच माझं लग्न झालं. या नवीन फ्लॅटमध्ये जयानं गृहलक्ष्मीच्या रूपात प्रवेश केला बरं, आत्या जयाकडे कौतुकानं पाहत म्हणाल्या. मग लव्ह मॅरेज का काय तुझं, प्रज्ञा ज्येष्ठनं म्हणाली. छे ग, बाबांची सरकारी नोकरी, त्यांची बदली झाली आणि आम्ही पुण्यात आलो. त्यावेळी मी 9वीत होते आणि आपल्या शाळेत तर साडीची सक्ती. आईच मला साडी नेसून द्यायची. काय झालं माहीत नाही पण इथे आल्यापासून तिची तब्येत बिघडायला लागली. औषध पथ्यपाणी सगळं सुरू झालं. मला साडी नेसवणं, माझ्या लांब केसांच्या वेण्या घालणं हे सगळं तिला अवघड वाटायला लागलं. घरातली कामं उरकता उरकताच तिची दमछाक व्हायची. ऑफिसला जाईपर्यंत बाबा खूप मदत करायचे आणि शाळेत येईपर्यंत मीही तिला मदत करून कसं बसं माझं आवरत असे. खरं सांगू, आई आणि बाबा दोघंही आहे त्या परिस्थितीत हसत सामोरे जात होते. मी SSC झाले. खोटं वाटेल पण मला अपेक्षेपेक्षा गुणही जास्त मिळाले. कॉलेज सुरू झालं. आता मी माझ्याकडे जरा जास्त लक्ष द्यायला लागले. आहे त्या परिस्थितीत माणूस सरावतोच ना. सगळं आता अंगवळणी पडलं होतं. कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. आईच्या दुखण्यानं पुन्हा उचल खाल्ली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं. बापरे, आणि मग बरं वाटलं ना, प्रज्ञानं न राहून विचारलं. तसं काळजीचं कारण नव्हतं, विश्रांतीची गरज होती. आता अगदी छान आहे, जया सांगत होती. आता गरम गरम जेवून घ्या बरं, आत्या ताटं वाढता वाढता म्हणाल्या. गप्पांचा हा मध्यंतर समजा. वाटलं तर जेवता जेवता परत गप्पा सुरू करा. 4 घास पोटात जाईपर्यंत तोंड बंद होती. छान झालंय हं सगळं, मटकी घेवडा भाजी मस्तच. आणि हे काय, आत्या भजी पण केलीत, कशाला एवढा त्रास, प्रज्ञाच्या अभिप्रायावर आत्या खुश झाल्या. अगं आम्हाला आवडतात भजी, करतो अधूनमधून. घोसाळी ताजी मिळाली की भजीच, जयानं पुस्ती जोडली. हसत खेळत जेवणं झाली. मग प्रज्ञा एकदम म्हणाली, अगं तो सिनेमात घडणारा प्रसंग त्याचं काय झालं. आत्याकडे पाहत जया खुदकन हसली. अगं या आत्या म्हणजे हॉस्पिटलमधल्या नर्स सिस्टर, आईला पाहण्याचं निमित्त पण सारखं माझ्याकडे लक्ष. गप्पा मारता मारता बारीक सारीक चौकशा करायच्या. पण नंतर माझ्या लक्षात आलं आईला तपासणं हे एक निमित्त असायचं. हो ना आत्या, आणि दोघी खळखळून हसल्या. म्हणजे, प्रज्ञा एकदम उद्गारली, 2 दिवसांनी आईला डिस्चार्ज मिळणार होता. बाबा आले होते. आम्ही आईजवळ गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात बाबांना काउंटरवर बोलवल्याचा निरोप आला. मग ते उठून गेले. बराच वेळ झाला ते आले नाहीत म्हणून मी बाहेर आले तर एका तरुण मुलाबरोबर बाबा बोलत होते. आत्या जरा दूर उभ्या होत्या. मी आत आले.

0: थोड्याच वेळात बाबांबरोबर तो तरुणही आत आला. कशा आहात आई, आता बरं वाटतंय ना? त्यानं प्रेमानं आईला विचारलं. मला वाटलं असेल एखादा शिकाऊ डॉक्टर, पण नंतर बाबांनी त्याची आईशी ओळख करून दिली. मी जरा लांबच उभी होते, मधूनच तो माझ्याकडे पाहत होता. अच्छा, म्हणजे तुझ्या सिनेमातला हा पहिला प्रसंग तर मस्तच, प्रज्ञा एकदम उद्गारली. मग कॅन्टीनमध्ये आमचा कांदा पोह्याचा कार्यक्रम पार पडला आणि मग रीतिरिवाजाप्रमाणे आमची गाडी पुढे सरकली. आहे की नाही गंमत? प्रज्ञाला हे सगळं अनपेक्षितच होतं. बोलता बोलता 5 कधी वाजले ते कळलंच नाही. जया चहा करायला उठली, इतक्यात दारावरची बेल वाजली. आत्यानं दार उघडलं. एक 30-32 वर्षाचा तरुण फॅक्टरीच्या किल्ल्या द्यायला आला होता. छान रुबाबदार होता. ये ना राघव, चहा घेऊनच जा, जया आतूनच म्हणाली. राघवची नजर माझ्याकडे गेली. मी उठून आत जाऊ लागले. इतक्यात जया चहा घेऊन आली. अगं बाईस, मी ओळख करून देते, हा राहुल, राहुल काणे, MBA झालाय, श्रीरंगचा मित्र आणि फॅक्टरीत श्रीरंगचा पार्टनर. बोलता बोलता लक्षात आलं की त्याच्या बहिणीचं मागच्याच वर्षी लग्न झालंय आणि आता हा लग्नाला उभा आहे. वडील निवृत्त शिक्षक आणि आई एक सामाजिक संस्था चालवते. अरे, मी तुझी ओळख नाही करून दिली, ही माझी मैत्रीण. जयाचं बोलणं मध्येच तोडत राघव मिश्किलपणे हसत म्हणाला, प्रज्ञा, प्रज्ञा जोशी, बरोबर? आणि सगळेच मनापासून हसले. अच्छा, म्हणजे हे सुद्धा एक नाटक आहे तर, ठरवून केलेलं? प्रज्ञानं तिरक्या नजरेनं राघवकडे पाहिलं आणि म्हटलं, जया, आवडलं बरं का, आवडलं हा नाटक?
1: आपण ऐकत होतात उषा साने यांची कथा अनपेक्षित. पुढचा कार्यक्रम ऐकूया, पण त्याआधी एक छानसं गीत ऐकूया. चला.

कार्यक्रमात आता वेळ झाली आहे संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाची. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत प्राचीन भारतीय जीवशास्त्र याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या भागात आपण विचार करणार आहोत प्राचीन भारतीय जीवशास्त्राचा. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलंय प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांना. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, आपल्याला मनीषा पुराणिक मॅडमची ओळख आधीच झालेली आहे. त्या पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठात भारतविद्या या विषयाचं अध्यापनही करतात. मॅडम, आजच्या भागामध्ये आपण प्राचीन भारतीय जीवशास्त्राचा विचार करूया. मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने जीवशास्त्र म्हणजे काय?
1: जीवशास्त्र म्हणजे ज्याला बायोलॉजी असं आपण जनरली ओळखतो, तर त्याच्यामध्ये सजीवांचा अभ्यास केला जातो. मग हे सजीव म्हणजे काय? तर सगळ्या प्रकारचे सजीव, मग प्राणी आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत, या ज्यांच्यामध्ये जीव आहे अशा सगळ्यांचा अभ्यास हा जीवशास्त्राच्या अंतर्गत केला जातो, किंवा त्याला जीवविज्ञान असंही म्हटलं जातं. आता या जीवशास्त्रामध्ये किंवा जीवविज्ञानामध्ये पुन्हा काही स्पेशलायझेशनच्या वेगवेगळे भाग पडतात. त्याच्यामध्ये मग बॉटनी आहे, ह्युमन बायोलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, झूलॉजी आहे, असे वेगवेगळे प्रकार आपल्याला या जीवशास्त्राच्या अंतर्गत अभ्यास करता येतात. आता त्यातलं बॉटनी, त्यालाच मॉर्फॉलॉजी असंही म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये वनस्पतींचा अभ्यास केला जातो. मग वनस्पतींचे निरनिराळे भाग कुठले आहेत? आपल्याला माहितीये की फूल, पान, खोड, मुळं हे वनस्पतीचे सर्वसाधारण भाग असतात. तर या सगळ्या भागांचा अभ्यास हा बॉटनी म्हणजेच वनस्पतीशास्त्र किंवा जीवशास्त्र याच्या अंतर्गत केला जातो. त्याच्याबरोबर प्राण्यांचा जो अभ्यास आहे, आता प्राणी म्हणलं की त्याच्यात मनुष्य प्राणी पण आला, तर या सगळ्याच प्राण्यांचा अभ्यास हा फिजिओलॉजी किंवा झूलॉजी या शास्त्राच्या अंतर्गत केला जातो. मग याच्यातही प्राण्यांचे जे निरनिराळे अवयव आहेत, या सगळ्याचा अभ्यास किंवा पुनरुत्पादन ज्याला म्हणतात, या सगळ्याचा अभ्यास हा या झूलॉजी किंवा ज्याला आपण प्राणीशास्त्र असं म्हणतो याच्या अंतर्गत हा सगळा अभ्यास केला जातो.
0: ह्याच दृष्टिकोनातून आज आपण प्राचीन भारतीय जीवशास्त्राचा थोडासा विचार करणार आहोत. नाही,
1: बरोबर.
0: अगदीच नेहमी आपण करतो त्याप्रमाणे ग्रांथिक उल्लेख आधी बघूया की वेदांपासून ग्रांथिक उल्लेख कसे कसे मिळतात वनस्पतींचे किंवा प्राण्यांचे. तर आपण सुरुवात मला वाटतं वनस्पतीशास्त्रापासून करूया. आणि वेदांमध्ये कोणकोणत्या वनस्पतींचा उल्लेख येतो असं काही सांगता येईल?
1: हो, अगदीच नक्की. आपली पूर्वी चर्चा झाली त्याप्रमाणे एखादं स्पेशलायझेशन ब्रांच म्हणून किंवा शास्त्र म्हणून हे संदर्भ आपल्याला सुरुवातीच्या ग्रंथांमध्ये दिसून येत नाही. तर या सुरुवातीच्या ग्रंथांमधून, विशेषतः वैदिक ग्रंथांमधून, हे संदर्भ आपल्याला बाहेर काढायला लागतात. आता जेव्हा आपण वनस्पतीशास्त्राचा विचार करतो, तर वनस्पतींचा अभ्यास किंवा त्याचं वर्गीकरण हे आपल्याला वेदकाळापासूनच सुरू झालेलं होतं असं दिसून येतं. वर्गीकरण करणं ही विज्ञानामधली एक महत्वाची संकल्पना आहे, आणि त्या दृष्टीने काम हे आपल्याला वेदकाळामध्ये झालेलं होतं हे लक्षात येतं. वनस्पतींना त्यांनी वनांचा पती
0: बर
1: म्हणजे वृक्ष अशी संकल्पना आपल्याला वेदांमध्ये दिसते. आता आपल्याला माहिती आहे की यज्ञांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गवतांचा वापर केला जातो, तर या गवतांचे सुद्धा 8-10 प्रकारांचा उल्लेख यज्ञांसाठी जो केला जातो, तर त्याचाही उल्लेख आपल्याला वेदांमध्ये मिळतात. पुढे मग तैतरीय आणि वाजसनीय संहितेमध्ये झाडांचे अवयव दिलेले,
0: बर,
1: म्हणजे झाडांचे वेगवेगळे भाग.

0: मग त्याच्यामध्ये मूल म्हणजे रूट्स आहेत, तूल म्हणजे कोंब ज्याला आपण शूट किंवा कोंब म्हणतो ते आहेत, कांड म्हणजे स्टेम, शाखा म्हणजे ब्रांचेस फांद्या ज्या असतात त्या, पर्ण म्हणजे लीफ, पुष्प फ्लॉवर, फल फ्रूट, म्हणजे आता जे आपण झाडांचे वेगवेगळे अवयव केलेले आहेत, भाग पाडलेले आहेत, तसेच भाग हे आपल्याला या संहितेमध्ये केलेले दिसून येतात. त्या प्रत्येक अवयवाचं यज्ञांमध्ये काय महत्व आहे हेही आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं दिसतं. पुढे आपल्याला असं दिसतं की त्यांनी रंगांवरून पण वेगवेगळी नावं दिली या वनस्पतींना. म्हणजे फक्त रंगांवरून म्हणजे कशी, तर तपकिरी बभ्रूज आहे, पांढरा शुक्र म्हणलेले, लाल त्याला रोहिणी म्हणले, आणि रोहिणी वर्गाची झाडं असं त्यांनी केलं, असं त्याचंही त्यांनी वर्गीकरण केलं. बरोबर. किंवा ज्या पानांवरती ठिपकी असतात तर त्याला पुष्णी असं म्हणलेलं आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी या झाडांचं जे वर्गीकरण आहे हे त्यांच्या त्यांच्या त्यावेळच्या संकल्पनेनुसार त्यांनी ही वर्गीकरण केलेली आपल्याला दिसून येतात. अजून आपल्याला उल्लेख मिळतात तर झाडं कशी वाढतात किंवा कशी पसरतात याच्यावरूनही त्यांनी वर्गीकरण केलेले. म्हणजे जर एकच फांदी असेल तर त्याला एकशुंगा म्हटले, अनेक फांद्या असेल तर त्याला विशाखा म्हटलेलं आहे, मग कांडिनी आहे, स्तंभिनी आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलेली आहे. आपल्याला असं दिसतं की वेली ज्या आहेत त्याही त्यांनी वेगळ्या मानलेल्या आहेत. म्हणजे वृक्ष झाड जी आहे आणि जे क्रीपर्स असतात, वेली सदृश जे असतात जे कशाचा तरी आधार घेऊन वाढतात, त्याचंही त्यांनी वेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरा एक आपल्याला उल्लेख मिळतो तो अथर्व वेदामध्ये. आपल्याला माहितीये की अथर्व वेदामध्ये औषधी वनस्पतींचे खूप उल्लेख येतात, तर त्याच्या त्यांनी या औषधी वनस्पतींचं वर्गीकरण आणि त्यांचे उपयोग काय आहे याचेही संदर्भ आपल्याला अथर्व वेदामध्ये मिळतात. अजून जे आपल्याला संदर्भ मिळतात तर त्यांनी आपल्याला हे थोडी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की खोडाचे भाग सांगितले.
1: खोडाचे भाग
0: म्हणजे जर का खोड असं आडवं कापलं तर ते कसं दिसेल त्याच्यावरनं त्याचे त्यांनी भाग केलेले की सगळ्यात बाहेरचा आहे भाग त्याला त्वचा किंवा वल्कलं म्हणलेलं आहे. म्हणजे खोडाचा जो सगळ्यात बाहेरचा भाग येतो तो आणि आतला जो आहे त्याला सार म्हणले आणि त्याच्या आतमध्ये मज्जा असते. एकातेक खोडामध्ये काय भाग असतात, म्हणजे जे आपल्याला माहितीये की जर का खोड आपण आडवं कापलं तर आतमध्ये आपल्याला अशी सर्कल्स दिसत, तर ही जी सर्कल्स आहेत तर आता त्याच्यावरनं झाडाचं वयोमान वगैरे पण काढलं जातं, पण त्यांनी त्याचे वेगवेगळी त्याला नावं देऊन त्याचीही त्यांनी वर्गीकरण केलेली आहे. मग अजून कुठला भाग, तर अजून सगळ्यात आतमध्ये गेलं तर त्याच्यामध्ये मऊ भाग मिळतो, तर त्याला साल किंवा शकर म्हटले, आणि या सालीच्याही सगळ्यात आतमधला जो तंतुमय भाग आहे त्याला किनाट म्हटलेलं आहे.
1: बर,
0: याच्यातनच सगळं पाण्याचं किंवा अन्नाचं वहन जे झाडांचं आहे ते त्याच्या आतला जो सगळ्यात भाग आहे की त्याच्या आत त्याला मज्जा ज्याला म्हणलेला आहे हा महत्वाचा भाग आहे, ज्याला मेडुला असं म्हणलं जातं, की त्याच्यातून अन्न पाण्याचं वहन हे वृक्ष करत असत. म्हणजे इतका सखोल त्यांनी विचार केलेला आहे की झाडाला मुळापासून मिळणारं अन्न पाणी हे झाडाच्या फांद्यांपर्यंत पानांपर्यंत फुलांपर्यंत जातं कसं याच्यासाठी त्यांनी हे शोधून काढलेले, आणि त्यासाठी त्यांनी खोडाचे सुद्धा ज्याला आपण डिसेक्शन म्हणू आडवा भाग केलेला आहे, त्यांनी सेक्शन घेतलेलं आणि त्याचे वेगवेगळे भाग करून नेमकं अन्न पाण्याचं वहन कुठून होतं हे त्यांनी शोधून काढलेलं आहे.
1: छान.
0: पुढे बृहदारण्यक उपनिषदांमध्ये सुद्धा असा उल्लेख मिळतो की झाडांमध्ये पण माणसांप्रमाणे मज्जा तंतुईत असा उल्लेखही आपल्याला या उपनिषदामध्ये मिळतो.
1: आता तुम्ही मगाशी म्हणालात की वनस्पतींचे औषधी उपयोगही त्यांना माहिती होते आणि त्यामुळे आयुर्वेदिक ग्रंथांमध्येही यांचे उल्लेख निश्चितपणे आलेले असणार आहेत.
0: सुश्रुत संहिता, चरक संहिता यासारख्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आपल्याला वनस्पतींचे उल्लेख तर मिळतातच, त्याचबरोबर विष्णुपुराण, कामसूत्र, अमरकोश यासारख्या ग्रंथांमध्येही उल्लेख मिळतात. आता यांनी काय केलं की त्याच्यामध्ये विविध प्रकारे विभागणी केलेली. आता साधारण विभागणी जी किंवा क्लासिफिकेशन जे आहे तर ते वृक्ष म्हणजे मोठे जे आहेत ते, औषधी म्हणजे जे औषधाला उपयोगी आहेत ते, आणि विरुद्ध म्हणजे वेली, असं तीन प्रकारे त्यांनी एक जनरल कॅटेगरायझेशन म्हणतात ते या पद्धतीने केलेलं आहे. आणि अजून विभागणी कशी केली आहे की मग फळ येणाऱ्या त्या फलवती आहेत, फुलं येणारे जे आहेत त्या पुष्पवती आहेत, एकदाच फळ आल्यानंतर नष्ट होणाऱ्या अशी पण त्यांनी वर्गीकरण केले. कारण काही जी झाडं आहेत त्यांना एकदाच फळ आलं की त्या नष्ट होतात. आपल्याला माहिती केळीसारखी वृक्ष आहेत किंवा धान्य जे असतात ते एकदा आली त्याला की ते नष्ट होतं, तर त्यांनी अशीही त्याच्यामध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलेली आहे. मग या ग्रंथांमध्ये त्यांनी वनस्पतींचे पुन्हा विविध भाग पाडलेले आहेत, त्याची त्यांनी उपयोग दिलेले आहे. त्याच्यानंतर औषधी वनस्पती

0: रोपांचं, लतावेली या सगळ्यांचं सविस्तर वर्णन दिले की लतावेली कशाला म्हणायचं, झुडूप कशाला म्हणायचं, वृक्ष कशाला म्हणायचं, हे त्यांनी सगळं स्पष्टीकरण याच्यामध्ये दिले. अथर्ववेदात तर आपल्याला दिसतं की औषध वनस्पतींचं त्यांच्या रचनेनुसार त्यांनी 7 प्रकारामध्ये विभाजन केलेले.
1: बर,
0: इतका सखोल अभ्यास त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट यांनी वनस्पतींचे निरनिराळे भाग आणि त्यांचे औषधी उपयोग, त्याचबरोबर आहारासाठी सुद्धा वनस्पती कुठल्या वापरल्या जातात, त्यांचे उपयोग कसे करायचे, या सगळ्याचं सविस्तर वर्णन आपल्याला या तिन्ही ग्रंथांमध्ये दिसून येतं. आपण आधी बघितलं होतं की बृहत्संहिता वराहमिहिराची हा अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे विज्ञानाच्या दृष्टीने. या बृहत्संहितेमध्ये वृक्षार्यू, वेदाध्याय, कुसुमलताध्याय आणि इतर अशी काही स्वतंत्र प्रकरण आहेत की ज्याच्यामध्ये फक्त वृक्षांचाच अभ्यास केलेला आहे आणि सखोल आणि स्वतंत्र अभ्यास आपल्याला दिसतो. मग त्यांनी त्याच्यात काय काय सांगितलेले की त्याच्यामध्ये त्यांनी रोजच्या वापरातले धान्यांचे विविध प्रकार सांगितले, भाज्या सांगितल्या आहेत ज्याला शाक असं म्हणतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, सुगंधी वनस्पती आहेत, नंतर मसाल्याचे पदार्थ, या सगळ्याची वर्णनं आपल्याला बृहत्संहितेमध्ये दिसून येतात. त्याचबरोबर वराहमिहिरांनी फुलं आणि फळं येणारे वृक्ष आणि न येणारे वृक्ष असं एक वेगळ्या प्रकारचं वर्गीकरण त्याच्या ग्रंथामध्ये केलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं.
1: म्हणजे मुख्यतः वर्गीकरण, त्याच्यासाठी सूक्ष्म निरीक्षण हा जो विज्ञानाचा एक महत्वाचा एक भाग आहे,
0: बरोबर,
1: त्या पद्धतीचं वर्गीकरण त्यांनी केले.
0: अगदी.
1: मला आता असं विचारायचं आहे की हे सगळं त्यांनी कुठल्या तरी ग्रंथामध्ये, वेगळ्या अनुषंगी जो ग्रंथ आहे पण त्याच्यामध्ये वनस्पती विषयक हे उल्लेख आढळत आहेत किंवा वर्गीकरण दिसतंय, पण वनस्पती शास्त्रावर असा स्वतंत्र काही ग्रंथ आहे का?
0: हो, अगदीच आहे. प्राचीन भारतामध्ये आपल्याला नंतरच्या काळामध्ये असं दिसतं की ज्याला स्पेशलायझेशन म्हणू अशा प्रकारचे ग्रंथ हे काढलेले आहे. त्यातला महत्वाचा ग्रंथ जो आहे तो पराशर ऋषींनी लिहिलेला गुल्म वृक्षार्युर्वेद आणि सुरपाल यांनी वृक्षार्युर्वेद हाही ग्रंथ लिहिलेला आहे, की हे विशेषतः मुख्य करून वृक्षांसाठीच हे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. मग याच्यामध्ये त्यांनी काय केले की पुन्हा वेगवेगळ्या वृक्षांचं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण तर केलेलंच आहे. मग धान्य आहे, तृणधान्य आहे, कोशीधान्य म्हणजे सालासहितची जी कडधान्य असतात तीही त्यांनी सांगितलेली आहेत. नंतर जी तुकड्यापासून उगवतात, ज्याला आपण कलम करणं आता म्हणतो तशा पद्धतीचं, जी तुकड्यापासून उगवतात त्याला कांडबीज वनस्पती असंही म्हणलेलं आहे. कंदबीज आहे की जी कंदमुळं किंवा जमिनीखाली वाढतात त्याला कंदबीज असं म्हणलेलं आहे. आणि जे बियांपासून उगवतात त्याला अस्थिबीज असं म्हणलेलं आहे. म्हणजे वनस्पती किंवा तो वृक्ष कशामुळे उगवतो, त्याचं रिप्रोडक्शन कशापासून होतं, तर याच्यावरही त्यांनी वर्गीकरण केलेली आहेत आणि ती कशी करायची हेही त्यांनी सविस्तर त्याच्यामध्ये सांगितलं आहे. हा पराशर ऋषींचा जो ग्रंथ आहे हा इतका महत्वाचा ग्रंथ आहे की एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये एक शोधनिबंध प्रसिद्ध झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की पराशर ऋषींनी नावं देताना 3 प्रकारे क्लासिफिकेशन केलेले. एक जीवशास्त्रीय दृष्ट्या ज्याला बोटॅनिकल सिग्निफिकन्स असं म्हणतात, दुसरं आहे की उपचारावर आधारित थेरपेटिक इंडेक्स, आणि तिसरं आहे अधिवासानुसार म्हणजे त्यांच्या अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट. अशा प्रकारे पूर्णपणे विज्ञानावर आधारित असं पराशर ऋषींनी हे वनस्पतींचं 3 याच्यात वर्गीकरण केलेलं आहे आणि त्याच्यावरती एक शोधनिबंधही प्रसिद्ध झालेला आहे. याच्याच बरोबर शारंगधर म्हणून एक आपल्याकडे होऊन गेले, त्यांनी उपवन विनोद नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर हा ग्रंथ पूर्णपणे हॉर्टिकल्चरवरती आधारित आहे. जी आता स्पेशल ब्रँच आहे हॉर्टिकल्चर, की उद्यानं कशी असावीत,
1: उद्यानविद्या म्हणतो आपण,
0: उद्यानविद्या, की शहरामध्ये राजधानीमध्ये उद्यानं कोणकोणती असावीत आणि ती काय असावीत, कशी असावीत, त्याच्यामध्ये कुठकुठल्या प्रकारच्या वनस्पती असाव्यात, कुठल्या प्रकारची फुलझाडं असावीत, अशा प्रकारचं सगळं वर्णन हे आपल्याला या उपवन विनोद मध्ये दिसतात. आपल्याला माहितीये की संस्कृत ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळा गावांमध्ये शहरांमध्ये असलेल्या वाटिकांचं वर्णन येतं.
1: हो हो,
0: खूप प्रकारे आपल्याला हे वर्णन दिसतात संस्कृत साहित्यामध्ये. तर या ज्या सगळ्या वाटिका आहेत, काही शहरात आहेत, काही शहराबाहेर आहेत, तर कुठल्या शहरात असाव्यात, कुठल्या शहराबाहेर असावेत आणि त्याप्रमाणे तिथं कुठकुठले वृक्ष असावेत, हे सगळं त्यांनी सविस्तरपणे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे.
1: आता ह्याच जीवशास्त्राची पुढची महत्वाची शाखा म्हणजे प्राणीशास्त्र, त्याचा थोडा आपण विचार करूया. आपण सध्या बघतोय प्राण्यांचं आणि आपलं खूप साहचर्य आहे, तसंच अगदी प्राचीन काळापासून सुद्धा होतं का, किंवा ते साधारण कधीपासून सुरू झालेलं दिसतं?

0: आपण जेव्हा पुरातत्वशास्त्राचा विचार करतो तर तेव्हा प्राण्यांचं आणि माणसांचं सहचर्य हे खूप सुरुवातीपासून आहे हे लक्षात येतं. माणसाने जेव्हा प्राणी पाळायला सुरुवात केली तिथपासूनच प्राण्यांचं अस्तित्व हे माणसाबरोबर राहू लागलं. सुरुवातीला मनुष्य प्राण्यांचे शिकार करायचा आणि मग नंतर प्राण्यांना तो पाळू लागला आणि ह्या प्राण्यांना पाळवून घेतल्यानंतर मग त्यांच्याकडनं तो वेगवेगळे उपयोगही करून घेऊ लागला. आपल्याला माहिती की कुत्रा, गाय, बैल, घोडा, गाढव या सगळ्यांचा उपयोग त्यांनी माणसांनी स्वतःसाठी करायला सुरुवात केली.
1: मुळामध्ये प्राणी माणसाळवणं हीच एक मोठी
0: प्रक्रिया, हीच एक मोठी प्रक्रिया होती.
1: ती कशी साधली असेल त्यावेळेला, म्हणजे जंगली जनावर त्याला आत्मसात करून आपल्या मध्ये सामावून घेणं.
0: प्राचीन काळच्या मानवाने ते आत्मसात केलं आणि या सगळ्यांना आणि पुन्हा आपल्या उपयोगासाठी त्यांचा वापर सुरू केला. उत्खननामध्ये जर का आपण बघितलं तर सिंधू संस्कृतीच्या काळामधली जी उत्खनन झाली तर त्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 प्रकारच्या प्राण्यांचे पुरावे सापडले आहेत.
1: बरं,
0: प्राण्यांचे अवशेष मिळतात. त्याचप्रमाणे जर का आपण बघितलं तर कलेमध्ये सुद्धा आपल्याला हे प्राणी दिसतात. भीमबेटका सारखे जिथं रॉक पेंटिंग आहेत तिथंही प्राण्यांची चित्र काढलेली आहेत. नंतर हरप्पन सील्स जी आहेत सिंधू संस्कृतीमधली त्याच्यावरही प्राण्यांची चित्र आहेत. अगदी जो प्रसिद्ध एकशिंगी आहे, हत्ती आहे, वाघ, बैल, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. टेराकोटा पॉटरी जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की पेंटिंग्स वरती किंवा पॉटरीवरती सुद्धा निरनिराळ्या स्वरूपाचे पक्षी आहेत आणि प्राणी आहेत. मग त्याच्यामध्ये कुत्रा, पारवा, बदक, पोपट, मेंढा, मोर, मासे हे सुद्धा आपल्याला दिसतात की या हरप्पन पॉटरीज वरती याची पेंटिंग्स केलेली आहेत. म्हणजेच त्या काळातही कुठंतरी या प्राण्यांचा आणि माणसांचा विशिष्ट संबंध होता
1: खरे
0: हे आपल्या याच्यावरून लक्षात येतं. आणि हा काय संबंध असू शकतो याच्यावरती बरेच अभ्यासकांनी काम केलंय आणि त्याच्यावर अजूनही बऱ्याच अभ्यासकांचं काम चालूही आहे. पण हे प्राणी त्या काळच्या बऱ्याच लोकांना सगळ्यांना परिचित होतं हे आपल्या लक्षात येतं. आपण जर का वैदिक काळापासून बघितलं तर विविध प्रकारचे प्राणी हे वैदिक काळातही माहिती होते, त्यांचं वर्गीकरणही केलेलं होतं. खीत सारखे जे अभ्यासक आहेत त्यांनी वैदिक साहित्यातून सुमारे 260 प्रकारच्या प्राण्यांचे उल्लेख शोधून काढलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या अभ्यासकांनी वैदिक साहित्यातनं प्राण्यांचे उल्लेख काढलेले आहेत. अथर्ववेदामध्ये आपल्याला दिसतं की साप आणि कृमी यांची माहिती मिळते. सापाचं विष उतरवण्यासाठीचे उपाय किंवा सर्पविद्या असं एक शास्त्रच त्या वेदामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर असं दिसतं की हा एक महत्वाचा संदर्भ आहे की त्यांनी 16 प्रकारचे कृमी मानलेत आणि यांच्यापासून माणसाला आणि गुरांना आजार होतात असा उल्लेख आपल्याला मिळतो. म्हणजे हे त्यांचं निरीक्षण खूप महत्वाचं आहे की त्यांनी कृमी जे आपल्याला डोळ्याला सुद्धा दिसू शकत नाहीत पण असं काहीतरी असतील, मे बी कदाचित त्यावेळेचे थोडे मोठे काही असू शकतील पण असे काहीतरी कृमी आहेत आणि त्याच्यापासून माणसांना आणि गुरांना आजार होतो हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि महत्वाचा संदर्भ म्हणजे उत्खननात जे सापडलेले प्राणी आणि पक्षी आहेत हे सगळे बहुतेक सगळे आपल्याला वैदिक साहित्यात उल्लेख सापडतात.
1: हा म्हणजे ह्या अभ्यासाचा अशाही पद्धतीने उपयोग होऊ शकतो
0: आणि याच्यावर ते बऱ्याच अभ्यासकांनी काम केलेले की उत्खननात सापडलेले प्राणी आणि पक्षी आणि वैदिक साहित्यात दिसून ते कसे येतात याच्यावरती अभ्यासकांनी काम केलेलं आहे.
1: कारण हा एक आपल्याला अनुत्तरित प्रश्न आहे, वैदिक कालखंड नक्की कुठला
0: तो उलगडण्यासाठी याचा निश्चितच उपयोग होऊ शकतो.
1: आता इतर ग्रंथांमधले काही संदर्भ सांगता येतील का?
0: अगदी, वैदिक साहित्यानंतर आपल्याला दिसतं की पुन्हा आपल्याकडे आयुर्वेदाचेच ग्रंथ येतात, चरक आणि सुश्रुत संहिता. याच्यामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण करून माहिती दिलेली आहे. मग ही माहिती जी कशी केली तर त्यांनी त्याची अनाटॉमी आहे, झूलॉजिकल क्लासिफिकेशन अशी माहिती मिळते.
1: बरं,
0: त्यानंतर कृमी, कीटक, कोळी, विंचू, मासे, सरपटणारे प्राणी, पक्षी असे सगळ्याचे संदर्भ मिळतात. म्हणजे यांनी क्लासिफिकेशन करताना आत्ताचं जे आधुनिक विज्ञानात क्लासिफिकेशन आहे त्या पद्धतीचंच क्लासिफिकेशन केलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. अजून एक त्यांनी जे वर्गीकरण केलेले तर ते म्हणजे त्यांची उत्पत्ती कशी होते, त्या प्राण्याचा जन्म कसा होतो त्याच्यावरून केलेले. महत्वाची गोष्ट ही अंड्यातून जे बाहेर येतात त्याला अंडज म्हटले. ज्या नाळेतून बाहेर येतात म्हणजे सस्तन प्राणी जे असतात तर त्याला जरायुज असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर नाळ ज्याला नसते अशा प्राण्यांना पोतज म्हणले आणि जे घामातून किंवा दमट हवेतून निर्माण होतात त्यांना स्वेदज म्हणलेले. उद्भिज म्हणजे जमिनीतून वर येणार असंही केलेले.
1: बरोबर,
0: म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्या प्राण्याचा जन्म कसा होतोय याच्यावर आधारितही त्यांनी वर्गीकरण केले. त्याचबरोबर मग पाण्यात राहणारे कोण आहेत, जमिनीवर राहणारे वेगळे, मग त्यांचे पंख कसे आहेत, त्यांचे पाय कसे आहेत, अशा प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलेले. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर सखोल अभ्यास करून हे त्यांनी क्लासिफिकेशन आणि मग कसं होतं की हे

0: क्लासिफिकेशन केल्यानंतर त्या कॅटेगरीतल्या प्राण्यांना काय म्हणायचं,
1: हाँ
0: त्यांचा अभ्यास कसा करायचा, किंवा त्यांचं स्पेशलायझेशन काय, हेही त्याच्यामध्ये आपल्याला संदर्भ काय काय दिसून येतात,
1: बरोबर.
0: त्यांच्यावरचे उपचार आहेत, त्यांच्यावरचे आजार आहेत, हे सगळे संदर्भ या ग्रंथांमध्ये याच्या पुढे दिसायला लागतात.
1: छान. आपल्या तत्वज्ञानात्मक ग्रंथांमध्ये सुद्धा कधी कधी उदाहरणादाखल, वानगी दाखल असे काही प्राण्यांचे उल्लेख आपल्याला आढळतात. पण मला वाटतं जैन तत्वज्ञानामध्ये ह्या प्राणीशास्त्राचा किंवा एकंदरच जीवशास्त्राचा अभ्यास खूप विशेष आहे असं जाणवतं का?
0: अगदी आहे. जैन ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की जीव आणि अजीव अशी त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. तर जीव कोणाला आहे, तर त्यांच्या दृष्टीने दगडामध्ये किंवा पाण्यामध्ये सुद्धा जीव असतो, ही त्यांची फिलॉसॉफी आहे. जे जीव अशी संकल्पना आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी वर्गीकरण करताना त्यांना इंद्रिय किती आहेत याच्यावरून त्यांनी वर्गीकरण केले. तर एक इंद्रिय असलेले, दोन इंद्रिय असलेले, असे पाच इंद्रिय असलेपर्यंत त्यांनी त्याचं वर्गीकरण केलेले. आणि मनुष्य याला त्यांनी पाच इंद्रिय असं म्हणलेले, पाच इंद्रिय असणारा हा मनुष्य आहे. अशा प्रकारचं आपल्याला जैन ग्रंथांमध्ये सुद्धा जीव अजीव ही संकल्पना आणि त्यांची वर्गीकरण ही आपल्याला दिसून येतात.
1: म्हणजे मुळात वनस्पतींना जीव आहे
0: हो,
1: हे आपण इतक्या नंतर आपण त्याला श्रेय आपलं भारतीयांकडे जातो पुन्हा एकदा, पण हे जैन तत्वज्ञानामध्ये सुद्धा त्याचा
0: त्यांनी आधीपासूनच मानलेला आहे.
1: खूपच छान. म्हणजे डॉक्टर जगदीशचंद्र बसूंकडे हे आपण श्रेय देतोच आहोत,
0: अगदी,
1: पण त्यांनाही जैन तत्वज्ञानाचा एक मोठा वारसा आहे म्हणजे आपल्या भारतीय.
0: हो हो, नक्की. वराहमिहिराची जी बृहत्संहिता आहे त्या ग्रंथामध्ये आपल्याला प्राण्यांसाठी पण उल्लेख स्वतंत्र केलेले दिसतातच. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतंत्र प्रकरणच लिहिलेली आहे. गाईसाठी आहेत, कुत्र्यासाठी आहेत, कोंबड्यासाठी, शेळी आहे, घोडा आहे, बैल आहे, म्हणजे जे रोजच्या त्याच्या वापरातले प्राणी आहेत, या सगळ्यासाठी त्यांनी स्वतंत्र प्रकरणं लिहिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले की आता बैलांवरचं जर का प्रकरण घेतलं तर त्याच्यामध्ये कोणता बैल सामान वाहून न्यायला चांगला आहे, त्याची लक्षणं दिली आहेत त्यांनी.
1: बर.
0: की अशी अशी लक्षणं असतील तर हा बैल सामान वाहून न्यायला चांगला आहे, अशी अशी लक्षणं असतील तर तो बैल घोड्यासारखा वेगात पळू शकतो, असं शारीरिक लक्षणावरून यांनी त्या त्या प्राण्यांचं वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. मही कशी, की शिंग कशी असतात, खूर कसे असतात, त्याचे डोळे कसे असतात, याच्यावरून त्यांनी त्याची ही वैशिष्ट्ये सांगितली आहेत. आणि अशी लक्षणं म्हणून एक अख्खं स्वतंत्र प्रकरणच वेगवेगळ्या प्राण्यांसाठी आपल्याला बृहत्संहितेमध्ये दिसून येतं.
1: म्हणजे तसा विचार केला तर पशुपालन हे एक त्यांचा उत्पन्नाचा स्रोत होता,
0: अगदी महत्वाचं आहे.
1: आणि त्या दृष्टीने नवीन प्राणी जर घ्यायचा असेल आपल्याला तर त्याची लक्षणं पाहून तपासून तो घेतला तर नक्कीच आपल्या उत्पन्नात भर पडणार आहे,
0: बरोबर,
1: असाही त्याच्या मागचा
0: विचार. पशुपरीक्षा जो म्हणतात,
1: हा हा,
0: तर ते हे याच्यामध्ये सविस्तर त्यांनी सांगितलेलं आहे. याच्याच बरोबर दिसतं की पालकाप्य एक ऋषी होऊन गेले, त्यांनी हस्त्यायुर्वेद त्यांचा ग्रंथ आहे, जयदत्ता यांचा अश्ववैद्यक आहे, याच्यामध्ये त्यांनी प्राण्यांची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांचं पुनरुत्पादन कसं करावं, त्यांना होणारे आजार, त्याच्यावरचे उपचार, या सगळ्याची माहिती दिली आहे. आणि आपल्याला असं दिसतं की हत्ती आणि घोडा हे महत्वाचे प्राणी सामान्य माणसाच्या नाही, पण जे राजे रजवाडे होते त्यांच्यासाठी हे महत्वाचे, किंवा युद्धाच्या प्रसंगी वापरण्याचे हे महत्वाचे प्राणी होते.
1: त्यांच्या सेनेचा तो भाग
0: अगदी मोठा, चतुरंग सेनेचा भाग
1: सेनेचा,
0: तर त्याच्यामुळे राजाच्या पदरी हे मोठ्या प्रमाणावर हत्ती घोडे असायचे आणि त्यांची निगा राखणारे स्वतंत्र तज्ञ असायचे. आणि या तज्ञांना हे सगळं ज्ञान असायला लागायचं. याच्यामध्येच पालकाप्य जे आहे, तर यांनी हत्तींच्या कळपात बराच काळ राहून हत्तींचा अभ्यास केला. मग त्यांचे आजार, त्यांची वैशिष्ट्ये शोधून काढून त्यांनी त्याच्यावरती हस्त्यायुर्वेद हा ग्रंथच लिहिला. याच्याच बरोबर अजून एका ग्रंथाचा उल्लेख करा असा वाटतो की गर्भोपनिषद हा एक ग्रंथ आहे. उपनिषद म्हणल्याने तो अगदी सुरुवातीच्या काळातला आहे असं वाटेल, पण तसं नाहीये. साधारण 11व्या 12व्या शतकानंतरचा हा ग्रंथ आहे. पण अशा प्रकारचा हा पहिलाच ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये मानवी गर्भासंबंधीची सविस्तर माहिती दिलेली.
1: बर. म्हणजे हे तर अत्याधुनिक असं,
0: अत्याधुनिक म्हणावं असं. आणि दुर्दैवाने या ग्रंथाचे सगळी मॅन्युस्क्रिप्ट उपलब्ध नाहीयेत, त्यातला काही भागच उपलब्ध आहे. पण त्याच्यावरून जी काय माहिती मिळते त्याच्यावरून हे लक्षामध्ये येतं की याच्यामध्ये यांनी सविस्तर अभ्यास हा नक्कीच केलेला असणार आहे. याच्याच बरोबर चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये सुद्धा सुदृढ गर्भ कसा असावा याच्यासाठीची पण माहिती दिलेली आहे. बराच आधुनिक पद्धतीने विचार हा आपल्याला या ग्रंथांमध्ये केलेला दिसून येतो.
1: आणि अगदी म्हणजे ह्या प्राणी पक्षी यांच्यावरती अगदी बेतलेला किंवा महत्वाचा की ज्याची आजही चर्चा आहे असा ग्रंथ म्हणजे मृग पक्षीशास्त्र.
0: जैन कवी हंसदेव यांनी 13व्या शतकामध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे, मृग पक्षीशास्त्र. या ग्रंथामध्येच त्यांनी उल्लेख केलेला आहे की राजा शौड म्हणून एक होता, त्यांनी या ऋषींना, त्यांचे आचार्य त्यांच्या दरबारात असलेले, त्यांना

की माझ्या ज्याकडे असलेले प्राणी आहेत, पूर्वी आपल्याला माहिती आहे की राजाच्या कडे त्याचं स्वतंत्र वन असायचं, मृगवन, आणि तिथे सगळे प्राणी असायचे. या वनामध्ये असलेल्या कोणकोण प्राणी आहेत याची आणि त्यांचा सगळा अभ्यास हा मला करून हवाय. आणि मग जैन कवी जे हंसदेव जे आहेत हे त्या तिथं त्या वनामध्ये राहून त्यांनी त्या सगळ्या प्राण्यांचा पक्ष्यांचा अभ्यास केला आणि मग मृग पक्षीशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. मृग म्हणजे नुसतंच हरिण न मानता मृग म्हणजे प्राणी असा खरा त्याचा उल्लेख येतो. त्याच्यामुळे प्राणी आणि पक्षी यांच्यावरती

0: कुठं राहतात, मग त्यांचा वयात यायचा काळ काय आहे, गर्भधारणा, त्यांचं वर्तन, त्यांची वैशिष्ट्यं काय आहेत, या सगळ्याची सविस्तर माहिती हे यांनी या ग्रंथामध्ये लिहून ठेवले. आणि हा ग्रंथ इतका महत्त्वाचा आहे की आपल्याला माहिती आहे की आत्ताच्या आपल्या काळातले जे सगळ्यात मोठे पक्षीतज्ज्ञ किंवा प्राणीतज्ज्ञ जे मानले जातात, मारुती चितमपल्ली
1: हो
0: यांनी या ग्रंथाचं मराठीमध्ये भाषांतरही केलेलं आहे.
1: वा, म्हणजे
0: तर
1: अगदी सगळ्यांना वाचता येईल तो.
0: अगदी सगळ्यांना वाचता येईल अशा
1: हां
0: पद्धतीने छान मराठीमध्ये त्यांनी
1: वा.
0: भाषांतरही करून ठेवलेले
1: हां,
0: आहे.
1: आता जाता जाता एक मला विचारायचा प्रश्न असा आहे की शिल्पशास्त्र किंवा जे शिल्प आपण बघतो त्याच्यात सुद्धा खूप प्राण्यांचं आरेखन आपल्याला दिसतं. ते अगदी शिल्पांमध्ये मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, मंदिराच्या कलशांवर विराजमान आहेत खूप वेगवेगळे प्राणी. तर हे शिल्पशास्त्रातल्या प्राण्यांची दुनिया कशी आहे?
0: आपल्या असं लक्षात येतं की हे प्राणी पक्षी आणि मानवी जीवन याचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे भारतीय माणसाच्या मनामध्ये या प्राणी आणि पक्ष्यांना वेगळं स्थान आहे. भीमबेटकाच्या रॉक पेंटिंगमध्ये आपल्याला दिसतात, त्याचबरोबर मूर्तीशास्त्रातही. म्हणजे इतका जवळचा संबंध आहे की आपल्याला दिसेल की आयकोनोग्राफीमध्ये देवतांसाठी वाहन म्हणून किंवा कधी कधी अवतार म्हणून सुद्धा, विष्णूचे अवतार आपल्याला
1: हो हो
0: माहिती आहेत,
1: हो
0: अवतार म्हणून सुद्धा त्यांनी या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा उपयोग हा करून घेतलेला आहे. जातक कथांमध्ये आपल्याला प्राण्यांचे बरेच उल्लेख दिसतात,
1: हो
0: पंचतंत्रसारख्या कथांमध्येही उल्लेख आहे. त्याचबरोबर आयकोनोग्राफीज आपण बघितली तर जैन धर्मामध्ये सुद्धा तीर्थंकरांची लांछनं आहेत, तिथे सुद्धा आपल्याला बऱ्याच तीर्थंकरांची लांछनं ही प्राणी आणि पक्षी या स्वरूपामध्ये आहेत. लांछनं म्हणजे असतात की ते
1: हाँ
0: तीर्थंकर आयडेंटिफाय करायला त्यांना सिम्बल्स त्याला
1: हाँ
0: दिलेले असतात प्रत्येक
1: बर
0: तीर्थंकरांना. तर जसं ऋषभदेवांचा वृषभ आहे,
1: हाँ हाँ हाँ
0: महावीरांचा सिंह आहे,
1: हाँ
0: अशी त्यांना लांछनं दिलेली असतात. तर हे आपल्या लक्षात येईल की आपल्या ज्या देवता आहेत त्यांना सुद्धा प्राणी आणि पक्ष्यांशी जोडणं जाणं म्हणजे प्राचीन माणसाच्या मनामध्ये या आपल्या सगळ्या पर्यावरणाविषयी किंवा आपल्या प्राणी आणि पक्ष्यांबद्दलचं काय स्थान होतं महत्वाचं हे आपल्याला याच्यावरून लक्षात येऊ शकतं.
1: आता एक अगदी प्रश्न माझ्या मनात येतो, सर्वसामान्य प्रश्न आहे की हे सगळं आपण आतापर्यंत विवेचन ऐकलं, तुम्ही सांगितलं, आजच्या काळात याचा काय उपयोग आहे?
0: आजच्या काळात याचा उपयोग आपण करून घ्यायला हवाय. खरं
1: हा
0: तर होतं काय की आपण जेव्हा आधुनिक विज्ञानाकडेच बघतो फक्त, तर युरोपमध्ये आधुनिक विज्ञानाची सुरुवात साधारण 15व्या 16व्या शतकानंतर झालेली, आणि त्यावेळेसचे ज्ञान उपलब्ध होतं आणि त्यानंतर वेगवेगळे प्रयोग, नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करत जे सगळं झालेलं आहे त्याचा उपयोग करतही विज्ञान पुढे चाललेलंच आहे. पण आपल्याकडे सुद्धा हे जे काही विज्ञान आहे हे विज्ञान सुद्धा निश्चितच कुठल्या तरी निरीक्षणावरती आणि त्यातून केलेल्या प्रयोगावरनं आलेलं विज्ञान आहे. तर या सगळ्याचा पुन्हा कुठंतरी उपयोग करून घेता आला पाहिजे. हे होऊन गेलं ते जुनं, आता त्याचा काही उपयोग नाही कारण ते आधुनिक तंत्रज्ञानात बसत नाही असं न म्हणता त्याचा उपयोग आधुनिक तंत्रज्ञानातही कसा करून घेता येईल हा विचार व्हायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की आता पुन्हा सगळ्याच ह्याच्यामध्ये म्हणलं जातं की ऑर्गॅनिक बेस सगळं करा.
1: हो.
0: तर हे कुठनं येतं? नैसर्गिक म्हणजे काय? तर आपल्या पूर्वजांनी नैसर्गिक गोष्टीतनच या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यामुळे असं कुठंतरी वाटतं की आधुनिक शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्या प्राचीन ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि प्राचीन ज्ञान याचा कुठंतरी संगम घालून आपली पुढची वाटचाल ही व्हायला हवी.
1: छान मॅडम, तुम्ही गेले 7 भाग तुम्ही येता आहात आणि प्राचीन भारतीय शास्त्र संपदेचा खूप मोठा आवाका आज तुमच्यामुळे आम्हाला समजलेला आहे. त्यामुळे सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी तुम्हाला धन्यवाद देते. नमस्कार.
0: नमस्कार.

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संस्कृतीच्या पाऊलखुणा. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात प्राचीन भारतीय जीवशास्त्र याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमातून मी विद्यागौरी, कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम वनिता मंडळ. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचा 1 वाजतोय. आता प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय. जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे असं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय. मध्यम पल्ल्याची ही शस्त्रप्रणाली अचूक लक्ष्य नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष्य निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष्य टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे. एनपीएस म्हणजेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचलाय. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल

0: पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8,96,00,000 पोहोचली आहे. बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल. उद्या पुण्यात डीवाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तात्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते झाला. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत असं आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलंय. हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं प्रशिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद केलंय. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक इस पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देश भर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही बरखास्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा दावा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी युडीएफमध्ये चाचपणी सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बासजवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला त्यामुळे हा संघर्ष सुरू झाला असून इराणनंही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं आयआरजीसी या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलंय. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अण्वस्त्र सज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महासंघ परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन

लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलंय. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसलाय. 1974 व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता, मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होईल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श यानं 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्स क्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरातफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

उष्णांकासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा उच्चांक गाठत 45 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. प्रखर उन्हामुळे जनजीवन विस्कटित झालंय. दुपारच्या वेळेस शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाण ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चंद्रपूर परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रकल्प, वीज निर्मिती केंद्र आणि कोळसा खाणी असल्याने वातावरणातील उष्णतेत भर पडत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्या अनुषंगाने उष्णतेच्या काळात नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सन 2011 नंतर तब्बल 15 वर्षांनी होणारी जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना आहे. यात नागरिकांना स्वयं जनगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर इथं ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत उपस्थित होत्या. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना SE.census.gov या संकेतस्थळावर स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल OTP ने लॉग इन केल्यानंतर नकाशावर घर दाखवून माहिती भरावायची आहे. यात पत्ता, सुविधा, कुटुंबाची माहिती असे सरळ सोपे 33 प्रश्न आहेत. सदर माहिती 16 भाषांमध्ये भरण्याची सुविधा असून आपण मराठीत सुद्धा माहिती भरू शकतो. विकसित महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचं योगदान

0: अग्रस्थानी राहील अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली. पोलीस मुख्यालय इथं शुक्रवार दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट ही महत्वाची परीक्षा जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रावर रविवार दिनांक 3 मे रोजी 2 ते 5 या वेळेत घेण्यात आली. या परीक्षेसाठी 3,177 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी 3,109 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर कूलरची सोय करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, कोल वॉशरीज, सिमेंट कंपन्या आहेत. इथल्या उद्योगांना त्यांच्या नियमाप्रमाणे प्रदूषण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मी डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे. पुढच्या काळात प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करू. गावातील प्रदूषण कमी करता येईल यासाठी टप्प्याटप्प्याने आम्ही उपाययोजना करू, असे आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्ह्यातील गोवारी येथील गुप्ता कोल वॉशरीज सह अन्य उद्योग समूहाची पाहणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे केवळ चंद्रपूर पुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशासाठी आदर्श ठरणारे संशोधन प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीचे सक्षम केंद्र बनावे असा विश्वास राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सर्व शासकीय कार्यालयामध्ये बांबू फर्निचरचा वापर वाढवण्यासाठी मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात इतर नगर परिषदेच्या तुलनेत चिमूर नगर परिषदेने कर वसुलीत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. वर्षभरात 94.31% कर वसुली करून चिमूर नगर परिषदेने नागपूर विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले, तर वाचक श्रोता धैर्यशील मेश्राम यांचा.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचे 2:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, पुष्पा टू द रूल या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं श्रेया घोषाल यांनी. शब्द होते रकीब आलम यांचे, संगीतकार देवी श्री प्रसाद.

विशाल मिश्रा आणि राहुल सिप्लीगुंज यांच्या स्वरातलं हे गीत होतं आर आर आर या चित्रपटातलं. शब्द होते रिया मुखर्जी यांचे.

विशाल मिश्रा आणि राहुल सिपलीगुंज यांच्या स्वरातलं हे गीत होतं आर आर आर या चित्रपटातलं. शब्द होते रिया मुखर्जी यांचे.

चौहान यांचा चित्रपट होता पेडी। श्रोते हो जनजागृतीपर निवेदन। श्रोते हो सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे। वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे। दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा। अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा। हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा। शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या। लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या। संतुलित आणि हलका आहार घ्या। जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा। लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या। उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं इत्यादी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या। आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे। सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागृत करा। धन्यवाद। श्रोते हो आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।

श्रोते हो, राघव तनिष्क बागची आणि असिस कौर यांच्या स्वरातलं हे गीत होतं तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटातलं. शब्द होते तनिष्क बागची यांचे आणि संगीतही तनिष्क बागची यांनी दिलं होतं.

सुपर 30 या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांनी. शब्द होते अमिताभ भट्टाचार्य यांचे आणि संगीतकार अजय अतुल. ॲनिमल या चित्रपटातलं अरिजित सिंग यांच्या स्वरातलं हे गीत आहे. गरिमा यांचं, संगीतकार श्रेयस पुरा.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी MS धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटासाठी अरमान मलिक यांच्या स्वरातलं मनोज मुंतशीर यांचं गीत ऐकूया. संगीतकार अमाल मलिक.

श्रोते हो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 2:15 वाजता दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतो नमस्कार. श्रोतो, आज व्यक्तिभेद या कार्यक्रमालिकेअंतर्गत आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे सामाजिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री रवींद्र टकले यांना. सर नमस्कार आणि आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत.
1: नमस्कार. नमस्कार.
0: या प्रतिष्ठानच्या वतीनं गेली 25 वर्ष ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि प्रामुख्यानं या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी शेती, शेतकरी, युवक, महिला यांच्या संदर्भातले प्रश्न हे सरकारी दरबारी पोहोचवण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय असा सहभाग आहे आणि त्यामुळंच त्यांच्या या कामाची दखल घेत आज आमच्या स्टुडिओमध्ये त्यांना आमंत्रित करावं असं आम्हाला वाटलं आणि त्या अनुषंगानं आम्ही त्यांना आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर, तुम्ही तुमचं सामाजिक विकास प्रतिष्ठान या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक वर्ष या तुमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये सक्रिय आहात आणि काम करताय, तर आपल्या या प्रतिष्ठानची स्थापना केव्हा, कोणत्या वर्षी झाली?
1: 1998 साली सामाजिक विकास प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि त्यानंतर कामाची सुरुवात झाल्यानंतर महिलांसाठी, युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शेती, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या प्रतिष्ठानच्या अंतर्गत अनेक शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. काही वेळा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलनंसुद्धा आम्ही उभा केली.

0: ती सरकार दरबारी पोहोचवली, त्यातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न नेहमीच या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाला.
1: पण मुळामध्ये हे असं प्रतिष्ठान निर्माण करावं हे का वाटलं तुम्हाला?
0: कारण युवकांच्या पर्यंत पोहोचायचं असेल, काहीतरी नाव असलं पाहिजे त्याला, विकासाच्या दृष्टीनं काहीतरी करायचं असेल, तर ही ज्यावेळेस भूमिका घेतली त्यावेळी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून हे नाव दिलं की सामाजिक विकासामध्ये संपूर्ण विकासाची जी गती येते शिक्षणापासून ते विविध प्रकारच्या ज्या शाखा आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला शेती असेल, शेतकरी असेल किंवा उद्योजकता असेल, या सगळीकडे आपल्याला त्यातनं काम करता येईल म्हणून हे सामाजिक विकास प्रतिष्ठान उदयाला आलं.
1: पण मग सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही ज्या संदर्भामध्ये तुमचं हे चळवळ सुरू केली किंवा हे आंदोलन सुरुवात केली, तर तुम्ही ज्यावेळेस प्रतिष्ठान सुरू केलं होतं तर त्यावेळी प्रश्नांचं स्वरूप आणि अलीकडच्या काळातल्या प्रश्नांचं स्वरूप यामध्ये काही बदल झालेला तुम्हाला जाणवतोय? आणि त्या समस्या सोडवण्यामध्ये तुम्ही कितपत यशस्वी झालात किंवा त्याच्या जवळपास पोहोचलात याबाबत?
0: शेतकऱ्यांची आंदोलनं ज्यावेळेस उभी राहायची त्यावेळी आमचा त्यामध्ये सहभाग असायचा. त्यावेळी नवीनच राजू शेट्टी इकडून असे बच्चू कडून सारखे नेते तयार होत होते आणि आमच्या बारामती त्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव मिळाला पाहिजे याच्यामध्ये आम्ही जीव ओतून काम केलं. आणि त्या संघर्षामध्ये मग एरोडा जेलमध्ये जावं लागलं, वेगवेगळ्या ठिकाणी. इथला जो प्रश्न होता थेऊर सहकारी साखर कारखान्याचा चालू करण्या संदर्भामध्ये आम्ही रस्त्यावरचे आंदोलनं केली, त्यामध्ये आम्हाला करावा भोगावा लागला. 2009 साली बारामतीच्या बाजूला इंदापूर तालुका आहे, तिथं पूजा जाधव एका लहान मुलीवर बलात्कार झाला आणि तिला मारून टाकण्यात आलं. त्यावेळी प्रशासन शासन काय दुर्लक्ष करत होतं, तर तिथं मोठं आंदोलन उभं केलं. 1500 मुली त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या, रस्त्यावर उतरल्या आणि शासनाच्या प्रशासनाच्या विरोधी उभा राहिल्या आणि त्या आरोपीला गजाआड करण्यात आलं. आणि तिथून पुढे असल्या प्रकारची घटना त्या भागामध्ये घडली नाही.
1: अच्छा.
0: तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे या माध्यमातून झालं आणि मग पुढे असे अनेक कार्यक्रम होत गेले युवकांसाठी, तरुणांसाठी आणि त्याचबरोबर काही शिबिरं आम्ही घेतली उद्योजकता विकास म्हणून, की मग बँकेचं कर्ज कसं मिळतं, लोकांना कुठले उद्योग सुरू करता येतील, जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्यानं अशा प्रकारची सुद्धा शिबिरं बारामतीच्या परिसरामध्ये या सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या अंतर्गत आम्ही करत राहिलो.
1: अच्छा. महिलांचे प्रश्न त्या काळी काय होते?
0: महिलांच्या आरोग्याच्या समस्या खूप होत्या. मग आम्ही काय करायचो की तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना घेऊन ग्रामीण भागामध्ये जायचो, तर त्यांचं जो महिलांच्याकडं आर्थिक परिस्थिती त्या कुटुंबाची खालावलेली असायची, परंतु हे अधिकारी सांगायचे की आरोग्य सुधारण्यासाठी तुमच्याच दारामध्ये परसबाग हवी, म्हणजे आळूची भाजी आहे, आळूची भाजी खाल्ली तर तुम्हाला हे फायदे होते,
1: लोह निर्माण होतं वगैरे, बरोबर,
0: तर हे तुम्हाला स्वस्तात मिळणारे आहे, वेल तुम्ही तिथंच लावा, तुमचं जे नहाणी घर आहे त्याच्या बाजूला सांडपाणी होतं तिथंच कारल्याचा वेल, दोडक्याचा वेल, असं आम्ही ग्रामीण भागात सांगायचो. आणि मग त्या भाज्यांची निर्मिती किंवा कोणती भाजी काय कशासाठी उपयुक्त आहे त्याचं महत्व पटवून द्यायचं. मग अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले, महिलांची आरोग्य तपासणी आम्ही केली. त्यावेळी आम्हाला असं निदर्शन आलं की महिलांच्या रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे अत्यंत कमी, 7, 8, 9 आतच असायचं. आणि मग त्याच्या मुळाशी आम्ही गेलो आणि मग आरोग्य विभागाने त्यांना गोळ्या दिल्या सरकारी आरोग्य विभागातून, आणि शिवाय तुमचं हिमोग्लोबिन कसं वाढेल त्यासाठी प्रयत्नशील राहिले. आमचाही सामाजिक विकास प्रतिष्ठान त्या संदर्भामध्ये शाळामध्ये मुलींचं हिमोग्लोबिन आम्ही चेक केलं, तर तिथं सुद्धा ही डिफिशियन्सी कमतरता आम्हाला तिथं जाणवली. आणि मग तशा प्रकारचं तिथं त्यांना त्या आरोग्याविषयी सांगण्यात आलं आणि त्याच्यामध्ये प्रगती झाली.
1: पण मग हे तुमचं सामाजिक चळवळीतलं जे पाऊल पडलं, तर तुमच्या घरातली कौटुंबिक अशी काही पार्श्वभूमी होती का किंवा कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये समाज

0: सेवा किंवा लोकांना मदत करणं असं काही कोणी यापूर्वी करत होतं, ते पाहून तुम्ही प्रभावित झाला आणि मग या क्षेत्रामध्ये आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये यावं, काहीतरी करावं, लोकांची मदत करावी, त्याला हात देऊन, मदतीचा हात देऊन थोडंसं आपल्यासोबत चालवण्यासाठी प्रयत्न करावा. तर हे कसं घडलं, म्हणजे नेमकं काय, कुठल्या
1: नाही तसं
0: गोष्टीनं प्रभावित झाला तुम्ही आणि सामाजिक चळवळीमध्ये आपलं सक्रिय सहभाग असावा, चळवळ निर्माण करावी, प्रतिष्ठान निर्माण करावं, हे नेमकं केव्हा वाटलं तुम्हाला?
1: खरं म्हणजे मी सामान्य शेतकरी कुटुंबातला, तशी आमच्या कुटुंबाकडं पार्श्वभूमी अशी सामाजिक चळवळ वगैरे नव्हती, परंतु कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंब असल्यामुळं माझी आजी असेल, आई असेल, तर गोरगरिबांना मदत करणे, त्यांना खाऊ घालणे, याच्या पलीकडे त्यांची समस्या नव्हती. ते असतानाच गरीब होते. परंतु ज्यावेळी शिक्षण घेत गेलो आणि मग वाचनामध्ये आलं, बाबा आमटेंचं वाचनामध्ये आलं, नंतरच्या काळामध्ये कुमार सप्तर्षींची भेट झाली, नंतरच्या काळामध्ये मग ही समाजव्यवस्था बघून असं वाटलं की ह्याच्यात आपल्याला काम करणं गरजेचं आहे, आणि त्यातून उत्स्फूर्तता मिळत गेली, लोक भेटत गेले आणि काम करत राहिलो.
0: बर. एका बाजूला सामाजिक चळवळी आहेत आणि सामाजिक चळवळ आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक शेती शेतकरी असतील, युवक असतील, महिला संदर्भातलं काम असेल. तुम्ही परत साहित्याकडं थोडीशी वाटचाल झालेली तुमची, आम्हाला पावलं तिकडे वळताना दिसत आहेत. तर साहित्य क्षेत्रामध्ये, साहित्यिक चळवळीमध्ये तुमचा कल जो नंतर निर्माण झाला, किंवा त्या दृष्टीनं तुम्ही काही उपक्रम तुमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं राबवू लागलात, तर सुरुवातीला काय तुम्ही म्हणजे कसा, कुठला साहित्यिक उपक्रम राबवला होता किंवा कसं याकडे तुम्ही वळलात?
1: आम्ही आमचा मित्र परिवार छोटा आहे, त्याच मित्र परिवारामध्ये पुस्तकांची देवाणघेवाण आणि वाचन सुरू केलं. आणि मग कोणी कोणतं पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकामध्ये तुम्हाला काय वाटलं, काय अनुभवायला मिळालं किंवा कोणत्या गोष्टी, त्याच्यावर चर्चा सुरू झाली. आणि मग करता करता आमचे सहकारी बापूसाहेब लोखंडे, नवनाथ वळकुंदे, आर आर पाटील, हे जी मित्रमंडळी आहेत ते आम्ही बसलो. आणि तर असं वाटलं की आपण इथं विद्यार्थी संख्या आता खूप आहे, बारामतीमध्ये, बारामती परिसरामध्ये 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये, महाविद्यालयामध्ये, अकॅडमीमध्ये. तर मग हे सगळे लोक मोबाईलमध्ये गुंतताना दिसत आहेत आणि पुस्तकाशिवाय तुमचे विचार समृद्ध होणार नाहीत, किंवा ती खोली की ती समज तुम्हाला येणार नाही, आणि पुस्तकाशिवाय ज्ञान मिळणार नाही हे आम्हाला तिथं कळायला लागलं. आणि हे सर्व ज्ञात आहे. आणि जर ग्रामीण भागामध्ये जर पुस्तकं वाढत गेली, विचार वाढत गेले, तर ग्रामीण समस्या सुद्धा सुटतील. आता ग्रामीण भागामध्ये गावोगाव शेतकरी अशांत आहे, विविध त्यांना समस्या जाणवतात, त्यांची बांधाबांधावरून, वेगवेगळ्या कारणावरून भांडणं वगैरे असतात. तर अशा ठिकाणी जर पुस्तकं गेली, जो पुस्तकं जर वाचू लागला, मोबाईल हा तात्पुरतं असं उडून जातं असं, पण पुस्तक वाचलं तर कायम स्मरणात राहतं. आणि मग त्यातल्या व्यक्तिरेखा असतील किंवा त्यातनं काय मिळालं, तर त्याचा अनुभव जमेस धरून हे लोक हॅपी लाईफ, आनंदी जीवन जगतील अशी त्या पाठीमागची संकल्पना. आणि म्हणून आम्ही क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या नावाने पुस्तक जत्रा भरवायचं ठरवलं.
0: पण आता हे तुम्ही तुमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आमच्या वाचनात किंवा ऐकण्यात असं आलेलं आहे की आगामी काही दिवसांमध्ये तुम्ही असं एक 3 दिवसीय संमेलनाच्या स्वरूपामध्ये आपण एक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावानं पुस्तक जत्रेचा उपक्रम राबवणार आहात. तर तो केव्हा राबवताय आणि त्याचं स्वरूप कसा कशा प्रकारे असणार आहे?
1: येणाऱ्या 9 मे रोजी या पुस्तक जत्रेचं उद्घाटन होत आहे. 9, 10, 11 मे 2026 शनिवार, रविवार आणि सोमवार हे वार आहेत. तर या 3 दिवसामध्ये आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या नावानं पुस्तक जत्रा आयोजित करतोय. आणि मग त्याच्यामध्ये आमचा मुख्य उद्देशच आहे की मुलांसाठी काहीतरी करायचं, मुलं पुस्तकाकडे आकर्षित झाली पाहिजेत. म्हणून आम्ही पुण्यातल्या नामांकित किंवा चांगल्या

0: चांगल्या चांगल्या प्रकाशकांना भेटलो,
1: बरं.
0: त्यांचे स्टॉल तिथे येणार आहेत, काही शिक्षणाच्या संधी संदर्भातले स्टॉल्स तिथे येणार आहेत. आणि मग तिथं मुलांच्यासाठी आम्ही 10वी 12वी नंतर काय
1: बरं.
0: किंवा अक्षर वाचन, त्यामध्ये मुलांचा इंटरेस्ट किंवा त्यांचा रस कसा निर्माण होईल, त्यामध्ये त्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल, सुलेखन कार्यशाळा,
1: बरं.
0: अशा पद्धतीचे मुलांसाठी उपक्रम आम्ही तिथं घेतलेले आहेत. दुसरं असं की मुलं आता सध्या नीट देत आहेत, वेगवेगळ्या परीक्षा देत आहेत,
1: हो.
0: परंतु नेमकी प्रवेश प्रक्रिया कशी असते, कुठल्या कॉलेजला किती जागा असतात, कसं ते करायचं, त्या संदर्भातलं सुद्धा आम्ही कशा प्रकारे प्रवेश प्रक्रिया करायची,
1: बरं.
0: वैद्यकीय शिक्षण असेल, इंजिनिअरिंग असेल, त्या संदर्भातलं चर्चासत्र किंवा त्यातले तज्ज्ञ लोक बोलवले आहेत.
1: या 3 दिवसीय संमेलनामध्ये कोणकोणते तज्ज्ञ सहभागी होणार आहेत, प्रामुख्याने काही मान्यवरांची नावं आपल्याला सांगता येतील का? या प्रत्येक दिवसाचं काय काय स्वरूप असेल, कशा पद्धतीची चर्चासत्र व्याख्यानं वगैरे होणार आहेत, याबाबत सांगा ना.
0: 9 मेला सकाळी 9 वाजता उद्घाटन आहे.
1: हो.
0: ते उद्घाटन सुनेत्राताई पवार राज्याच्या उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होतंय.
1: बरं.
0: आणि ते उद्घाटन झाल्यानंतर त्याच दिवशी आपण मुलांसाठी अक्षर वाचन खेळ, मुलांचा व्यक्तिमत्व विकास, सह्याद्री वाहिनीच्या रसिका उपळेकर
1: बरं.
0: या स्वतः येणार आहेत आणि ते त्या मुलांशी संवाद साधणार आहेत. त्याच दिवशी सुलेखन कार्यशाळा आहे
1: बरं.
0: आणि ती कार्यशाळा श्रीराम मोहिते कोल्हापूरवरून येणार आहेत की नेमकं सुलेखन कसं असेल, कसं करायचं, त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल त्या अक्षर सुधारणा कशी करायची, अक्षराबरोबर कसं हे व्हायचं, एकरूप व्हायचं, तर तशा पद्धतीचं त्यांची कार्यशाळा आहे श्रीराम मोहिते सुलेखन संदर्भामध्ये. आणि त्यानंतर त्याच दिवशी 9 मे 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता परिसंवाद आयोजित केलेला आहे.
1: बरं.
0: त्या परिसंवादाचा विषय आहे आजची लोकशाही, उद्याचा
1: बरं.
0: भारत देश. तर मुलाखतकार आहेत घनश्याम पाटील आणि मुलाखत देत आहेत संजय सोनवणी.
1: बरं.
0: संजय सोनवणी हे ज्येष्ठ इतिहासकार आहेत, चित्रपट, संगीत आणि साहित्य 150 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत
1: अच्छा.
0: आणि त्यांची मुलाखत हे घनश्याम पाटील त्या दिवशी घेणार आहेत.
1: बरं.
0: 10 तारखेला हेमचंद्र शिंदे यांचं आहे 10वी 12वी नंतर काय,
1: बरं.
0: आणि त्यानंतर वैद्यकीय शिक्षण आणि इंजिनिअरिंग अभियांत्रिकी यांची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्या
1: बरं.
0: संदर्भातलं डॉक्टर हर्षदा शिंदे ह्या तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत,
1: बरं.
0: ते विद्यार्थ्यांसाठी दिवसभर उपलब्ध आहेत.
1: अच्छा.
0: त्याच दिवशी म्हणजे 10 मे 2026ला संध्याकाळी 6 वाजता आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर, ॲडव्होकेट राहुल मखरे व घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन या तिघांचा समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार होणार आहे, त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
1: अच्छा.
0: आता याच्यामध्ये विठ्ठल कांगणे सर जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये खूप प्रसिद्ध आहेत, पोलीस भरती असेल, स्पर्धा परीक्षा असतील, त्याबद्दलचं त्यांचे क्लासेस असतात, परंतु त्याशिवाय सामाजिक कामही त्यांचं चांगलं आहे. वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं वेगवेगळ्या विषयाची जे की तरुणांना मार्गदर्शन करतील अशा पद्धतीचं मोठं काम आहे. त्यांचे
1: बरं.
0: 22 लाखापेक्षा जास्त तरुण फॉलोअर्स महाराष्ट्रातले युवक आहेत आणि म्हणून आम्हाला वाटतं की समाजामध्ये एक क्रांती, एक चांगलं जीवन जर घडायचं असेल तर अशा लोकांची गरज आहे. ती तळागाळातनं आलेली लोकं आणि म्हणून विठ्ठल कांगणे सरांचं आपण समाजभूषण हा पुरस्कार देतोय पवारसाहेबांच्या हस्ते. त्यानंतर आहेत ॲडव्होकेट राहुल मखरे, यांचं महाराष्ट्रभर तळागाळातल्या लोकांच्यासाठी काम आहे, तळागाळातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधी, त्यांना मदतीच्या संबंधी असेल किंवा कुठं अन्याय होत असेल, तर गेली 30 वर्ष ते सातत्याने काम करत आहेत आणि तेही अतिशय तळागाळातून आलेले आहेत. आणि मग अशा युवकांना किंवा अशा लोकांना

0: चांगला पुरस्कार मिळाला तर आणखी त्यांचा हुरूप वाढेल आणि समाजामध्ये एक दिशा मिळेल. म्हणून ॲडव्होकेट राहुल मखरे यांना आम्ही समाजभूषण पुरस्कार पवारसाहेबांच्या हस्ते देतोय. नंतर आहेत घनश्याम पाटील, ते चपराक प्रकाशन आहे त्यांचं, तर त्यांची पत्रकारिता सडेतोड आहे आणि प्रकाशन आहे. 15 वर्षाचे असताना ते ग्रामीण भागातनं लातूर सारख्या जिल्ह्यातून पुण्यात आले, 15 वर्षाचा एक पोरगा, आणि इथं येऊन चपराक प्रकाशन आणि त्यांची दूरदृष्टी बघितली तर स्वतंत्र ठसा उमटवणारं एक त्यांचं नाव झालेलं आहे. आणि मग संघर्षाच्या भट्टीतून तयार झालेलं हे व्यक्तिमत्व आहे, गावखेड्यातनं आलेलं. आणि मग त्यांचं जे साहित्य आहे, साहित्यिक एक चळवळीचा उदयच केला चपराकच्या माध्यमातून त्यांनी. पुढे चपराक मासिक त्यांनी काढलं, 45 हून अधिक साहित्य प्रकारांना त्यांनी हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलंय. चिंतनशील अशी लेखणी आहे त्यांची. आणि त्यांची एकूण प्रगल्भता लक्षात कशावरून येते की दखलपात्र, झुळूक आणि झळा, अक्षरायवज, दरवळ आणि धडक बेधडक ही त्यांची साहित्य संपदा जी आहे ती आपल्याला अधोरेखित करावी लागेल. तर अशा प्रकारचं चांगलं काम घनश्याम पाटील करतायत.
1: अच्छा.
0: आणि म्हणून त्यांना आपण ग्रामीण भागातला एक युवक पुण्यामध्ये येऊन आणि अशा प्रकारचा त्यांचा प्रवास एका व्यक्तीचा उत्कर्ष नसून मराठी साहित्यामध्ये एक ग्रामीण भागातला उज्ज्वल भविष्याचा आश्वासक असा चेहरा वाटतो, म्हणून त्यांना आम्ही हा समाजभूषण पुरस्कार देतोय.
1: अच्छा.
0: तर हे आहे 10 तारखेला संध्याकाळी. आणि 10 तारखेला संध्याकाळी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कविता संग्रहांचा पुस्तक प्रकाशन सोहळा पण आहे. युगेंद्र पवार हे विद्याप्रतिष्ठानचे खजिनदार आहेत, त्यांच्या हस्ते होतोय. रोहित पवार हे आमदार आहेत, त्या दोघांच्या हस्ते ह्या कविता संग्रहाचं प्रकाशन होत आहे.
1: सावित्रीबाईंचं जे काव्यलेखन आहे तर ते यापूर्वी प्रकाशित कुठे झालं होतं का? आणि ते झालं असेल तर आता तुम्ही 1854 नंतर म्हणताय की पहिल्यांदाच आम्ही अशा पद्धतीचा हा त्यांच्या कवितांचा संग्रह प्रकाशित होणार आहे, तर याचं वेगळेपण, याचं वेगळं असं वैशिष्ट्य काय आहे?
0: क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत, परंतु समग्र सगळ्या कविता एका पुस्तकामध्ये प्रकाशित झालेल्या नाहीत. 1854 नंतर पहिल्यांदाच समग्र कविता संग्रह सावित्रीमाईंचा येतोय आणि त्याचं प्रकाशन 10 मे 2026 संध्याकाळच्या 6 वाजताच्या कार्यक्रमामध्ये होतंय. ते त्यासाठी आहेत युगेंद्र पवार आहेत आणि रोहित पवार आहेत आमदार, तर यांच्या हस्ते होते. तेही आमच्या आम्हाला आनंददायी गोष्ट आहे, शिवाय महाराष्ट्राला सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे ती.
1: विशेषतः सावित्रीबाईंनी काव्यलेखन केलेले आहेत किंवा कविता लिहिलेल्या आहेत, तर त्यातले विषय किंवा त्यांची शैली आणि त्यातले त्यांनी हाताळलेल्या ज्या रचना आहेत याबाबत थोडंसं सांगा ना, म्हणजे काय वेगळेपण आहे की कालावधी तो 1854चा आहे.
0: त्यांच्या कविता ह्या सामाजिक प्रश्नावर आहेत. भावनिक, महिलांच्या जो भावनिक गुंता आहे त्याच्यावरच्या कविता आहेत. शिवाय धार्मिक ह्याच्याबद्दल त्यांना काय वाटतं, रामाबद्दल, कृष्णाबद्दल, नाही का, त्या संदर्भातल्या त्या कविता आहेत. तर ह्या सगळ्या आता काही प्रकाशित झाल्या तर देवाधिकांच्या बद्दलच्या कविता आहेत तर त्या नाही प्रकाशित झाल्या असं. तर ह्याच्यामध्ये सामाजिक, महिलांच्या भावनांच्या संबंधितल्या आणि ह्या त्यांच्या ज्या देवाधिकांच्या बद्दलच्या काय भावना होत्या त्या कविता, त्या समग्र कविता या पुस्तकामध्ये आपण एकत्रित केलेले आहे.
1: भाषेची शैली, त्यातलं लेखन, शब्द रचना वगैरे याबाबत काय वेगळेपण असं आपल्याला सांगता येईल?
0: खूपच ओढ लावणाऱ्या कविता आहेत. तसं सांगायला गेलं तर पहिली कवित्री, कवयित्री सावित्रीमाई फुले असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि ही पहिली महिला कवी कवयित्री या संबंधाने त्यांचं जे पुस्तक प्रकाशित होतंय ते खूप मोलाचं आहे. 11 तारखेला

0: व्याख्येला
1: हाँ
0: संदीप वाकचौरे साहेब यांचं
1: बर
0: व्याख्यान आहे.
1: हाँ
0: ते बालभारतीचे सदस्य आहेत, शिवाय राज्य अभ्यासक्रम पुनर्रचनाचे सदस्य आहेत,
1: हाँ
0: आणि त्याच दिवशी प्राध्यापक मुटकुळे हे संगमनरचे, त्यांचा एकपात्री नाट्यप्रयोग आहे.
1: बर
0: तर असा सुंदर 3 दिवसाचा कार्यक्रम आहे.
1: हाँ
0: या कार्यक्रमामध्ये पुस्तक विक्री तर आहेत,
1: हो
0: चांगले प्रकाशक येत आहेत, आणि त्याशिवाय लोकांना या साहित्याचा आनंद, कारण मोठमोठे साहित्य संमेलन भरतात पण ग्रामीण
1: हो
0: भागातल्या
1: हाँ
0: लोकांना
1: हाँ
0: तिथपर्यंत पोहोचता येत नाही,
1: हाँ
0: आणि म्हणून हा प्रयत्न आहे.
1: बर
0: या वर्षी तर खूप छान कार्यक्रम होईलच, परंतु पुढच्या वर्षी
1: हाँ
0: चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम बारामतीकर आणि आम्ही सर्वजण करणार आहोत.
1: बर तर सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या मार्फत हे येत्या ज्या 9, 10 आणि 11 मेला सावित्रीबाई फुले पुस्तक

0: समितीचा कार्यक्रम बारामतीकर आणि आम्ही सर्वजण करणार आहोत.
1: बर, तर सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या मार्फत हे येत्या ज्या 9, 10 आणि 11 मेला सावित्रीबाई फुले पुस्तक जत्रेच्या अनुषंगानं तुम्ही विविध कार्यक्रमांचं जे आयोजन केलेले आहेत याबाबतची सविस्तर अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.

सामाजिक विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीनं 9 मे ते 11 मे दरम्यान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक जत्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्तानं संस्थेचे अध्यक्ष रवींद्र टकले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आत्ता आपण ऐकली. सादर करते होते विनायक मोरे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे. तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी.
1: मातृदिनाच्या अनुषंगाने आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकर.
2: जन्म तू विश्व हे दाविले स दिला जन्म तू विश्व.
3: आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
2: तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
1: माय लेकर. लेखन केले डॉक्टर अरुणा ढेरे यांनी. सहभाग डॉक्टर गिरीश ओक, चैत्राली अभ्यंकर आणि मृणाल कुलकर्णी यांचा. जरूर ऐका शनिवारी 9 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय, अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
5: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल.

0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गजल आणि सूफी महफिल, अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित रहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।
1: दोस्त बनाते रहे।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। श्रोते हो, यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे. मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वे गाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या

0: सारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचे लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ शकेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या डीवाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक इस पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देश भर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोहोचला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8 कोटी 96 लाखांवर पोहोचली आहे. बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीजचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजक

0: जामीन मंजूर केला. अंमली औषधी पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम या कायद्याखाली विशेष न्यायालयानं इतर तिघांना जामीन नामंजूर केला आहे. गोरेगावात नेस्को मैदानावर 11 एप्रिलला झालेल्या टेक्नो संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गडचिरोलीत एका मोटरसायकलला ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातातल्या जखमी व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूर इथल्या रुग्णालयात हलवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 29 सेकंद झाले आहेत. आमचे आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. मी स्वाती मारवाडे आपला आता निरोप घेते. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 4:58 मिनिटांनी. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, त्याचबरोबर न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपद्वारे देखील आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं सायंकालीन प्रसारण ऐकत आहात।
1: शुभ संध्या।
0: संध्याकाळचे 5:40 झाले आहेत। आमच्या सायंकालीन प्रसारणाला आता प्रारंभ करत आहोत। या सायंकालीन प्रसारण सभेत मी डॉक्टर अभिनव बोरकर आपणा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत।

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सपने या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं हेमा सरदेसाई यांच्या स्वरात. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी. आता ऐकूया दुश्मन या चित्रपटाकरिता लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरात आनंद बक्षी यांनी लिहिलेली ही रचना, संगीतकार उत्तम सिंग.

कभी हाँ कभी ना या चित्रपटासाठी मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं हे गीत ऐकणार आहोत कुमार सानू यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी.

आता ऐकूया आनंद बक्षी यांनी लिहिलेली दिल तो पागल है या चित्रपटातील रचना, लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या स्वरात, संगीत उत्तम सिंग यांचं.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे क्रिमिनल चित्रपटातून गीतकार इंदिवर यांनी लिहिलेलं, कुमार सानू यांच्या स्वरात, संगीतकार MM करीम.

या गीताबरोबरच आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युवावाणी. आजच्या युवावाणीमध्ये स्टे ट्यून्ड या सदरात चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने खास कार्यक्रम कल्पना लोकाची छाया. रवींद्रनाथ टागोरांची लेखणी, लेखनाने निवेदन आहे आरती गाढवे यांचं, सादर करते धीरज केदारी.

रवींद्रनाथांचं व्यक्तिमत्व हे त्यांच्या शब्द, संगीत आणि विचार या सगळ्यानेच आपल्या मनामध्ये रुंजी घालत राहतं. ते फक्त कवी नव्हते, त्यांचं साहित्य हे एका तत्त्वज्ञ, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रकार आणि मानवतावादी व्यक्ती म्हणून आपल्याला नेहमी काही ना काही सांगत राहतं. त्यांच्या व्यक्तिमत्वातली विविधता त्यांना अधिक व्यापक करते आणि आपल्याला त्यांना विशिष्ट चौकटीत बांधून ठेवता येत नाही. त्यांचं बालपण कोलकात्यातील एका सुसंस्कृत आणि विद्वान कुटुंबात होतं. तिथे कला, साहित्य, संगीत आणि तत्त्वज्ञान यांचे वातावरण होते. लहानपणापासून त्यांच्या ठाई प्रचंड सृजनशीलता होती. निसर्गाशी असणारं त्यांचं नातं हे त्यांच्या लिखाणात स्पष्ट दिसून येतं. रवींद्रनाथांच्या साहित्यसृष्टीतील योगदानाबद्दल बोलायचं झालं तर ते फार अद्वितीय आहे. टागोरांची कविता, कथा, कादंबरी, नाटके, निबंध अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी आपली छाप सोडली. त्यांच्या साहित्यामध्ये मानवी भावना, निसर्गप्रेम, अध्यात्म आणि सामाजिक जाणीवा याचे सुंदर मिश्रण दिसते. त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना 1913 साली नोबेल पारितोषिक मिळालं आहे. ते नोबेल मिळवणारे पहिले आशियाई साहित्यिक ठरले आहेत. ही भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.

त्यांच्या कवितेमध्ये साधेपणा असूनही गूढता आहे. त्या वाचनात मन शांत होतं, विचारांना चालना मिळते आणि मनाला स्पर्श होतो. संगीत आणि रवींद्र संगीत हा कितीतरी लोकांसाठी प्रचंड आदरणीय आणि प्रिय विषय आहे. टागोरांनी 2000 अधिक गीते रचली, ज्यांना रवींद्र संगीत म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या गीतांमध्ये भावनांची गहिरी अभिव्यक्ती आणि सुरांची मधुरता आहे. विशेष म्हणजे भारताचे राष्ट्रगीत जनगणमन आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत आमार सोनार बांगला ही दोन्ही गीते टागोरांनीच लिहिली आहेत. एकाच व्यक्तीने दोन देशांचे राष्ट्रगीत लिहिणे ही जगातील एकमेव घटना आहे. टागोरांनी शिक्षणालाही नवे परिमाण दिले. त्यांनी शांतिनिकेतन या शिक्षण संस्थेची स्थापना केली, जिथे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात मुक्त वातावरणात शिक्षण दिले जाते. ज्यांचा विश्वास होता की शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नसून ते जीवन समजून घेण्याची प्रक्रिया आहे, त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विचार स्वातंत्र्य आणि संवेदनशीलता विकसित करण्यावर भर दिला. टागोरांची विचारधारा प्रचंड मानवताधिष्ठित होती. त्यांना माणसांमध्ये भेदभाव मान्य नव्हता. त्यांनी नेहमीच एकात्मतेचा आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांमध्ये राष्ट्रप्रेम होते, पण ते संकुचित राष्ट्रवादाला विरोध करत होते. त्यांना वाटत होतं की मानवतेपेक्षा मोठे काहीच नाही. टागोर राजकारणात तसे फारसे सक्रिय नसले तरी त्यांच्या लेखनातून आणि विचारातून त्यांनी नेहमीच स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली आहे. 1919 झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ त्यांनी ब्रिटिश सरकारने दिलेली नाईटहूड ही पदवी परत केली. ही त्यांच्या देशप्रेमाची आणि स्वाभिमानाची उत्तम साक्ष आहे. टागोरांना चित्रकला हा देखील फार आवडता विषय होता. त्यांची चित्र नेहमीच अत्यंत कल्पक होती. त्यांनी अगदी 60 चित्रकलेकडे जास्त लक्ष घातलं आणि स्वतःच्या जगण्यातून सिद्ध केलं की सर्जनशीलतेला वयाचं बंधन नसतं. त्यांच्या सर्जनशीलतेची काही रूपं आपण शोधायला गेलो तर शांतिनिकेतन हे अत्यंत देखणं ठिकाण आहे. त्यांच्या शाळेचे विद्यार्थी रोज झाडाखाली बसत, त्यामुळे तो संपूर्ण वर्ग निसर्गाशी एकरूप होत असेल, किंवा त्यातूनच टागोरांची कविता जन्माला येत असेल. शांतिनिकेतनाबद्दल किंवा तिथल्या अभ्यासक्रमाबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला सगळेच सांगतात की आपलं आपल्या मातृभाषेवर आणि मातृभूमीवर प्रेम असायला हवं, पण ते कसं असायला हवं याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे रवींद्रनाथ टागोर. शांतिनिकेतनाबद्दल पु ल देशपांडे त्यांच्या एका भाषणात फार सुंदर म्हणतात. ते म्हणतात, जेव्हा मी रवींद्रनाथांविषयी बोलतो तेव्हा मी आणि रवींद्रनाथ यांची तुलना वगैरे करायचा माझा विचार नाही. रवींद्रनाथांची जी एक अशरीरिणी प्रतिभा मला त्यांच्या कथा, कविता, कादंबरी, नाटक, निबंध, चित्र, संगीत अशा रूपाने भेटत असते, त्यातून माझ्या मनाला जो आल्हाद लाभत असतो त्यासंबंधी मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जसं केशवसुतांच्या निधनानंतर गडकरांनी म्हटलं होतं, केशवसूत कसले मेले, केशवसूत गातची बसले. थोर प्रतिभावंतांच्या बाबतीत अमरत्वाचा एक निराळा साक्षात्कार आपल्याला होत असतो. स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून ही माणसं यमराजालाही वाकुल्या दाखवित मरणाला जिंकून गेलेली असतात. आयुष्यात अनेक प्रकारची सुखदुःख भोगत आपण जगत असतो आणि एखाद्या क्षणी अशा प्रतिभावंताची अचानक गाठ पडत असते. ते शरीराने आपल्यात नाहीत याचा आपल्याला विसर पडतो. भलत्या वेळी भलत्या मेळी असता मन भलतीच कडे आज अचानक गाठ पडे, असाच तो अनुभव असतो. आपल्या सर्वांच्याच असणाऱ्या एका निराळ्या मीला तो अनुभव जागवून जातो. हे माणसं आपल्याला धीर देतात, आनंद द्विगुणित करतात, अनुभवांना अधिक समृद्ध करतात. निसर्गातल्या एखाद्या दृश्याची परिणामकारकता वाढवून जातात. रंगाला सुगंध देतात, मुक्या कळ्यांना वाचा फोडतात. चांगल्या साहित्याची हीच तर किमया असते. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. ही भावना देवाच्या बाबतीत कशी लक्ष केलं तर त्यांच्या मनाला उभारी येईल असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी आपलं लक्ष रवींद्रनाथांच्या शाळेकडे वेधण्याचा प्रयत्न केला. मी कोणी शिक्षण तज्ज्ञ आहे या भूमिकेतून नव्हे, तर जीवनाविषयीचं कुतूहल न संपू देणारा विद्यार्थी आहे म्हणून मी बोललो. शांतिनिकेतन

अच्छा, निर्जीव प्रतिकृती उभ्या करणं किंवा तिथला अभ्यासक्रम उचलून इथे सुरू करणं हा शिक्षणाच्या क्षेत्रातला उणीवा दूर करण्यावर उपाय आहे असा मला मुळीच भ्रम नाही. पण माणसाभोवती जे नैसर्गिक, सामाजिक आणि आर्थिक वातावरण असतं त्याचं शिक्षणाशी सामंजस्य घडवून आणायला हवं हा जो रवींद्रनाथांचा विचार आहे, तो कृतीत आणण्यासाठी मोलाचा शैक्षणिक संस्थांनी प्रत्यक्ष कार्यक्रम हाती घेणं हा विचार आपल्यालाही मोलाचा वाटेल अशी आशा पुलंनी व्यक्त केली होती. शांतिनिकेतनची ओळख मला तरी पु ल देशपांडेंमुळेच झाली. ज्याप्रमाणे टागोरांनी मुळाक्षरांच्या आधारे लहान मुलांना भाषेची गोडी लागावी, अगदी तसंच पुलंनी आपल्या मराठीतही त्या रचना अनुवादित केल्या आहे. पुलंना रवींद्रनाथांची रंगभूमी असा विषय भाषणात मांडायचा होता, तेव्हा ते आठवण करून द्यायचे ती रवींद्रनाथांच्या ठायी असणाऱ्या विलक्षण नम्रतेची. टागोर म्हणायचे, मला नाटक लिहिता आलं नाही, ते मन माझ्यात नाही. नाटकाचा जो मुख्य पिंड तो घेऊन नाटक तोलून दाखवायची कला मला साध्य नाही. माझ्या नाटकात आहे एक कल्पना लोकाची छाया. ह्या एका छोट्याशा कोपऱ्यावर मी माझा हक्क सांगेन. पुलं म्हणतात, रवींद्रनाथ आणि त्यांची एकूणच कलानिर्मिती या बाबतीत सुरुवातीलाच एका मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे रवींद्रनाथांचं व्यक्तिमत्व इतकं विविधरंगी आहे की त्यातला एकच विशिष्ट रंग पकडून ते न्याहाळणं इतकं सहज शक्य नाही. त्यांची एखादी कविता असो किंवा मलेरिया निर्मूलनाचा निबंध, जर इकडे तिकडे करून पाहिलं की एखाद्या कॅलिडिओस्कोपसारखा त्याच्यात रंग, प्रकाश आणि रेखा यांच्या असंख्य आकृती तयार होतात. दोन शब्दात चटकन ते प्रतिमा उभी करतात. शाळेतल्या पोरांसाठी लिहिलेल्या कवितेत देखील छायार घोमटा मुखेटानी बसे आमोदर पाडाखानी, म्हणजे छायेचा पदर तोंडावर ओढून घेऊन आमची पाडाखाणी, म्हणजे खेड्यातून लहान अशी वाडी असते ना, ती वाडी बसली आहे असं ते म्हणून जातात. आणि पटकन जान पदातला सारा लाजरे बुजरेपणा डोळ्यांपुढे उभा करतात. नुसतंच किती छान आमचे खेडे किंवा सुंदर आमचे घर असला प्रकार नाही आहे त्यांची कविता. छायेचा पदर घुंगट ओढून ती वाडी बसली आहे म्हटल्यावर ती वाडी लगेच ताई, मामी, आई, वहिनी, सुनबाई कोणीतरी होऊन जाते. त्यांच्या प्रतिभेतून निर्माण होणाऱ्या आकृतीत असं अनेक रंगांचं मिश्रण असतं. ध्वनी प्रतिध्वनीचं मनोहर संगीत असतं. मनाला स्पर्श करणारा भावनांचा खेळ असतो. विचारांना गती देणारा धक्का असतो. त्यामुळे त्यांच्या कलाकृतीचं समीक्षण करताना समीक्षेची नेहमीच्या वापरातली मोजमापं तोकडी पडतात. कलावादी, जीवनवादी, सौंदर्यवादी ह्या सुट्ट्या शब्दांना तसं पाहिलं तर फारसं काही सांगता येत नसतं. जमीन आणि आकाश या दोन्हींचं भान ठेवून आयुष्यभर चाललेली रवींद्रनाथांची जीवनसाधना आणि आकाश या दोन्हींचं भान ठेवून आणि त्या साधनेतूनच उमललेली त्यांची कला पाहिल्यावर मन आश्चर्याने थक्क होतं आणि आनंदानं, आदरानं भरून येतं. मुळातच पोकळ असलेले कलावादी वगैरे शब्द अधिकच पोकळ वाटायला लागतात. त्यांच्या निर्मितीला सुद्धा उर्वशीसारखाच आकाशाच्या दिशेने उडून जायची खोड आहे. बरं, हाती गवसलीच नाही म्हणावं तर घटकेपूर्वी घेतलेल्या भोगाचं स्मरण मनात रेंगाळून ठेवून गेलेली असते. गूढ आहे म्हणावं तर विलक्षण सहजतेने तिने आपल्याशी संवाद साधलेला असतो. तिला वास्तव आणि कल्पनालोक यांपैकी कुठलं रहिवासी म्हणावं हे कळत नसतं. आणि इतकं असूनही ही स्वप्नसंगिनी सत्यलोकाचं आपल्याला दर्शन घडवून जात असते. विशेषतः रवींद्रनाथांची कविता वाचताना ती या निरनिराळ्या स्तरातून कशी संचार करीत असते हे पाहणं फार आनंददायक असतं. स्वतःच्या कवी या भूमिकेविषयी बोलताना रवींद्रनाथ सहजपणे म्हणाले होते, आम्ही कवी, आम्ही शुधू एक्सप्रेशन देई. मी कवी आहे, मी फक्त एक्सप्रेशन देतो. कवीने फक्त एक्सप्रेशन द्यावं, उगीच भाष्य करीत बसू नये, असा एक सरळ, साधा, सोप्पा, व्यावहारिक अर्थ ह्यातून निघतो. पण शेवटी एक्सप्रेशन देणारं, अभिव्यक्त करणारं हे व्यक्तिमत्व किती समृद्ध होतं हे पाहायला लागल्यानं तर त्या फक्त एक्सप्रेशनला एवढं मोल का येतं ते कळतं. फुलझाडं देखील आपल्या व्यक्तिमत्वाचं फुलातून एक्सप्रेशनच देत असतात. पण ती माती, ते आकाश, प्रकाश, वायू, पाणी
ह्यांतून त्या त्या

फुलझाडाने जे सतत शोषण चालवून आपली वाढ करून घेतलेली असते, ती तपस्या दृष्टीआड करून चालत नाही. त्या सगळ्या तपस्येची कथा या फुलातून प्रकट होत असते. पंचमहाभूतातून मुळातल्या बीजाची वाढ करायच्या क्षमतेतूनच कमळाचं कमळपण आणि गुलाबाचं गुलाबपण सिद्ध होत असतं. या एकाच फुलात माती, आकाश, पाणी, प्रकाश यांतून लाभलेले रूपरसगंधाचे सारे अंश म्हटलं तर दडलेले असतात आणि म्हटलं तर फुललेले असतात. म्हणूनच रवींद्रनाथांनी नाटक लिहिणं आणि इतर कुणीतरी नाटक कंपनीसाठी नाटक लिहिणं यात फरक असतो, कारण ते लिहिण्याच्या मूळ प्रयोजनातच फरक पडलेला असतो. त्यामागील प्रेरणा निराळीच असते, त्यामुळे ते नाटक देखील स्वतःच्या नियमाप्रमाणे फुलतं. आपली विशिष्ट अनुभूती किंवा आपल्याला जाणवलेलं नाट्याला आवश्यक असं द्वंद्व नाट्यरूपानेच प्रकट झालं पाहिजे असं त्यांना जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा तेव्हा त्यांनी त्या अनुभूतीला त्यांना जसं नाट्यरूप द्यावंसं वाटलं तसं दिलं. रवींद्रनाथांची नाट्य, कविता, कथा, संगीत, चित्र यांतून जे जे व्यक्त केलं ते विलक्षण उत्कटतेनं. लहानसं त्यांचं पत्र वाचताना देखील ते लिहिणं किती कळकळीचं आहे हे आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. विणेवर गंभीर राग छेडायचा असेल, नाहीतर हलकी फुलकी गत वाजवायची असो, विणेच्या तारा सुरातच जुळलेल्या असाव्या लागतात. त्या ढिल्या पडून चालत नाही, गंजून तर अजिबात चालत नाही. लहानशा सुद्धा संस्कारांनी झंकारणारी रवींद्रनाथ नावाची वीणा आयुष्यात विलक्षण रीतीने सुरात जुळलेली होती असं त्यांच्याबद्दल वर्णन करत असताना पुलं बोलतात. त्यांच्या कलानिर्मितीमध्ये असणारी वीणेच्या स्थानाबद्दलचं वर्णन करताना पुलंनी लिहिलं आहे ते म्हणजे 1941 साली रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या मृत्यूच्या काही महिने आधी लिहिलेली एक कविता. याचा अनुवाद देखील पुलंच्या भाषणामध्येच मी ऐकला आहे. अतिदूर आकाशाचा सुकुमार पांढुरका निलिमा, अरण्य पायथ्याशी उंच पसरून आपले बाहू, निःशब्दपणाने देत आहे आपलं श्यामलर्घ्य. धरणीवर माघाचं तरुण ऊन, स्वच्छ प्रकाशाचं उत्तरीय दिशा दिशांवर पांघरतं आहे. ही गोष्ट लिहून ठेवतो त्या उदासीन चित्रकाराने पुसून टाकण्याआधी. जीवनात येणाऱ्या अशा अनुभूतींची कलेतून जर आपण दखल घेतली नाही तर आपण त्या विधात्याच्या लेखी कृतघ्न ठरू अशी भीती असल्यासारखे एक कलावंत म्हणून ते हे ऋण फेडित होते. आणि त्यांचेच विद्यार्थी प्रथमनाथविषयी त्यांनी म्हटल्याप्रमाणे माणूस, निसर्ग आणि ब्रह्म या तिन्ही जगात त्यांचा जो काया वाचा मने संचार चालायचा त्यातून त्यांना हे अनुभव लावत होते. रवींद्रनाथांच्या सर्व प्रकारच्या रचनेविषयी बोलताना त्यांची ही एकाच क्षणी जीवनाचं त्रिविध दर्शन मनात साठवण्याची शक्ती दृष्टीआड करून चालत नाही. आणि म्हणूनच त्यांची चित्रकलाच नव्हे तर त्यांची साहित्यकला किंवा नृत्य आणि संगीतकला ही त्यांच्या स्वतःच्या प्रचितीतून स्वतंत्रपणाने फुलली. आणि इतकं असूनही त्यांनी जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांशी संवाद साधला. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत भारतीय आणि युरोपीय साहित्य, संगीत, धर्मविचार, लोकव्यवहार आणि जन्मजात लाभलेली बुद्धी यांचा वाटा आहेच. थोर साहित्याचा आस्वाद घेताना देखील रसिकांच्या भूमिकेतल्या त्यांच्या असामान्य प्रज्ञेचा आपल्याला साक्षात्कार घडतो. त्यांनी जसा कालिदास भोगला तसा किती रसिकांनी भोगला असेल याची मला शंका आहे. रवींद्रनाथांचे आणि निसर्गाचे नाते एक विलक्षण रहस्यमय वाटावे असे आहे. ऋतुचक्रांच्या फेऱ्यांबरोबर वृक्षवेलीत पालट घडावा तसा ह्या माणसाच्या वृत्तीत फरक पडायचा. प्रत्येक ऋतूतल्या वाऱ्याच्या झुळकीचा किंवा उन्हाचा निराळेपणा उघड्यावरच्या वृक्षवेलींना जाणवावा तसा त्यांना जाणवत असल्याच्या खुणा त्यांच्या साहित्यात सतत दिसून येतात. आपल्या साहित्यात केवळ पुढल्या प्रसंगाची खुलावट करायला उपयुक्त असा पडदा म्हणून त्यांनी निसर्ग वापरला नाही. माणूस, निसर्ग आणि ह्या विराट विश्वाला व्यापून राहिलेलं चैतन्य तत्व या तिन्ही जनरेटर्समधून निर्माण झालेला एक प्रवाह त्यांच्या व्यक्तिमत्वातून वाहत होता आणि त्यातूनच त्यांचं सर्व क्षेत्रातलं कार्य चालत होतं. म्हणून रवींद्रांच्या संगीताप्रमाणे त्यांच्या नाट्यरचनेतला स्वयंभूपणा आपण ध्यानात घेतला पाहिजे.
कदाचित त्या दृष्टीनेच रूढ अर्थाने ज्याला नाटक म्हणतात तसले नाटक मला लिहिता आलं नाही.

असं त्यांनी म्हटलं असावं. इथे स्वयंभूपणाचा अर्थ अजिबातच कशाशीच त्यांच्या प्रतिभाची नाती जुळली नव्हती असा मात्र करायचा नाही. आपण रवींद्रनाथांच्या कलात्मक दृष्टीबद्दल बोलतो, पण रवींद्रनाथांनी स्वतःच्या जीवनामध्ये कशालाही हलकं मांडलं नाही. माणसा माणसातल्या संबंधात उचनीच भावना मनात ठेवली नाही, विचारात आंधळ्या अहंकाराला स्थान दिलं नाही. म्हणूनच युरोपातून मिळणाऱ्या विज्ञानाला त्यांनी भारतीय अध्यात्माच्या अहंकाराने कधीच तुच्छ मानलं नाही. उलट भारतीय शेतकऱ्याने शेतीविषयक विज्ञानात झालेली प्रगती लक्षात घेऊन आपल्या शेतीत सुधारणा करायला हवी यासाठी शांतिनिकेतनच्या जोडीला श्री निकेतनची उभारणी केली. तिथे शेतीविषयक आधुनिक संशोधनाच्या प्रयोगशाळा सुरू केल्या. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातल्या रोगराईचा अभ्यास आणि उपचार केंद्रे सुरू केली. ह्या कामात त्यांना एल्महर्ट्स नावाच्या इंग्रज शेती तज्ज्ञाचं खूप सहाय्य झालं. इंग्लंडला परतल्यावर त्यांनी एल्महर्ट्सनी डार्टिंग्टन हॉल नावाच्या तिथल्या छोट्याशा खेड्यात शांतिनिकेतन सारखीच एक तपोवनावली शाळा सुरू केली. ती अजूनही उभी आहे. रवींद्रनाथांच्या शेती, शिक्षण आणि ग्रामसुधारणा याविषयीच्या कार्याबद्दल प्रोफेसर एल्महर्स्ट यांचं द पोएट अँड द प्लॉग नावाचं फार सुंदर पुस्तकही आहे. श्री शांती निकेतनात जपानी शेतकरी बोलावून रवींद्रनाथांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील अशी एक एक माणसं निवडून त्यांना आनंदानं कार्य करायला प्रवृत्त केलं होतं. शांती निकेतनात तिबेटी लामापासून ते सिल्वॉ लेविंग सारख्या भारतीय संस्कृतीच्या फ्रेंच महापंडितांपर्यंत विद्वानांचा मुक्काम पडायला लागला होता. हे सारे ज्ञानी लोक पाठशाळेतल्या मुलांपासून ते संशोधनात गढलेल्या प्रौढ विद्यार्थ्यांपर्यंत कुणाच्याही पदरात ज्ञानाची उंजळ टाकायला उत्सुक असायचे. आश्रमातले नृत्य, गायन, नाट्य, शिल्प, चित्र यांतही तितक्याच उत्साहाने भाग घ्यायचे. त्यामुळे श्री निकेतन आणि शांती निकेतन मधलं कार्य हे बारमहा चालणाऱ्या आनंदोत्सवासारखंच होतं. त्यामुळे रवींद्रनाथांच्या आयुष्याचे पैलू पाहत असताना या प्रत्येक गोष्टीविषयी आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. रवींद्रनाथांच्या जगण्याविषयी पुलं जेव्हा आपल्याला सांगतात तेव्हा ते लिहितात की आपण फार मोठा त्याग वगैरे करून किंवा कडक व्रतांचं पालन करून देशसेवा करून राहिलो असला अहंकार शांतिनिकेतनात कोणालाही उत्पन्न झाला नाही. आश्रमातली बुधवारची प्रार्थना किंवा उपासना ही देखील एक प्रसन्न अशी मैफिल होती. प्रसन्नता, सौंदर्य, आनंद यांच्यापासून या कार्याची रवींद्रनाथांनी कधीही फारकत होऊ दिली नाही. इथल्या वातावरणात साधेपणा होता, पण साधेपणाच्या नावाखाली जी रुक्षता किंवा सौंदर्य परांगमुखता येते ती नव्हती. रवींद्रनाथांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे रवींद्रनाथांना शारीरिक परिश्रम करणारे आणि बौद्धिक परिश्रम करणारे अशी वर्गवारी मान्य नव्हती. ते कवी असल्यामुळे त्यांचे विचार समजून घेण्यापूर्वीच त्या विचारांना कविकल्पना म्हणून बाजूला सारण्यात विचारवंत म्हणवणारे धन्यता मानत होते. रवींद्रनाथांनी स्पष्ट म्हटलंय की ज्यातून हात आणि डोळे यांची दक्षता वाढून वस्तुपरिचय घडून येतो अशाच प्रकारचं शिक्षण आमच्या आश्रमातल्या मुलांना देण्याची माझी केव्हापासूनची इच्छा होती. त्यासाठी अधून मधून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी धडपड करावी लागे. मला सफलता लाभली नाही याचं कारण ग्रंथिक शिक्षणाने आम्हाला केवळ कर्महीन करून टाकलं आहे. एवढंच नाही तर ग्रंथाच्या बाहेर जे आहे त्याविषयी आमचं कुतूहल नाहीसं झालं आहे. पुस्तक शिकवण्याचा वर्ग आम्ही सहज चालवू शकतो, पण ज्यात विद्यार्थ्यांचे हात लागतील असं एखादं कार्य त्यांना कसं शिकवावं या बाबतीत विचार करावा असं आम्हाला वाटत नाही. माणसाच्या मानसिक आणि शारीरिक शक्तीमध्ये एक अखंड अशी जुळणी आहे आणि परस्पर सहयोगितेतून त्यांना शक्ती लाभत असते. देहाचं आणि मनाचं शिक्षण जोपर्यंत जोडी जोडीने चालत नाही तोपर्यंत ज्ञान प्रवाहित होत नाही. देहाचं शिक्षण असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा केवळ व्यायाम किंवा खेळ या संबंधीच बोलत नाही. या शरीराच्या द्वारे आम्ही जी जी कामं करतो त्या कामांचं शिक्षण त्यातूनच देह सुशिक्षित होतो, त्यातली जडता जाते. या कार्यप्रणालीतून देह आणि मन यांचा संयोग होतो, या संयोगातून विकास होतो. आमच्या आश्रमातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हाताने काहीतरी काम करायला लावून त्यात तरबेज करावं असं माझं मत. हे केवळ हस्तव्यवसाय यावा म्हणून नव्हे तर शरीराचा आणि मनाचा संयोग जुळून यावा म्हणून. शरीराला अशिक्षित ठेवल्यामुळे मानसिक बलही कमी होतं, माणूस असंपूर्ण होतो. ह्या असंपूर्णतेतून आमच्या विद्यार्थ्यांना वाचवायला हवं. सतत नव्या आनंददायक निर्मितीची ओढ लागावी. डोळ्यांनी जे कुतूहल घेऊन मनुष्य प्राणी जन्म

मला येतो ते आयुष्याच्या अखेरपर्यंत टिकून राहावं यासाठी रवींद्रनाथांनी जे शिक्षण विषयक तत्वज्ञान स्वीकारलं आणि कृतीत आणण्याचा प्रयत्न केला, त्यातलं शेवटचं आणि महत्वाचं तत्व म्हणजे ज्या शाळेला भिंतीच नाहीत तिथल्या शिक्षण क्रमाला सुद्धा अंत नाही हे. भोवतालचं हे चराचर जाणून घेण्याची वृत्ती अखेरपर्यंत टिकून राहिली तरच मनुष्य ह्या पदवीचं सार्थक होईल. त्यासाठी मनात प्रेम आणि आनंद जागता ठेवायला हवा. ते नसेल तर मग सारी कार्य निष्प्राण होतात. मग तिथे यांत्रिक कर्मकांडाची स्तोभ माजते. प्राणांच्या आर्ततेला पारख्या झालेल्या आरत्या आणि प्रसन्नतेला पारख्या झालेल्या प्रासादाचं वाटप सुरू होतं. पूज्यतेची भावना संपून पूजाविधीला महत्व येतं. इमारतीची उंची वाढते, ज्ञान खुजं होतं. विद्यापीठातलं विद्यादान गौण होतं आणि पदवीदानाला महत्व येतं. शिक्षकच स्वतः विद्यार्थ्यांची भूमिका सोडून एकदा कधीतरी साठवलेल्या टाचणांची पुनरावृत्ती करत बसतात. वर्षाबरोबर त्यांचा पगार तेवढा वाढत जातो. शांती निकेतन ही तसली संस्था हो

विद्यापीठातलं विद्यादान गौण होतं आणि पदवीदानाला महत्व येतं. शिक्षकच स्वतः विद्यार्थ्यांची भूमिका सोडून एकदा कधीतरी साठवलेल्या टाचण्यांची पुनरावृत्ती करत बसतात. वर्षाबरोबर त्यांचा पगार तेवढा वाढत जातो. शांतिनिकेतन ही तसली संस्था होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे शांतिनिकेतनातल्या हजेरीपटावर नाव असेपर्यंत तो शांतिनिकेतनचा विद्यार्थी असं त्याने मानता कामा नये. ह्यासाठी त्यांनी गीत लिहिलं होतं. आजही ते सर्व समारंभातून गायलं जातं. समारंभ संपला की आबाल वृद्ध गात गात उठतात, आमोदर शांतिनिकेतन. कार्यक्रमाच्या शेवटी मी त्या शांतिनिकेतन गीताची काही पदं तुम्हाला ऐकवते. आपणही रवींद्रनाथ टागोरांच्या स्वप्नातल्या शांतिनिकेतनचा विद्यार्थी होता येतं का त्याचा प्रयत्न करूयात. आणि आजच्या कार्यक्रमातून निरोप घेण्यापूर्वी त्या गीताची काही पदं ऐकवते. अमरा जेथाय मरी घुरे, शेजे जाय न कभू दूरे, मोदेर मनेर माझे प्रेमेर शेतार, बांधा जे तार शुरे, मोदेर प्राणेर शंगे प्राणे, शेजे मिलेचे ऐकन ताने, मोदेर भाईयेर शंगे भाईके, शेजे कोईचे ऐक मन, आमोदेर शांतिनिकेतन, आमोदेर शांतिनिकेतन. याचा मराठीमधला अनुवाद असा आहे की असलो भटकत दूर कुठे, असलो भटकत कुठे कुठेतरी, जात नसे जे दूर, प्रेम सतार मनातील तिजवर, तिथले वाजती सूर, अमुच्या प्राणा संगे जुळले, त्याच सुरांचे गाणे, भावांसंगे भाऊ होऊन गेलो एक मनाने, असे ते शांतिनिकेतन, अमुचे शांतिनिकेतन. रवींद्रनाथ टागोरांच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलत असताना मला नेहमीच असं वाटतं की आपण त्यांच्या गीतांजलीविषयी, त्यांच्या नाटकांविषयी, त्यांच्या कवितांविषयी, त्यांच्या कथांविषयी, शांतिनिकेतन या शाळेच्या संकल्पनेमागे असणाऱ्या त्यांच्या उद्दिष्टाविषयी, या सगळ्याविषयी अभ्यास करत असताना एक तरुण म्हणून जेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगते आहे किंवा युवक म्हणून आपण जेव्हा या गोष्टीकडे बघतो तेव्हा त्यांनी एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगितली आहे की कुठलंही काम करण्यामागचं आपलं प्रयोजन काय आहे, आपलं उद्दिष्ट काय आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमातून निरोप घेताना त्यांना अभिवादन करते आणि तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात युवा मित्रमैत्रिणींसाठींचा कार्यक्रम युवावाणी. आज स्टे ट्यून्ड या सदरात चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने खास कार्यक्रम कल्पना लोकाची छाया, रवींद्रनाथ टागोरांची लेखणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं आरती गाढवे यांचं. सादरकर्ते होते धीरज केदारी.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरे,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: श्रोते हो, काही क्षणातच म्हणजे ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 अंग्रेजी समाचार आपण ऐकणार आहात. आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
3: आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम. भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता शुभेंदु अधिकारी पश्चिम बंगाल के नए मुख्यमंत्री होंगे. कोलकाता में आज उन्हें भाजपा विधायक दल का नेता चुना गया. श्री अधिकारी राज्य के पहले भाजपा मुख्यमंत्री बनेंगे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह की उपस्थिति में पार्टी विधायक दल की बैठक में श्री अधिकारी को नेता चुना गया. श्री शाह ने बताया कि बैठक में श्री अधिकारी के निर्विरोध चुना गया.
4: लगभग 8 प्रश्न

सव्वासात वाजता कार्यक्रम वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित असेल. साडेसात वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमांतर्गत फणस प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर विष्णू गरंडे प्राध्यापक विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे यांनी दिलेली माहिती. यानंतर उन्हाळ्यात दुधाळ जनावरांची काळजी याविषयी माहिती डॉक्टर मृण्मयी नाईक यांच्याकडून. सरतेवेळी बाजारभाव. रात्री 7:15 वाजता कार्यक्रम एक कलाकार केंद्रित असेल गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्यावर, सादरकर्ते डॉक्टर अभिनव बोरकर. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित असतील. 10:00 ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमांतर्गत ऐकणार आहोत आनंद बेंद्रे यांनी गायलेला राग स्वानंदी. विलंबित एकतालात जियेरा मानत नाही आणि द्रुत एकतालात तोहेरे गाऊ मे आज या बंदिशी आपण ऐकू शकाल. तबला साथ गणेश तानवडे यांची, हार्मोनियम साथ लीलाधर चक्रदेव यांची. आता ऐकूया उद्याच्या अर्थात शनिवार 9 मेच्या कार्यक्रमांविषयी. पहाटे 5:55 गिरवाणवाणी अंतर्गत शनि वज्र पंचर कवचम सतीश आघरकर यांच्या स्वरात. 6:05 प्रभात वंदन, 6:25 चिंतन या कार्यक्रमांतर्गत डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार. 6:30 कार्यक्रम रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी अंतर्गत उन्हाळ्यामधील दुग्ध व्यवसायातील समस्या आणि उपाय याविषयी माहिती. 7:15 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमांतर्गत हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर डॉक्टर उत्कर्ष शाह यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचा भाग पहिला आपण ऐकणार आहोत. सादरकर्त्या संगीता आरजपुरे. आणि त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचा भाग पहिला. सादरकर्ते सचिन लाडोळे. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची असून हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित असतील. 7:00 आजचा विचार 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकणार आहोत. 7:40 कार्यक्रम भावधारा. 8:40 आकाशवाणी @90 या संकल्पनेवर आधारित मालिका निरंतर स्वर लहरी. विषय आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये श्रोत्यांचा आणि लेखकांचा सजीव सहभाग. सादरकर्ते विश्वास वाघमारे. निर्मिती आकाशवाणी नांदेड केंद्राची. 9:00 ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. 9:30 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल कार्यक्रम स्वरांजली. बोल अंगणी माझ्या उमटली चांदण्यांची पावले. गीत सदानंद डबीर, संगीत आरोही आगरकर, गायिका भाग्यश्री पांचाळे, गायक श्रीरंग भावे, निर्मिती सहाय्य निकिता तांबे, सादरकर्ते राजेश शेजवळे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. 9:40 हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. यामध्ये विषय आहे थॅलेसेमियाची कारणं आणि लक्षणं आणि उपाय. सहभाग डॉक्टर संदीप बारटक्के यांचा. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन. सादरकर्ते आहेत धीरज केदारी. 10:10 कार्यक्रम कॅलिडोस्कोप. रिइमॅजिनिंग एज्युकेशन थ्रू इंडियन नॉलेज सिस्टीम्स अँड इंटरव्ह्यू विथ डॉक्टर विंदी पुजारी बाय गौरव शिंपी. 10:30 ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत रवींद्र घांगुर्डे यांनी गायलेला सालग वरळी राग आपण ऐकणार आहात. तबला साथ माधव मोडक यांची तर हार्मोनियम साथ उदय कुलकर्णी यांची. 11:30 गात रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 12:00 महिला श्रोत्यांसाठी वनिता मंडळ. या अंतर्गत आई आणि मुलांचे भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम माय लेकर. लेखन डॉक्टर अरुणा ढेरे. सहभाग डॉक्टर गिरीशोक, मृणाल कुलकर्णी, चैत्राली अभ्यंकर यांचा. सूत्रसंचालन सविता जेरे. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आणि आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती या कार्यक्रमाची आहे. 1:00 पत्रांवर आधारित हिंदी गाण्यांचा आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 1:40 जळगाव जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित असेल. 1:45 तसंच 2:30 द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकालीन सभेत हिंदी चित्रपट संगीत 5:00 तर त्यानंतर 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवावाणी आपण ऐकणार आहात. 6:10 कार्यक्रम रूपरेषा. तर 6:30 कार्यक्रम कलश. यामध्ये वार्ता मानवता के पथ प्रदर्शक गौतम बुद्ध, वार्ताकार डॉक्टर कामायनी सुर्वे आणि वार्ता प्रतियोगिता और युवक वार्ताकार प्राध्यापक विजय कुमार लाल. प्रस्तुती सहाय्य सोनाली गोगले.

स्तुती देवकी कुलकर्णी यांची. 7:15 मुंबई केंद्रावरून सहक्षेपित असेल कार्यक्रम वृत्तविशेष. 7:30 कृषीवलांसाठी माझं घर माझं शेत या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी या अंतर्गत सोयाबीन उत्पादक प्रयोगशील शेतकरी हिंदूराव मोहन सकुंडे राहणार सोमेश्वरनगर वाघळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यासोबत वहिदा शेख यांनी साधलेला संवाद. त्यानंतर कृषीवाणी अंतर्गत उन्हाळ्यामधील दुग्ध व्यवसायातील समस्या आणि उपाय आणि सरतेवेळी बाजारभाव. सादर करते धीरज केदारी. 8:15 कार्यक्रम एक कलाकार. 9:15 कार्यक्रम स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती यांच्या अंतर्गत हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित असेल. त्यानंतर 10:00 दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित असेल अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम. या अंतर्गत राजकुमार मजुमदार यांनी केलेलं संतूरवादन आपण ऐकू शकाल. आपण ऐकत होतात रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्या प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. याखेरीज आमची विविध बातमीपत्र त्यांच्या निर्धारित वेळेत प्रसारित तसंच सहक्षेपित केली जातील.

0: टप टप टप धरती सुनी टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 02025357005 आणि 05537106।
2: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत, वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी। पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय, एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत। जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया। ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 02025357005 किंवा 6। नक्की फोन करा, हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: इयं आकाशवाणी, संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्, प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. आदौ मुख्य वार्ताः. वरिष्ठः भाजपा नेता सुवेन्दु अधिकारी भाजपा विधायक दलस्य नेता निर्वाचितः. सः पश्चिम बंग प्रदेशस्य प्रथमः भाजपेति दलस्य मुख्यमंत्री भवितुं सज्जः अस्ति. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना सोमनाथ मन्दिरं भारतस्य दृढतायाः, एकतायाः, सभ्यता

भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दरवर्षी 8 मे या दिवशी जगभरात थॅलेसिमिया दिवस पाळला जातो. याच अनुषंगानं आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर विजय रामनन यांना. डॉक्टर विजय रामनन हे भारतातील एक कुशल क्लिनिकल होमिओटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत. वैद्यकीय क्षेत्रात 24 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या डॉक्टरांनी अनेक आंतरराष्ट्रीय पेपर्स आणि संशोधनात महत्वपूर्ण योगदान दिलंय. राष्ट्रीय स्तरावर पाठ्यपुस्तकांसाठी लेखन केलेल्या डॉक्टरांना आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. डॉक्टरांशी आज आपण थॅलेसिमिया या आजाराविषयी संवाद साधणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. डॉक्टर, सगळ्यात आधी थॅलेसिमिया म्हणजे काय आणि हा आजार होण्याची कारणं काय असू शकतात?
1: आता हा थॅलेसिमिया आजार एकंदरीत एक अनुवंशिक आजार आहे आणि थॅलस आणि इमिया या दोन शब्दांमधून आलेले आहे. थॅलस म्हणजे ब्लॅक सी, म्हणजे काळा सागर. तो आपला त्याच्या जवळ जे लोक राहायचे त्यांच्यात अनिमिया होता, त्याच्यामुळे हा शब्द तिथनं आला.
0: अच्छा.
1: तर आपले पूर्वज जे तिथनं इथे आले ते तिथनं म्हणजे पाकिस्तान मधलं सिंध आहे तिथे येऊन मग आपल्या देशात आले, त्या त्या लोकांमध्ये जास्त हे जीन अणू सापडतात. तर कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नसतं, टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. तर थॅलेसिमिया हा एकंदरीत मायनर, म्हणजे चालता फिरतं डॉक्टर, उदाहरण मी पण मायनर आहे, तर थॅलेसिमिया मायनर कोणी पण असू शकतो आणि तो जीवनात काही पण करू शकतो, ॲथलेटिक्स असू किंवा अभ्यास असू, कशातही निपुण असू शकतो. पण टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि लग्ना अगोदर केली तर उत्तम, नाहीतरी मुलाचं जन्म होण्या अगोदर आई वडिलांनी दोघांनीही टेस्ट करावी.
0: बर, या आजाराची कारणं काय सांगू शकाल?
1: एकंदरीत जीन्स जिथनं आले, आपल्या आई वडिलांनी स्वतःची टेस्टिंग न करता लग्न केलं, त्याच्यानंतर मुलाला जन्म घालायचा निर्णय घेतला, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो.
0: बर, म्हणजे जनुकीय दोषांमुळे हा आजार होतो.
1: जनुकीय आजार आणि त्याबरोबर अज्ञान.
0: आता या आजाराची प्रामुख्यानं लक्षणं काय सांगता येतील?
1: त्याचे लक्षण म्हणजे ह्या आजारामध्ये मायनर, उदाहरण मी मायनर आहे, तर माझं हिमोग्लोबिन MBBS करताना 9 आणि 10 होतं आणि आता 10.5-12 पर्यंत जास्त जातो. मी रक्तदान करू शकत नाही कारण 12.5 वरती कधीच गेलो नाही. तर हे सोडलं तर माझ्या जीवनात काही मोठा प्रॉब्लेम घडलेला नाही. पण जर मी कुठल्या मायनरशी लग्न केलं असतं आणि मला माहिती राहिलं नसतं तर 25% चान्सेस होते की माझ्या मुलाला थॅलेसिमिया मेजर झाला असता. जर ते थॅलेसिमिया मेजर झाला असता तर 6व्या महिन्यापासून रक्त लावायची गरज पडली असती, कारण 6व्या महिन्यापर्यंत पोटातला जो हिमोग्लोबिन असतो, फिटल हिमोग्लोबिन, तो शरीरामध्ये तयार होत असतो. 6व्या महिन्यात स्विच ऑफ होऊन जातो तो. स्विच ऑफ झाल्यामुळे मुलाकडे काहीच रक्त राहत नाही, म्हणून ते 2-3 ग्रामवर रक्त लावायला सुरुवात करतात. जे रक्त लावायला सुरुवात केली की त्यांना शेवटपर्यंत रक्त लावावं लागतं आणि रक्तामुळे होणारे बरेचसे कॉम्प्लिकेशन आपण चर्चा करणार आहोत, पण ते सगळे त्यांना होत जातात.
0: बर, साधारण आणि लक्षणं यात कोणती कोणती होतात?
1: दम लागणे, पायावर सूज येणे, जेवण न करणे, पोट सुजणे, कारण ह्याच्यात पांथरी आणि लिव्हर दोन्ही सुजतात, आणि तोंड सुजून जातो आणि रात्रभर रेडत राहतो बच्चू, बिलकुलच खात नाही, जुलाब होतात, ताप येतो, हे सगळ्या गोष्टी घडू शकतात.
0: अच्छा, तर थॅलेसिमियाचं मुख्य लक्षण म्हणजे अॅनिमिया, म्हणजेच रक्ताची कमतरता. तर यावर कोणत्या उपचार पद्धती आहेत?
1: आता थॅलेसिमियामध्ये जे जुना उपचार पद्धती, जेव्हा 1960 मध्ये कळालं की हे आजार आहे, डेव्हिड वेदरवॉल नावाचे एक मोठे व्यक्ती होते, त्यांच्या नावानेच पुस्तक आहे, इंग्लंडमध्ये अंदाजे 300-400 पेशंट आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी रिसर्च केला. तर पहिला ट्रीटमेंट जो त्यांनी शोधला तो होता रक्त देणे. त्यांनी कळालं की रक्त दिल्यावर हे मुलं चांगले होतात. पहिले त्यांनी प्रयत्न केला 5 ग्रामवर द्या, 6 द्या, 6 पर्यंत ठेवा, मग हळूहळू 8-9-10 ग्रामपर्यंत ते रक्त ठेवायला लागले. पण एक एक गोष्टी घडत गेल्या, ग्रोथ वाढायला लागली, तोंड त्यांचा एक विकृत होऊन जातो हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे, तर तो

0: सुसंस्कृतपणा पण कमी व्हायला लागला. तर हे डॉक्टर देवी रुद्रालमुळे हे रक्त द्यायची पद्धत आली. 1980-85 पेसरो म्हणून ठिकाणे इटलीमध्ये, तिथे ट्रान्सप्लांट केलं गेलं. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यामुळे तेव्हा कळायला लागले की क्युअर होऊ शकतात. त्यांनी मिडल ईस्ट म्हणजे आपले बहरेन आणि ह्या सगळ्या ठिकाणांमधले पेशंटचे ट्रान्सप्लांट इटलीमध्ये केलं. इटलीमध्ये स्वतःहून थॅलेसिमिया नाही आहे, बाहेरनं जे सिरियन आणि हे सगळे जे जातात त्यांच्यामुळे तिथे आलं. आपल्या देशात 1987 पहिला ट्रान्सप्लांट झाला थॅलेसिमियाचा. तर ट्रान्सप्लांट दुसरा पर्याय आहे ज्याच्यात क्युअर होऊ शकतात, म्हणजे पूर्णपणे बरे होऊ शकतात. आता राहिले दोन अजून उपचार पद्धती जे आता गेल्या 15 आलेले. त्याच्यातली एक ट्रीटमेंट मीच शोधून काढली होती, ज्याला नॉव्हेल थेरपी आम्ही नाव दिले. गेल्या 14-15 अंदाजे 15,000 मुलांचं रक्त लावायचं बंद केले. ते बरे नाही झाले, रक्त लावायचं बंद केले. म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितले की पहिले 6 एक ब्लड निर्माण होतो, फिटल हिमोग्लोबिन म्हणतात, ते आम्ही रिजनरेट करतो, त्याला म्हणतात फिटल हिमोग्लोबिन इंडक्शन. हे सायंटिफिक नाव आहे. तर ह्याच्यात बरेचसे औषधं असतात देतो, ज्याच्याने मुलांचं हिमोग्लोबिन 7, 8, 9, 10, 12, 13 ब्लड न लावता पण टिकवता येतं. ही झाली तिसरी पद्धत. चौथी पद्धत ज्याची वाट खूप वर्षापासून आम्ही बघत आलो आहे ती म्हणजे जीन थेरपी, म्हणजे जनू बदलणे, जीन थेरपी. तर ती येईल कदाचित 5-7 येईल. पेशंटचा जो जीन डिफेक्टिव्ह आहे त्याला चेंज करून टाकायचं, म्हणजे हिमोग्लोबिन नॉर्मल निर्माण होईल. हे झाले चार. जे तिसरी जी गोळीची पद्धत होती त्याच्यात अजून नवीन नवीन औषधं येतात. एक लुस्पाटर्सेट नावाचं इंजेक्शन उपलब्ध झाले, महाग आहे, वर्षाला 6 लाख लागतात, पण थोडे लोकांना फरक पडतो. तसंच मिटापेवाट नावाची गोळी आहे आणि मिनी हेप्सिडिन्स नावाचे औषध आहेत. बरेचसे औषध आहेत, खूप महाग आहेत. तर त्याच्या जागेवर रक्त लावणे जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा कमी खर्चात हे आम्ही जे गोळ्या सुरू केलेत त्याच्याने लोकांना फायदा व्हायला लागला.
1: आणि या त्रास पण त्यामुळे होणारा कमी होत असेल.
0: बिलकुल, रक्त लावल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, रक्तामधला लोह, प्रत्येक पिशवीमध्ये 250 लोह असतं. आता 250 अर्थ सांगतो तुम्हाला, आपण रोज चांगलं जेवण केलं तर 1-2 ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे वर्षभरात 365 ऍब्झॉर्ब करतो, पण रक्त घेताना आपण 250 एकदमच घेतो. तर 12 तुम्ही 250 × 12 तेवढे मिलीग्राम जास्त आयरन घेणार, लोह घेणार. लोह वाढल्यामुळे तुमचं लिव्हर खराब होतो, हृदय खराब होतो, हाड खराब होतात, वाढ होत नाही, मुलींना पिरियड्स येत नाही आणि मुलांना बाकी मुशे येत नाही, हाडं एकदम ठिसूळ असल्यामुळे फ्रॅक्चर खूप होतात. हे सगळ्या गोष्टी घडतात. तर लोह न वाढण्यासाठी आता गव्हर्नमेंटमुळे आणि बाकी गोष्टीमुळे एनजीओसमुळे गोळ्या मिळायला लागलेत, ज्याच्यामुळे आज ह्यांची लाईफ वाढली आहे ब्लड लावताना. पहिले 10-15 ब्लड लावल्यानंतर ससूंचाच डेटा होता, 12-13 जगायची मुलं.
1: बर,
0: आज हेच मुलं अंदाजे 25-25 जगतात. असं म्हणता येणार नाही की त्यांचं जीवन एकदम सुधरले ब्लड लावून, पण ऍटलीस्ट
1: पण
0: कालावधी वाढली. बरोबर
1: डॉक्टर, आता या आजाराचे काही मुख्य प्रकार आहेत असं आपण सांगितलं, तर या प्रकारांमध्ये काय फरक आहे?
0: ह्याच्यात 3 मुख्य प्रकार आहेत, मायनर, इंटरमिडिया आणि मेजर. मायनर म्हणजे मी माझं उदाहरण दिलं, ज्यांना त्रास होत नाही, कळत नाही, हिमोग्लोबिन जरा कमी राहतं. आपल्या देशात कुठल्याही व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी झालं की आपण लोह द्यायला सुरुवात करतो, पण लक्षात ठेवा लोह पहिले चेक करा. लोह नॉर्मल असेल तुम्ही थॅलेसिमिया मायनर असू शकाल, त्याला एचबी इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट करून घ्या. इंटरमिडिया म्हणजे ज्यांना 3-4 रक्त लागत नाही, ताप आला म्हणून रक्त लावावं लागतं आणि कधीतरी वर्षातनं 3-4 रक्त लावावं लागतं, त्याला इंटरमिडिया म्हणतात. मेजर म्हणजे ज्याला पहिले 6 त्रास होत नाही, पण 6-12 त्रास होतो आणि ब्लड लावायला एकदा सुरुवात केली की थांबवलो की हिमोग्लोबिन कमी होऊन जातं, त्यांची ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही, हे सगळ्या गोष्टी होतात. ते मेजरमध्ये हे 3 मुख्य गट आहेत.
1: एकूणच विकासावर त्याचा खूप
0: परिणाम होतो. आणि ब्लड स्टार्ट करताना 28 एकदा लावतात, मग 21 दिवस, मग 15 दिवस. माझ्याकडे असे पण पेशंट आले ज्यांना 3-5 लावायची गरज पडत होती.
1: म्हणजे एकंदरीतच लहान मुलांना खेळण्याच्या वयात त्यांना या हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतात.
0: टोचावं लागतं, रक्तवाहिनी मिळत नाही, त्यांचा सॅम्पल घ्यावा लागतो, मग डोनर मिळत नाही, मग ब्लड बँक म्हणते आमच्याकडे ब्लड नाहीये. हे सगळ्या गोष्टी होतात. लक्षात ठेवा हे सगळं वाढत असताना एचआयव्ही, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी असे व्हायरसेसचं संक्रमण पण होऊ शकतो. तो एक वेगळा मोठा प्रॉब्लेम
1: आहे. आणि त्या रुग्णाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या दृष्टीने पण हे तणावाचं आहे एकंदरीतच.
0: हो, आपल्या देशात कसं असतं कॅल्क्युलेट करताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गाईडलाईन मध्ये सांगितले की अशा मुलांना रक्त लावण्यासाठी प्रत्येक मुलाला वार्षिक खर्च 3 लाख येतो. त्याच्यात आपण 3 लाख मध्ये मुलाच्या वडिलांचं किंवा आईचं कामावरचं जे लक्ष हटून जातं त्याच्यामुळे त्यांना होणारे नुकसान, मानसिक त्रास आणि त्यांना सुट्टी घ्यावी लागती त्याचा प्रॉब्लेम, हे सगळं कोणी कॅल्क्युलेट करत नाही.
1: आता रुग्णाला रक्ताची कमतरता

0: असते, त्यामुळे सतत रक्त चढवण्यात येतं. तर साधारण किती दिवसांनी द्यावं लागतं हे रक्त?
1: सुरुवातीला 21 दिवसांनी द्यावं लागतं, 21 ते 28 दिवसांनी द्यावं लागतं. हळूहळू शरीराला सवय होते, पांथरी वाढत जाते, पांथरी रक्त खायला सुरुवात करते, त्या परिस्थितीत कधी कधी आम्हाला 5, 10, 15, 20 दिवसांनी द्यावं लागतं.
0: बर, आता या आजारात सतत रक्त चढवण्याच्या उपचार पद्धतीमुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं असं आपण आता सांगितलं, तर याचे काही दुष्परिणाम होतात का आणि त्यासाठी कोणत्या उपचार पद्धती आहेत?
1: तर ह्याचं मुख्य दुष्परिणाम म्हणजे हृदय फेल होणं, ते अंदाजे 20-25 वयावर होतं. लिव्हर फेल होणं ते पहिले व्हायला सुरुवात होते. आपल्या देशात आता काय झालंय की आपण खूप कार्बोहायड्रेट किंवा अशा गोष्टी खातो, वडापाव असू किंवा पाणीपुरी असू किंवा
0: जिभेचे चोचले
1: चोचले आणि त्याच्यात फिंगर चिप्स, बटाटा जिथे आला तिथे शरीरामध्ये फॅटी लिव्हर नावाची गोष्ट होते. तर मी बघतोय की ह्या मुलांमध्ये 80-90% लोकांना फॅटी लिव्हर आहे, कारण आई वडिलांना वाटतं ह्यांना इतका त्रास होतो, ह्यांना जे आवडते ती गोष्ट द्यावी, तर त्यांना आवडणारी गोष्ट त्यांच्या शरीरासाठी चांगली नसते हे कोणाच्या डोक्यात येत नाहीये. त्याच्यामुळे लिव्हरमध्ये चरबी पण जमा होते, त्याबरोबर लोह पण जमा होऊन जातो.
0: अच्छा.
1: तर एकंदरीत आई वडिलांनी आपले जुन्या पद्धतीने कडधान्य जास्त देणे हे सगळं केलं तर लिव्हर पण साबूत राहील आणि मुलगा पण चांगला राहील, पेशंट पण चांगला राहील. तर हा दुसरा अवयव आहे ज्याच्यावर हल्ला होतो लोहमुळे. तिसरा मी जे मुख्य बघितलं म्हणजे बोन्स, हाडामध्ये लोह साठल्यामुळे हाडामधला कॅल्शियम बाहेर निघून येतो, तर मग कॅल्शियम लघवी वाटे बाहेर निघून जातो. तर हाडामध्ये लोह साठलेले आणि आपण जेव्हा लोह कमी करतो तो फ्रॅक्चर व्हायला सुरुवात होते. तर आमचा एक मोठा पेपर पब्लिश आहे ज्याच्यात आम्ही दाखवले की भारतातले मुलांमध्ये हातामध्ये फ्रॅक्चर होतात आणि जे युरोपमधले मुलं आहेत थॅलेसिमियाचे त्यांच्या पाठीत फ्रॅक्चर होतो.
0: पण याची काय कारण आहे
1: ते कोणाला समजलेलं नाही. एकंदरीत आपले मुलांमध्ये कॅल्शियम कदाचित साबूत पाईनमध्ये राहतं, त्याच्यामुळे तिथे फ्रॅक्चर होत नाही. आपलं भाग्य आहे कारण तिथे फ्रॅक्चर व्हायला लागलं तर पायावरची पॉवर वगैरे कमी होऊ शकते. तर एक नक्की आहे की त्यांचे हात वीक असतात आपल्या मुलांचे, म्हणून हाताचे व्यायाम करणे हे अत्यंत आवश्यक आहे. उन्हात बसणे, सकाळी उठून संध्याकाळी रात्री डी व्हिटॅमिन घेणे, चालणे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज केलं तर सगळ्यांचं जीवन चांगलं राहील.
0: एकूणच संतुलित आणि चौरस आहार आणि योग्य जीवनशैली ही खूप महत्वाची आहे.
1: आजारी असताना नक्कीच महत्वाची, त्यांच्या आईवडिलांनी पाळावं, नक्कीच मुलं पण पाळतील.
0: आता या आजाराचं निदान कोणत्या चाचण्यांद्वारे केलं जातं?
1: मायनरसाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस नावाची साधी तपासणी आहे, 800-900 रुपयाला होते, ती करून घ्यावी. आता उदाहरण तुम्हाला माहिती असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये एक पेशंट आहे, सगळ्यांनीच करावं टेस्ट. त्याला कॅस्केड स्क्रीनिंग म्हणतो, म्हणजे पाणी पडल्यावर कसं खाली खाली येतं, सगळ्यांनी करावं. तुम्हाला कळालं कुठून कोणातरी आहे तर करून घ्यावं. जसं मी माझं केलं, कारण माझ्या आत्याच्या नातलं झालं होतं म्हणून मी माझं स्वतःच केलं, मी मायनर निघालो. तसंच सगळ्यांनी करावं, कोणाचं मी जसं म्हणलं कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नाही, टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. ते झालं मायनर शोधण्यासाठी. एकदा पेशंट असेल त्याला थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस, जनूच्या जेनेटिक टेस्ट आहे, ती उपलब्ध आहे, महाग आहे पण उपलब्ध आहे, जीवनात एकदाच करावं लागते, ती करून घ्यावी. ते केलं तर 100% कन्फर्म होईल. आजच माझ्याकडे पेशंट बंगालवरनं आला होता, मला वाटत होतं तो मायनरच आहे पण त्याला कोणीतरी रक्त लावत बसले. एक लक्षात ठेवा, उदाहरण डॉक्टर रमणनला पण ब्लड लावलं कोणी 2-3 वेळा, माझं हाडामधला मूस बोन मॅरो म्हणेल की मी कशाला काम करू, ते बंद होऊन जाईल. तर मायनरला पण ब्लड लावल्यावर कधी कधी तो मेजर सारखं बिहेव्ह करतो. तर म्हणून थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस म्हणून टेस्ट आहे, ती नक्कीच सगळ्यांनी करावी. आणि त्याच्याने क्लिअर होऊन जातो की आपला मुलगा मेजर मध्येच बसतोय, एका इंटरमिडियामध्ये, एका मायनर मध्ये, हे क्लिअर होऊन जातो.
0: आणि त्यानुसार उपचार पद्धती,
1: उपचार पद्धती, जीवन पण सुधारू शकतं.
0: आता आहाराची काही पथ्य पाळावी लागतात असं आपण म्हटलं, तर एकूणच ही पथ्य काय पाळावी लागतात आणि जीवनशैली साधारण कशी असावी?
1: पहिले म्हणजे आहाराबद्दल, कारण रक्त दिल्यावर लोह वाढत जातं म्हणून लोहयुक्त खाऊ नये. आपल्या इथे सगळे येऊन सल्ला देतात, बीट खा, डाळिंब खा, हे सगळे खावं पण थोडं थोडं प्रमाणात खावं, पण लोखंडी तव्यात काही बनवू नये. आयुर्वेदिक औषधामध्ये लोहाशयत दिलं जातं आम्ही बघितलेले, आणि बरेचसे आता आमच्याकडे ईस्टमधनं ओरिसामधनं पेशंट येतात, त्यांना सगळ्यांना लोह लावलेलं असतं. व पहिलेच शरीरामध्ये रक्तामुळे वाढते, तर तुम्ही बाहेरनं लोह घ्यायची गरज नाही, तुमच्याकडे जास्त आहे, हे लक्षात सगळ्यांनी ठेवावं. आणि लोह कसं कमी करायचं, आम्ही सगळ्यांना म्हणतो कोरा चहा किंवा कोरी कॉफी, साखर टाका जर तुम्हाला डायबिटीस नसेल, जेवल्यानंतर घेतले की लोह कमी राहतं. आणि साधा पान जे आपण पहिले जेवणानंतर खायचो त्याच्यात पण चिलेशन म्हणतो, लोह सोसून घ्यायची शक्ती असते,
0: ऍब्झॉर्ब
1: करायची आणि ते ऍब्झॉर्ब करून बाहेर घेऊन जातो, शरीराला लोहमुळे त्रास होत नाही. तर ते साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. जेवणामध्ये आम्ही सगळ्यांना म्हणतो की रात्रीचं जेवण जैन पद्धतीने ठेवावं, म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर न खाता अगोदरच खावं. आणि साखर आपल्याला खूप आवडते ते कमी करावं, कारण मी आताच म्हणालो की लिव्हरमध्ये

0: साठतं आणि चरबी तिथे साठल्यामुळे प्रॉब्लेम होतो. सगळ्यांनीच जर साखर कमी केली तर भारतातले डायबिटीसचे पेशंट काय सगळेच आजारांचे पेशंट कमी होऊन जातील. आणि एक माहितीसाठी, थॅलेसेमिया संबंधित नाही पण आपल्या पूर्ण शरीरामध्ये एक चमचा साखर असते. आजच सकाळी कोणतरी भेटले म्हणलं मी एकच चमचा टाकते, मी म्हणलं दोन चमचे झाले, एक चमचा तुमच्या आत आणि एक चमचा तुम्ही आत टाकलं, शरीराला
1: अच्छा,
0: किती काम पडत असेल लक्षात घ्या.
1: प्रमाणात घेणं खूप गरजेचं,
0: कमीत कमी घ्यावं म्हणजे अमृतला विषतुल्य नका बनू.
1: अच्छा,
0: आणि जेवणामध्ये त्यांनी संतुलित आहारामध्ये प्रोटीन खाणे आणि व्यायाम नक्की करणे. आम्ही सगळ्यांना सूर्यनमस्कार करायला सांगतो. आमचा एक अनुभव आहे की सूर्यनमस्कार केल्यानंतर त्यांची पांथरी छोटी होते, पांथरी छोटी झाल्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन जास्त राहतं आणि रक्त कमी लागतं. तर आम्ही साधे सूर्यनमस्कार करायला लावतो आणि असं म्हणतो की सूर्यनमस्कार हा शब्दाला टेक्निकली घेऊ नका, कधीही करू शकता. त्याला 11 स्टेपचा जो स्ट्रेच आहे तो तुम्ही कधीही पण करू शकता. मला सकाळी 6 ला शाळेला जावं लागतं म्हणून तुम्ही संध्याकाळी 6 ला करा,
1: आपल्या सोयीनुसार
0: सोयीनुसार नक्कीच करा. योगा, प्राणायाम, कुंभक हे सगळं केल्याने कोणाचंही नुकसान झालेलं नाही, नक्कीच फायदा होतो.
1: बर, आता थॅलेसेमिया या आजारातून बरं होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी ठरू शकते आणि यामध्ये जोखीम किती आहे?
0: आता त्यात नक्कीच जोखीम आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये उदाहरण पेशंट आहे त्याचा भाऊच मॅच झाला तर 85% चान्सेस आहेत की तो बरा होऊ शकतो. लोह वाढण्या अगोदर लक्षात ठेवा, तुम्ही 10-15 वर्षाच्या वयाच्या पुढे गेले तर लोह वाढत जातं, लिव्हरमध्ये साठलेलं असतो, हृदयामध्ये साठलेलं असतो, मग तो प्रॉब्लेम करतो, मग तेव्हा जीवाला धोका 20% होऊ शकतो जरी फुल मॅच असला. आणि तसंच आता हॅप्लो आयडेंटिकल आम्ही पण केलेले 12-13 वर्षापूर्वी हाफ मॅच मदरकडनं आईकडनं, तर अशा ट्रान्सप्लांटमध्ये 30-40% धोका आहे. म्हणजे 100 पैकी 40 मुलांना जीवाला धोका होऊ शकतो हे लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यांना वाटते की 95% बरे होणार आहेत, असं काही नाहीये. जर फुल मॅच असेल तर 85%, जर हाफ मॅच असेल तर 60% बरे होणार आहेत. आणि जगात तुम्हाला फुल मॅच डोनर सापडला तो पण 60%. बरेचसे पेशंट मला कॉन्टॅक्ट करतात त्या सेंटरला चांगले झालेत, मी त्यांना म्हणतो जे खराब झाले त्यांची यादी पहिले घ्या. कारण चांगले झालेले तुम्हाला चांगलेच बोलणार, पण एक लक्षात घ्या, ट्रान्सप्लांट करत असताना अगेन्स्ट नेचर आहे, प्रकृतीच्या विरोधात आपण करतोय. दुसरे सेल आपल्यात टाकतोय, त्याच्यामुळे हल्ला आपल्यावर होतो, म्हणजे पेशंटवर होतो, ज्याच्यात त्याला ग्राफ वर्सेस होस्ट डिसीज नावाचं नाव आहे, मोठं नाव आहे, त्याच्यामुळे जीवाला धोका होतो. आणि सेकंड म्हणजे जे कधी कधी पेशंटचे सेल्स डोनरचे सेलला फेकून टाकतात ग्राफ फेल्युअर, त्याच्यामुळे पण रिस्क होते. आणि तिसरा जो रिस्क आहे म्हणजे किमोथेरपी दिली जाते, त्याच्यामुळे किमोथेरपीमुळे दगवू शकतात किंवा किमोथेरपीमुळे नंतर जाऊन कॅन्सर होऊ शकतो. हे लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांना कॅन्सर होऊची शक्यता 1-2% आहे, पण ट्रान्सप्लांट झालेल्या मुलाला 5-6%. हे आमच्याकडे बरेचसे पेशंट आहेत ज्यांचा मेंदूचा कॅन्सर झालाय ट्रान्सप्लांट नंतर, तर अशा गोष्टी घडू शकतात ही जाणीव ठेवावी. खर्च असतोच, सगळ्यांनी पैसे आणले तरी ते पेशंट एकदम बरा होईल याची काही गॅरंटी नसते, हे लक्षात ठेवावं. आणि तुम्ही जर गुगल केलं तर सर्वात जास्त डेंजरस ट्रान्सप्लांट जर बघितलं तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे. किडनी ट्रान्सप्लांट नाही, हार्ट ट्रान्सप्लांट नाही, लिव्हर ट्रान्सप्लांट नाही, पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हे लक्षात ठेवावं.
1: अतिशय गुंतागुंतीची
0: प्रक्रिया आहे, याच्यात रिस्क पण इन्वॉल्व्ड आहेत, पण लोकांना वाटते की मी एवढं आणलं तर रिस्क कमी होऊन जाईल, असं काही नाहीये. रिस्कला एक्सेप्ट करावं लागतं, मग आपण पुढे जातो त्याच्यात.
1: बरं, आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट या जोखीमीविषयी आता आपण बोललं, तर ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी होऊ शकते याविषयी काय वाटतं?
0: बिलकुल, आता आपल्याकडे डोनर आहे, पैसे आहेत, आणि आपण रिस्कला एक्सेप्ट केले, लॉटरी लागली तर आपण 85 मध्ये आलो तर नक्कीच चांगलं होतं, तर असे मुलं पुढे जाऊन नॉर्मल जीवन जगू शकतात. पण आम्ही काय बघितलंय की हे ज्यांचं ट्रान्सप्लांट होतं ते किमोथेरपीमुळे त्यांचे शुक्राणू तयार होत नाही, तर ते मुलं होतील याची संभावना कमी असते, पुढचे धोके
1: निर्माण होऊ शकतात.
0: हो, म्हणजे फॅमिली लग्न होईल पण मुलं तुम्हाला अडॉप्ट वगैरे करावं लागेल, दत्तक घ्यावं लागेल.
1: पण साधारण कालावधी वाढतो त्यांचा वयाचा?
0: हो, नक्कीच वाढेल, कारण रक्त न लावल्यामुळे लोह साठत नाही, लोह न साठल्यामुळे तुमचं जीवन वाढतं, म्हणजे तुम्ही 50-60 पर्यंत नक्कीच जगू शकाल.
1: अच्छा, आता थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे जो आई वडिलांकडून मुलांना होऊ शकतो, तर पुढच्या पिढीला होऊ नये यासाठी कोणती काळजी घेणं खूप गरजेचं आहे?
0: पहिले म्हणजे आई वडिलांनी थॅलेसेमियाची टेस्टिंग करावी, आणि थॅलेसेमियाची टेस्टिंग करून जर कळालं की मी वाईनर आहे तर मी लग्न करताना नॉर्मल व्यक्तीशी लग्न करावं. म्हणजे आजकाल वरवधू मिळणं पण एक लॉटरी सारखं झालेलं आहे, तर तुम्ही प्रेमात पडले ते व्यक्ती आणि एकदम चांगले व्यक्ती आहे तर तुम्ही लग्न केलं ते पण मायनर निघाले, तर लक्षात ठेवा प्रेग्नन्सीच्या 8व्या आठवड्यात आपल्याला टेस्ट करता येते. पुण्यात उपलब्ध आहे, सगळ्याच शहरामध्ये आता उपलब्ध आहे, ज्याच्याने आपल्याला कळतं की आपल्या जो आत बच्चू आहे तो नॉर्मल आहे का, मायनर आहे का, मेजर आहे. नॉर्मल असण्याची शक्यता

0: 25% मायनर असण्याची शक्यता 50% आणि 25% तो मेजर असेल.
1: बर,
0: तर 75% चान्स आहे की तो नॉर्मल किंवा मायनर असेल. तसं असेल तर आपल्याला अबॉर्शन करायची गरज नाही आहे, पण जो जर तो मेजर असेल तर अबॉर्शन करून घ्यावं. 8व्या आठवड्यात 10व्या आठवड्यात केलं तर आपल्याकडे नियमानुसार आपल्याला 2-4 आठवडे राहतात, कारण आपण 20व्या आठवड्यानंतर करूच शकत नाही. हे लक्षात ठेवा की तुम्ही दोघंही मायनर असाल, नक्कीच लग्न करा. तुमच्या गायनेकोलॉजीच्या संपर्कात राहा, 8व्या आठवड्यात टेस्ट करून घ्या, आणि जो आतला अपत्य जर मेजर असेल तर प्लीज अबॉर्शन करून घ्या.
1: एकूणच म्हणजे होणाऱ्या अपत्याला पुढे जाऊन त्रास होऊ नये यासाठी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर.
1: आता लग्नाआधी किंवा गरोदरपणात थॅलेसिमिया हा आजार आहे का हे समजण्यासाठी आताच आपण रक्ताच्या चाचणीविषयी सांगितलं, याचं महत्व याविषयी काय सांगाल?
0: लग्न आपण करत राहिलो त्याच कम्युनिटीमध्ये ते वाढत जातात. पण आम्ही असे पण लग्न बघितले ज्यात एक बंगालीनी पंजाबीशी लग्न केलं आणि त्यांना थॅलेसिमिया मेजर झाला. तर म्हणून मी म्हणतो की काय ते समाजाचं काही घेणं देणं नाही, कारण जी अणू यायचं असेल तर तुम्हाला कुठे माहिती, सांगून थोडी येणार आहे. तर टेस्ट केलेली बरी, आणि टेस्ट जर सापडलं, मी जसं म्हणालो एक मायनर असेल तर टेन्शन घेऊ नका, दोन्ही मायनर असेल तर टेस्ट करून तुमचं टेन्शन कमी करा.
1: बरोबर आहे. आता या आजारात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना एक प्रकारे मानसिक ताणातून जावं लागतं, तर रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना काय सल्ला द्याल?
0: रुग्णांची काळजी घेणाऱ्या लोकांना मी एवढंच सल्ला देईन की तुम्ही तुमचं जीवन बदला, कारण गोष्टी बदलणार नाही आहे. आणि टेन्शन घेतल्याने, स्ट्रेस घेतल्याने ती गोष्ट काही चेंज होणार नाही आहे. तर तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही जेवण व्यवस्थित करा आणि मन शांत ठेवा. आणि काय लागलं रेडक्रॉस किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ज्यांना रक्त लागते फ्रीमध्ये आम्ही ते आम्ही देऊ तुम्हाला, गोळी जेवढी जमेल तेवढी आम्ही देऊ. आणि आपण सगळे मिळून एकजूट होऊन सगळ्यांसाठी काम करू, कारण जे एक लक्षात ठेवा, इतके मुलं आहेत भारतात, सगळ्यांनी एकजूट झाले तर गव्हर्नमेंट पण आपल्याला मदत करेल, त्यांना पण सोपं जाईल आपल्याला मदत करण्यासाठी.
1: एकंदरीतच या आजारात सगळ्यांनी एकत्र येणं आणि त्यासाठी जनजागृती करणं हे सुद्धा खूप महत्वाचं वाटतं. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: खचू नका. थॅलेसिमिया पेशंट असाल किंवा त्यांचे आई वडील असाल, पालक असाल, तुम्ही खचू नका. सगळ्या गोष्टी आहेत, एक एक करून रक्त बंद पण करता येते, बरं पण करता येते आणि रक्त पण मिळू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पुण्यात उपलब्ध आहेत, महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत, आणि ह्या गोष्टी आपलं राज्य खूप पुढे अग्रेसर आहे. तर ह्या गोष्टीला जास्त टेन्शन घेऊ नका, पण एकंदरीत जनजागृती करा, कारण एक पेशंटचं तुम्ही उदाहरण सगळ्यांना दाखवा, म्हणजे बाकींना कळेल की बाबा असं होऊ शकतं आणि सगळे टेस्ट करतील
1: आणि त्यातून कुठेतरी प्रेरणा मिळेल. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि या गंभीर आजाराविषयी इतकं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या आजच्या भागात 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकलात स्वस्थ भारत हा आरोग्यावर आधारित कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ठीक 7 वाजता ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तोपर्यंत एक छोटीशी विश्रांती.

0: श्रोत्या हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूर गौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या।
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर।

0: सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: फ्रेंड्स, दिनांक 10 मे 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणा अंतर्गत आपण ऐकू शकाल केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेमध्ये खवखवीत असे यश संपादित करणाऱ्या आणि IPS पदाला गवसणी घालणाऱ्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
3: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर ठीक 7 बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा, अमरावती, यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी

0: यासाठी यंदा राज्यातून एकूण 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
1: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नालाखोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे, असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. टीसीएस धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव इथून पोलिसांनी तिला अटक केली. स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस

0: आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. निदा खानवर धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलिसांनी काल तिला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉ एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाची विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. त्याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.

0: the dolphin supposed to be?
1: त्यापेक्षा देवा दाल दाल तुलपांचा पाऊस पाड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गंमत जम्मत. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रास.

0: महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे. तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी.
2: मातृदिनाच्या अनुषंगाने आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकर.
3: जन्म तू विश्व हे दाविले सदिला, जन्म तू विश्व.
4: आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
3: तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
2: माय लेकर लेखन केलंय डॉक्टर अरुणा ढेरे यांनी, सहभाग डॉक्टर गिरीश ओक, चैत्राली अभ्यंकर आणि मृणाल कुलकर्णी यांचा. जरूर ऐका शनिवारी 9 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
5: श्रोते हो, एक जनजागृतीपर निवेदन. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतोवर घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं इत्यादी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.
6: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
7: हमको भी बुलाते रहिए.
6: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल.
8: वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये लाम यांनी हैदराबाद हाऊसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. तो लाम यांनी त्यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला हजेरी लावली. व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीविषयी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर संदेश सामंत यांच्याशी केलेली चर्चा. 2026 हे वर्ष भारत व्हिएतनाममधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट महत्वाची ठरते. याबद्दल काय सांगाल?
1: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नुकतीच 5 ते 7 मे दरम्यान भारतात जी भेट दिली त्यांनी त्यांचा

0: दौरा ऍक्च्युली बोधगयापासून सुरू केला आणि मग ते नवी दिल्ली मुंबई असा त्यांनी तो दौरा केला. आता या दौऱ्याविषयी आपण काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात दोन प्रकारच्या महत्वाच्या चर्चा झाल्या. एक म्हणजे संरक्षण सहकार्य, भारत आणि व्हिएतनाम या दोन राष्ट्रांमध्ये होणारं संरक्षण सहकार्य, आणि दुसरं म्हणजे दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता, यावर सुद्धा चर्चा झाली. शिवाय भारत आणि व्हिएतनाम मध्ये असलेला व्यापार आणि तो व्यापार वाढीस लागावा याच्यासाठी सुद्धा चर्चा झाली. आपण जर भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधांचा आढावा घेतला तर हे संबंध काही आजचे नाहीये. 1972 मध्ये भारताने आणि व्हिएतनामने राजनयिक संबंध प्रस्थापित केले, पण त्याही आधी जेव्हा आपण व्हिएतनामच्या युद्धाचा इतिहास पाहतो किंवा तो कालखंड पाहतो तेव्हा व्हिएतनामला भारतातनं एक प्रकारचा मोठा पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळेच भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे आधुनिक संबंध हे 72 आधीचे सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवाय नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांच्या 2016 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी म्हणजेच इंग्रजीत ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात ती सुरू झाली आणि त्याला 2026 मध्ये आता 10 होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तो लान यांचा भारत दौरा हा महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: 21वं शतक हे आशिया प्रशांत क्षेत्राचं आहे असं मानलं जातं. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला किती महत्वाचा घटक आहे?
0: 1992 मध्ये पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या काळात भारताने खरं तर लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. पुढे गुजराल यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला, वाजपेयी सरकारच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला, नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे कृती करा असा अजून विस्तार झाला. याचा अर्थ असा की भारताच्या दृष्टीने आग्नेय आशियाई क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारताच्या अतिपूर्वेकडच्या राज्यांमधनं किंवा ईशान्येकडच्या राज्यांमधनं आपला थेट संपर्क हा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी येतो आणि या प्रदेशात व्हिएतनाम हे एक अत्यंत महत्वाचं राष्ट्र आहे. म्हणजे याला ग्रेटेस्ट पिलर म्हणजे मराठी त्याला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारा असा देश असं सुद्धा म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे व्हिएतनामचं असलेलं भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती असेल की व्हिएतनाम, लाओ आणि कंबोडिया या प्रदेशाला इंडो चायना प्रदेश असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी या प्रदेशावर भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतींचा असलेला प्रभाव पाहिला. आज जरी आपण या सांस्कृतिक मुद्द्याच्या पलीकडे गेलो तरीही आजही हा प्रदेश, आग्नेय आशियाईचा प्रदेश, हा भारत आणि चीन यांच्यासाठी कुठेतरी स्पर्धेचा प्रदेश राहिला आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेत 21व्या शतकात जेव्हा भारताला ऍक्ट ईस्टचं धोरण राबवायचं असतं त्याच वेळेला आग्नेय आशियाई देशांना सुद्धा लुक वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पहा हे धोरण राबवायचं असतं. या सर्व परिस्थितीत आपण जर दक्षिण चीनी समुद्र पाहिला, तिथे असलेली चीनची वाढती मक्तेदारी पाहिली किंवा एकंदरच या सर्व प्रदेशात अशांतता पसरवण्याचे चीनचे मानस पाहिले तर या सर्वाच्या दृष्टिकोनातून भारत आणि आग्नेय आशियाई देशांचे आणि खास करून व्हिएतनामचे संबंध अतिशय दृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय प्रशांत क्षेत्र पाहिलं, हिंदी प्रशांत क्षेत्र ज्याला म्हटलं जातं, त्या क्षेत्रात सुद्धा भारताला आपला दबाव टिकवून ठेवण्यासाठी व्हिएतनामची गरज पडू शकते, रादर ती पडतेच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: आर्थिक क्षेत्रात भारत व्हिएतनाम मधला व्यापार 2030 पर्यंत 25 दशलक्ष डॉलर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यात दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या संधी आहेत?
0: या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू की व्हिएतनाम हे नवीन उत्पादन क्षेत्राचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 70-80 दशकात किंवा 90 नंतर चीनमध्ये जे उत्पादन क्षेत्र गेलं पण आता मात्र जगाला चीनची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे चीनला पर्याय असे देश विविध कंपन्यांकडनं शोधले जात आहेत आणि यात व्हिएतनाम हा एक महत्वाचा भागीदार देश आहे हे आपल्याला दिसतंय. याशिवाय आपण जर पाहिलं तर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण जर भारत सरकारची ओएनजीसी विदेश पाहिली तर ओएनजीसी विदेश नजीकच्या समुद्रात किंवा उत्तर व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात खास करून बऱ्याच प्रमाणात गॅसचं उत्पादन करताना, नैसर्गिक वायूचं उत्पादन करताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच जागतिक पुरवठा

0: आखळ्यांमध्ये सुद्धा सध्या चीनला पर्याय म्हणून व्हिएतनामकडे पाहिलं जातंय. शिवाय डिजिटल अर्थव्यवस्था असेल किंवा भारत ज्या प्रमाणात औषध निर्मिती करतो या औषध निर्मितीला बाजारपेठ म्हणून सुद्धा व्हिएतनामकडे पाहिलं जाते. भारताची औषधं मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममध्ये निर्यात केली जातात. शिवाय आपण जर पाहिलं तर सामरिक क्षेत्रात संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारत आता जे आत्मनिर्भर भारताचं धोरण राबवतो या धोरणाअंतर्गत भारतात निर्माण केली जाणारी शस्त्रास्त्र विकण्यासाठी भारत जगात बाजारपेठ शोधतोय. यात सुद्धा आपल्याला व्हिएतनामची भागीदारी फार महत्वाची ठरू शकते आणि म्हणूनच 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात असलेली आर्थिक भागीदारी ही साधारणपणे 25 अब्ज डॉलर किंवा त्याही पलीकडे जाऊन 30 अब्ज डॉलर्स इथपर्यंत नेणं हे भारत आणि व्हिएतनाम यांचं सामायिक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांपासूनचे व्यापार आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध आहेत. बुद्धिझम हा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे, याचं महत्व काय सांगाल?
0: व्हिएतनाम हा ऑफिशियली जरी साम्यवादी देश असला तरी व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे जी बौद्ध धर्माची फॉलोअर आहे. आणि एक असा काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की व्हिएतनाम मधला बौद्ध धर्म हा तिबेट कडून किंवा चीन कडून व्हिएतनाम मध्ये आला. पण पुढे जी संशोधनं झाली यातनं असं निष्पन्न झालं की दक्षिण व्हिएतनाम मध्ये खर तर भारतीय भिक्खूंनी बौद्ध धर्म हा व्हिएतनाम मध्ये पोहोचवला. त्याच्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्या बौद्ध धर्मावर आधारित असलेले जे संबंध आहेत हे काही नवीन नाहीये हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध हे निदान 1 ते 2000 वर्ष जुने आहेत ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात तेव्हा ते पहिल्यांदा बोधगयेला जातात आणि तिथून मग ते दिल्लीला का जातात याचं उत्तर आपल्याला या इतिहासात सापडतं. त्याच्यामुळे हा संबंध फक्त बौद्ध धर्माशी नसून हिंदू धर्माशी सुद्धा आहे. म्हणजे व्हिएतनाम मध्ये चाम मंदिरं आहेत जी विष्णू किंवा शिव यांना समर्पिलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भारताचा ASI तिथे बऱ्यापैकी उत्खनन करतंय, तिथल्या मंदिरांची जपणूक करण्याचं सुद्धा काम करतंय हे आपल्याला दिसतंय. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचे सांस्कृतिक संबंध हे केवळ आत्ताचे नाहीये तर हे पीपल टू पीपल म्हणजे लोकांच्या मधले संबंध आहेत, हे दोन संस्कृतींमधले संबंध आहेत ही बाब आपल्याला समजायला हवी.
1: आज जी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती आहे यामध्ये आसियान देशांचे भारताशी कसे संबंध आहेत, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत आणि आव्हाने कोणती आहेत?
0: भारत आणि आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स यांचा विचार करता भारत हा एक अत्यंत मोठा देश आसियानसाठी आहे. आपण आसियान प्रदेशाचा जर विचार केला तर यात 10 ते 11 देशांचा समावेश होतो आणि हे दोन्ही देश भारत आणि चीन या दोन जवळपास असलेल्या महाशक्तींच्या मधोमध आहेत हे आपल्याला पाहायला हवं. त्यामुळे 2-3 महत्वाची क्षेत्र ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो यातलं सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र. भारत आणि आसियान क्षेत्राचा फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे ज्याला मराठीत आपण मुक्त व्यापार करार म्हणतो तो आहे. पण हा करार अजून सुटसुटीत करणं किंवा यात कुठेतरी एक सुसूत्रता आणणं हे भारत आणि आसियान दोघांचंही लक्ष आहे. याचं कारण म्हणजे आपण जर आसियानचा एकंदरीतच विचार केला तर आसियान मधले देश हे उत्पादन क्षेत्रासाठी फार महत्वाचे आहेत. पण अशाच वेळेला या देशांवर चीन सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. रादर चीनचा इथल्या बाजारपेठेवर जो प्रभाव आहे किंवा पकड आहे ही भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतासाठी इथे स्पर्धा करणं हे भारतासाठी आव्हान राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका जसजसा वाढत जाईल तस तसा भारतातला या प्रदेशात असलेला वावर सुद्धा सुटसुटीत होईल किंवा या प्रदेशात असलेला वावर सुद्धा वाढत जाईल. आपण जर हा प्रदेश पाहिला तर भारत आणि या प्रदेशातल्या जवळपास सर्व देशांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळेच भौगोलिक दृष्ट्या सुद्धा हे प्रदेश किंवा हे देश आपल्याला जवळचे आहेत. आपण सध्या पाहिलं तर आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रासाठी या देशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलंय. म्हणजे आता आपण व्हिएतनाम बद्दल बोलतो पण व्हिएतनामच्या पलीकडे गेलो तरीही इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, काही काळ बर्मा होतं किंवा मलेशिया असेल, या सिंगापूर असेल, या ठिकाणी अनेक भारतीय पर्यटक जात असतात. म्हणजेच तिथल्या देशांमध्ये तिथल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय पर्यटकांचं योगदान सुद्धा मोठं आहे. त्याच्यामुळे या प्रदेशात भारताची गुंतवणूक किंवा या प्रदेशातनं भारतात

0: होणारी कच्च्या मालाची आयात सुद्धा महत्वाची ठरते.
1: सध्याच्या काळात जी जागतिक उलथापालथ होतीये त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दौरे किती महत्वाचे ठरत आहेत?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाहीत तर जगातल्या कोणत्याही नेत्यांचे जे दौरे असतात ते द्विपक्षीय संबंध असतील, बहुपक्षीय संबंध असतील, हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 2014 नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश दौरे करायला सुरुवात केली. म्हणजे यात अगदी भारताच्या निकटच्या शेजाऱ्यांचा म्हणजे नेपाळ, भूतान यासारख्या, बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता. तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील, किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या 3-4 देशांमध्ये गेले होते जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले. याचं कारण म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सरकारचा प्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दुसऱ्या देशात जातो, दौरे करतो, हे दौरे म्हणजे केवळ पर्यटन नसतं, तर यात ज्या पातळीचा माणूस तिथे दौरे करतो त्यावरून त्या दौऱ्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा आता भारतात आले तेव्हा भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोस मिसाईलच्या व्यापारासंबंधीची बोलणी सुरू असलेली आपल्याला दिसतात. अशी बोलणी ही कमी दर्जाचे मंत्री किंवा इतर कोणी डिप्लोमॅट्स प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी तिथे जाणं, सरकार वैयक्तिक पातळीवर इतर देशांच्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करणं आणि यातून भारताच्या हिताचे निर्णय घडवून आणणं हे भारतीय पंतप्रधानांचं, भारतीय राष्ट्रपतींचं किंवा भारतीय सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचे हे वारंवार होत असलेले दौरे आपल्याला दिसतात. असेच दौरे आपल्याला बऱ्याच इतर राष्ट्रप्रमुखांचे सुद्धा होताना दिसतात. जे जे देश आपल्या व्यापारी, सामरिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा जिथे जिथे भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन हे संबंध दृढ करणं हे या दौऱ्यांचं उद्दिष्ट असतं.
1: 2026 हे वर्ष भारत आणि व्हिएतनाम मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशक पूर्तीचं वर्ष असून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा हा 3 दिवसांचा दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन विजया सहजराव.

0: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: श्रोते हो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी. वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला होता मुंबई केंद्रावरून. रात्रीचे 7:30 आणि 20 सेकंद होत आहेत. ऐकूया कृषीजनांसाठीचा आपला दैनंदिन कार्यक्रम माझं घर माझं शेत.

शेतकरी बंधू भगिनींनो, राम राम। माझं घर माझं शेत या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत। आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख, शके 1948, 8 मे 2026। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज। येत्या 5 दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस

च्या दरम्यान राहील. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी तसंच संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसंच येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता ऐकूया फणस प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर विष्णू गरंडे, प्राध्यापक विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे यांनी दिलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, फणस म्हणजे जॅकफ्रूट हे भारतातील एक महत्त्वाचे उष्ण कटिबंधीय फळ असून त्याची चव, पौष्टिकता आणि विविध उपयोगामुळे त्याला विशेष स्थान प्राप्त झाले आहे. कोकणामध्ये तसेच कोकणाला लागून असलेल्या भागामध्ये फणसाची झाडे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. यामध्ये कापा आणि बरका अशा फणसाच्या दोन प्रमुख जाती आढळून येतात. कापा फणसाचे गर कुरकुरीत आणि चांगले असतात, ते कापून खाण्यासाठी वापरले जातात. तर बरका या जातीचे फणसाचे गर मऊ बुळबुळीत असतात, याचा गर कापा एवढ्या चांगल्या प्रतीचा नसतो. कवळ्या फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो, तसेच त्यापासून लोणचे देखील चांगले होते. कोवळ्या फणसाच्या खाण्यायोग्य 100 ग्रॅम भागामध्ये पोटॅशियम 246 मिलीग्रॅम, फॉस्फरस 17 मिलीग्रॅम आणि कॅल्शियम 50 मिलीग्रॅम हे खनिजे मुबलक प्रमाणात आढळून येतात. पिकलेल्या फणसाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये प्रथिने 1.97%, जीवनसत्व क 2.67 ते 11.70 मिलीग्रॅम, कर्बोदके 18.98 ग्रॅम, बीटा कॅरोटीन 250 ते 1740 मिलीग्रॅम, तंतुमय पदार्थ 1.1 ग्रॅम, कॅल्शियम 20 मिलीग्रॅम, फॉस्फरस 41 मिलीग्रॅम, लोह 0.50 मिलीग्रॅम, रिबोफ्लेविन 0.13 मिलीग्रॅम एवढे प्रमाण आढळून येते. या फळाच्या सर्वच भागामध्ये पेक्टिनचे प्रमाण चांगले असते, जवळजवळ 2% असते. खाण्यायोग्य नसलेल्या भागांचा देखील पेक्टिन काढण्यासाठी उपयोग होतो, त्याचप्रमाणे त्याचा उपयोग जनावरांना खाद्यामध्ये देखील होतो. तसेच त्याच्या बियांचा उपयोग उकडून खाण्यासाठी देखील केला जातो. आपल्याकडे पिकलेल्या फणस बाजारात मे ते जून महिन्याच्या शेवटपर्यंत मिळतात. पूर्ण वाढ झालेल्या फणसामध्ये खाण्यायोग्य भाग 25 ते 30% एवढाच असतो. फणसाची ताजी फळे लवकर खराब होतात, म्हणून त्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्यांचे मूल्यवर्धन करणे अत्यंत गरजेचे ठरते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळतो आणि ग्राहकांना वर्षभर विविध स्वरूपात फणसाचा आस्वाद घेता येतो. आता कच्च्या फणसाचे पदार्थ, गोड लोणचे. गोड लोणचे तयार करण्यासाठी कोवळा फणस वापरला जातो. यासाठी निवडलेली फळे प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत, त्यांचे देठ व बाहेरील साल काढून टाकावे. त्यांचे 1.25 ते 1.80 सेंटीमीटर जाडीचे आडवे काप करून 8% मिठाच्या द्रावणात बरणीमध्ये भरून 24 तास ठेवून द्यावे. दुसऱ्या दिवशी त्या बरणीमध्ये मीठ टाकून त्याची तीव्रता 10% करावी आणि 24 तास ठेवून द्यावे. तिसऱ्या दिवशी त्या बरणीत मीठ टाकून त्याची तीव्रता 15% करावी. या द्रावणात फोडी 8 दिवस ठेवाव्यात. हे मऊ झालेले तुकडे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. लोणचे तयार करण्यासाठी पुढील घटक वापरावेत. फणसाच्या फोडी 10 किलो, मीठ 1.5 किलो, साखर 1 किलो 250 ग्रॅम, मिरची 190 ग्रॅम, चिरलेला कांदा 3.10 ग्रॅम, आलं 15 ग्रॅम, मोहरी 30 ग्रॅम, जिरे 30 ग्रॅम, वेलदोडे 15 ग्रॅम, लवंग 30 ग्रॅम, दालचिनी 30 ग्रॅम, व्हिनेगार 1.25 लिटर, लसूण 30 ग्रॅम आणि तेल 2.5 ते 3 किलो. मात्र हे तेल गरम करून थंड केलेलं असावं. प्रथम चिरलेला कांदा, लसूण आणि मोहरी हे घटक थोड्या तेलामध्ये तांबूस होईपर्यंत परतून घ्यावेत. हे मिश्रण राहिलेल्या मसाल्याच्या मिश्रणाच्या फोडीमध्ये टाकून काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये 3 ते 4 दिवस भरून ठेवावे. अधूनमधून हे मिश्रण वर खाली करावे. बरणीचे तोंड मलमलच्या कपडाने बांधावे. नंतर या मिश्रणामध्ये साखर आणि व्हिनेगार मिसळावे आणि बरणी 3 ते 4 दिवस तोंड बांधून उन्हात ठेवून द्यावी. नंतर गरम करून थंड केलेले तेल ओतावे. फोडी पूर्ण बुडतील याची काळजी घ्यावी. यामुळे लोणचे जास्त काळ

टिकून ठेवण्यास मदत होते. पुढचा पदार्थ म्हणजे फणसाचं रेग्युलर लोणचं. कच्च्या फणसापासून मसालेदार लोणचं तयार करता येते. निवडलेली फळे प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन फणस लहान तुकड्यामध्ये कापून उकळून घ्यावा. त्यात मीठ, लाल तिखट, हळद, मोहरी, मेथी आणि तेल घालावे. मिश्रण चांगले हलवून काचेच्या बरणीत साठवून ठेवावे. काही दिवसांनी लोणचे तयार होते. लोणचे तयार करण्यासाठी घटक वापरावेत: फणसाचे तुकडे 1 किलो, तेल 250 ग्रॅम, मोहरी जाडसर वाटलेली 40 ग्रॅम, बडीशेप 20 ग्रॅम, मेथीचे दाणे 10 ग्रॅम, काळे जिरे 5 ते 6 ग्रॅम, हळद पावडर 10 ग्रॅम, लाल तिखट 15 ते 20 ग्रॅम, मीठ 150 ग्रॅम, व्हिनेगार 60 मिली किंवा 60 ग्रॅम, लसूण 50 ग्रॅम, आलं 30 ग्रॅम हे घटक वापरून आपणास लोणचे तयार करता येते. पुढचा पदार्थ म्हणजे फणसाच्या चिप्स. कच्च्या फणसाच्या गरापासून उत्तम प्रतीच्या चिप्स तयार करता येतात. यासाठी प्रथम निवडलेली फळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. त्याचे देठ बाहेरील साल काढून टाकावे. त्यांचे 1.5 ते 2 सेंटीमीटर जाडीचे आडे काप करावेत. त्यातील बिया व चिकट भाग काढून टाकावा. हे काप मिठाच्या पाण्यात काही वेळ भिजत ठेवावे. नंतर काप काढून गरम तेलात तळावेत. कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढून त्यावर मीठ आणि मसाला शिंपडून घ्यावा. हे फणसाचे चिप कुरकुरीत आणि चविष्ट लागतात. तसेच दीर्घकाळ साठवून देखील करता येते. या चिप्सना बाजारात मोठी मागणी असते. पुढचा पदार्थ म्हणजे फणसाचा चिवडा. कापा फणसाच्या गरापासून उत्तम प्रतीचा चिवडा तयार करता येतो. यासाठी कच्चा फणस घेऊन त्याचे गर काढून बिया वेगळ्या कराव्यात आणि नंतर धुवून गराचे उभे 3 ते 5 मिलीमीटर जाडीचे तुकडे किंवा काप करावेत आणि ते काप 2 मिनिटे उकळत्या पाण्यात धरावेत. पाणी नितळून काढून हे काप ड्रायरमध्ये 52 ते 55 अंश तापमानाला 18 ते 20 तास वाळवावेत. पूर्ण वाळवलेले तुकडे 400 गेजच्या पॉलिथिन पिशवीमध्ये पॅक करावेत. हे तुकडे तेलात तळून त्यापासून चिवडा तयार करता येतो आणि हे तयार करण्यासाठी घटक पुढील प्रमाणे वापरावेत: स्लाइस केलेला कच्चा फणस 1 किलो, तळण्यासाठी तेल 500 ग्रॅम, मीठ 15 ग्रॅम, हळद 3 ग्रॅम, लाल तिखट 10 ग्रॅम, साखर 20 ग्रॅम, चाट मसाला 5 ग्रॅम, कढीपत्ता 20 ग्रॅम, शेंगदाणे 100 ग्रॅम आणि कापलेला लसूण 30 ग्रॅम हे घटक वापरून आपणास फणसाचा उत्तम प्रतीचा चिवडा तयार करता येतो. पुढचा पदार्थ म्हणजे फणसाचे पीठ. फणसाचे पीठ हे कच्च्या फणसापासून तयार केले जाते. हे एक पौष्टिक, नैसर्गिक आणि ग्लुटेन फ्री पीठ आहे. आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यासाठी निवडलेली फळे प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून धारदार विळ्याने कापून आतील गर हाताने काढून बिया आणि गर वेगळा करावा. या गराचे तुकडे करून तुकडे सूर्यप्रकाशात किंवा ड्रायरमध्ये वाळवावेत. पूर्णपणे वाळल्यानंतर ते गिरणीत दळून त्याचे पीठ तयार करावे. हे पीठ पॉलिथिनच्या पिशवी भरून पिशव्या हवा बंद कराव्यात. त्यांना लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. हे तयार झालेले पीठ भाकरी, पोळी, केक इत्यादीसाठी वापरता येऊ शकते. या पीठाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह रोग्यासाठी हे चांगले उपयुक्त मानले जाते. नंतर फणसाची भाजी. भाजीसाठी वापरला जाणारा फणस लहान ते मध्यम आकाराचा, जाड साल नसलेला, खमंग व गोडसर वास येणारा, 25 ते 45 दिवसाचा असावा. फळे पाण्याने स्वच्छ धुवून त्याचा बाहेरील साल व बिया काढून टाकाव्यात आणि नंतर तो किसून घ्यावा. हा किसलेला फणस थोडा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊन त्यात चवीनुसार मसाले, तिखट, तेल, जशी आपण रेग्युलर भाजी करतो तशी भाजी करून घ्यावी. अशी भाजी उत्तम प्रतीची लागते. पुढचे म्हणजे पिकलेल्या फणसापासून कोणते पदार्थ तयार करतात हे बघू. पहिला म्हणजे फणसाचा जॅम. पिकलेल्या फणसाच्या गरापासून बिया काढून त्याचे तुकडे करावेत. त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून मिक्सरला लावून एक्झ्यू करून 1 मिलीमीटर स्टेनलेस स्टीलच्या चाळणीतून गळून घ्यावा. हा गळून घेतलेला 1 किलोग्राममध्ये 1.25 किलो साखर, 12 ग्रॅम सायट्रिक आम्ल घालून हे मिश्रण गरम करण्यास ठेवावे. हे मिश्रण मात्र सतत ढवळत राहावे म्हणजे करपणार नाही. मिश्रण तुकड्यात पडू लागले म्हणजे जाम तयार आहे असे समजावे. तयार झालेला जाम निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यामध्ये भरावा. बाटल्या थंड झाल्यावर त्यावर वितळलेल्या मेणाचा 1 सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा किंवा अल्युमिनियम फॉईलचा वापर करावा. बाटला हवाबंद झाल्यानंतर झाकण लावून लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. पुढचा पदार्थ म्हणजे जेली. फणसाच्या गरामध्ये पेक्टिन चांगले असल्याने त्यापासून उत्तम प्रकारची जेली तयार करता येते. पिकलेल्या फणसाच्या बिया काढून घेतलेल्या गराचे तुकडे करावेत. सालीकडील भाग देखील घेऊन त्याचे तुकडे करावेत. 1 किलो तुकड्यासाठी 1 किलो पाणी

आणि 3 ग्रॅम सायट्रिक आम्ल घालून हे मिश्रण 25 ते 30 मिनिटे गरम करण्यास ठेवावे. गरम करत असताना हे मिश्रण मधून मधून पोळीने ढवळत राहावे. थंड झाल्यावर हे मिश्रण मलमलच्या कपडातून गळून घेऊन उबट भांड्यात 24 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यावे आणि सायपणिंग पद्धतीने रस वेगळा करून घ्यावा. अशा पद्धतीने काढलेल्या 1 किलो रसामध्ये 1 किलो साखर 5 ते 6 ग्रॅम सायट्रिक आम्ल घालून मिश्रण चांगले ढवळून मंद आचेवर गरम करण्यास ठेवावे. मिश्रण तुकड्यात पडू लागले म्हणजे किंवा गोळीबंद पाकाची परीक्षा घेऊन जेले तयार झाल्याची खात्री करून घ्यावी. तयार झालेले जेले निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यामध्ये भरावी. बाटल्या थंड झाल्यावर त्यावर वितळलेल्या मेणाचा 1 सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा किंवा अल्युमिनियम फॉईलचा वापर करावा. त्यामुळे बाटल्या बंद केल्यानंतर झाकण लावून लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. पुढचा पदार्थ म्हणजे फणसाचे लेदर किंवा फणसाची फणस पोळी म्हणतो आपण त्याला. फणसाची पोळी ही कोकणात खूप प्रसिद्ध आणि चविष्ट गोड पदार्थ आहे. फणस पोळी तयार करण्यासाठी पिकलेला फणसाचा गर 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, साखर किंवा गूळ 250 ते 300 ग्रॅम, चवीनुसार कमी जास्त करू शकता. वेलची पूड 2 ते 3 ग्रॅम, तूप 10 ग्रॅम ते ट्रेला लावण्यासाठी हे घटक वापरून आपल्यास फणस पोळी तयार करता येते. यासाठी पिकलेल्या फणसाचे गर काढून बिया वेगळ्या करून मिक्सरमध्ये वाटून एकजीव करून घ्यावा आणि त्यात गूळ किंवा साखर घालून मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे सतत ढवळत शिजवावे. मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर वेलची पूड घालावी. नंतर एका ताटाला किंवा ट्रेला तूप लावून ते मिश्रण 3 ते 5 मिलीमीटर जाडीमध्ये समान पसरवावे. पुन्हा 2 ते 3 दिवस वळवावे. दररोज उलट सुलट करावे म्हणजे दोन्ही बाजूने नीट वळेल किंवा ओव्हनमध्ये 55° तापमानाला 8 ते 10 तास ड्राय करावे. पूर्ण वाळल्यानंतर त्याचे रोल किंवा चौकोनी तुकडे करून बटर पेपरमध्ये गुंडाळून किंवा हवाबंद डब्यात ठेवून 2 ते 3 आठवडे ठेवता येते. तयार करत असताना खूप पातळ थर देऊ नयेत किंवा खूप जाडी थर देऊ नये. जाड थर दिला तर आतून ओला राहून तो खराब होण्याची शक्यता असते. उन्हात वाळवताना मात्र धुळेचे कण माती लागू नये, कचरा लागू नये म्हणून त्यावर पातळ कपडा झाकावा. पुढचा पदार्थ म्हणजे फणसाचा हलवा. गोड पदार्थामध्ये फणसाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. फणसाचा हलवा पिकलेल्या फणसापासून बनवला जाणारा एक स्वादिष्ट आणि पारंपरिक गोड पदार्थ आहे. कोकण आणि दक्षिण भारतात विशेषतः लोकप्रिय आहे. यासाठी निवडलेली फळे प्रथम पाण्याने स्वच्छ धुवून धारदार विळ्याने कापून आतील गर हाताने काढून गर आणि बिया वेगळा कराव्यात. हलवा तयार करण्यासाठी पुढील घटक वापरावेत. फणसाचा गर 1 किलो, साखर किंवा गूळ 500 ते 550 ग्रॅम, गोडीनुसार कमी जास्त करू शकता. तूप 100 ते 125 ग्रॅम, वेलचीपूड 2 ते 3 ग्रॅम, काजू 40 ग्रॅम तुकडे केलेले, बदाम 30 ग्रॅम काप केलेले, फणसाचा गर, साखर आणि तूप एकत्र करून शिजवावे. घट्ट झाल्यावर ताटात पसरून तुकडे करावेत. अशा प्रकारे तयार केलेला हलवा चवीला स्वादिष्ट आणि पौष्टिक असतो. पुढचा पदार्थ म्हणजे फणसाची बर्फी. पिकलेल्या फणसाचा गर काढून त्यातून बिया वेगळा कराव्यात. गराचे तुकडे मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. अशा प्रकारे काढलेल्या फणसाच्या 1 किलोग्रॅममध्ये 650 ते 700 ग्रॅम साखर त्या फणसाच्या गोडीवर अवलंबून असते, दूध पावडर 300 ग्रॅम, तूप 200 ग्रॅम, वेलचीपूड 7 ग्रॅम, काजू बदाम 50 ते 70 ग्रॅम. आपण ज्या पद्धतीने बर्फी तयार करतो त्या पद्धतीने बर्फी तयार करून घ्यावी. तयार झालेले बर्फीचे तुकडे आवडत्या आकाराचे काप करावेत. बर्फी खोलीच्या तापमानाला ठेवले तर ती 2 ते 3 दिवस राहते आणि थंड तापमानाला ठेवल्यास 10 ते 15 दिवस राहते. पुढचा पदार्थ म्हणजे फणसाचे काढलेले गर, त्याला आपण मिनिमली प्रोसेस्ड जॅकफ्रूट म्हणतो आपण. फणसाचे फळ आकाराने आणि वजनाने मोठे असल्याने छोट्या कुटुंबासाठी एक फळ विकत घेऊन खाणे फार अडचणीचे होते. म्हणून चांगल्या कापा फणसाचे गर काढून परिरक्षकाचा आणि अँटीऑक्सिडंटचा वापर करून पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरून थंड तापमानाला साठवल्यास ते 10 ते 15 दिवस साठवून ठेवता येतात. या पदार्थालाच आपण रेडी टू इट असे म्हणतो. अशा पदार्थांना मोठ्या शहरामध्ये चांगली मागणी असते, परंतु असे पदार्थ लवकर खराब होतात आणि जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. पुढचा पदार्थ म्हणजे हवाबंद डब्यात साठवलेले गर. हवाबंद डब्यात साठवण्यासाठी फणसाचे गर कुरकुरीत आणि पिळसर रंगाचे असावेत. बिया वेगळ्या केलेले गर बटर साईज किंवा 8x2 कॅनमध्ये 50% साखरेच्या पाकात साठवून ठेवता येतात. आता फणसापासून तयार केले जाणारे पेय. पहिलं पेय म्हणजे शरबत किंवा स्क्वॅश. फणसाचा स्क्वॅश तयार करण्यासाठी बरका फणसाचा वापर केला जातो. पिकलेल्या फणसाचा गर काढून त्यातून बिया वेगळ्या कराव्यात.

काढल्या गराच्या वजनाच्या अर्धे पाणी टाकून थोडा वेळ गरम करावे आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून मलमलच्या कपड्यात बांधून तो गळून घ्यावा. अशा प्रकारे काढलेल्या फणसाच्या 1 किलो रसामध्ये किंवा गरामध्ये 1.7 किलो साखर, 40 ग्रॅम सायट्रिक आम्ल, 1.3 किलो पाणी यापासून उत्तम प्रकारचा स्क्वॅश तयार करता येतो. सुरुवातीला प्रमाणात घेतलेले पाणी, साखर आणि सायट्रिक आम्ल एकत्र मिसळून साखर विरळून घेऊन मलमलच्या कपड्यातून गळून घ्यावे आणि ते नंतर रसामध्ये मिसळावे. हे मिसळून थोडा वेळ गरम करून 600 PPM एवढे KMS, त्यालाच आपण पोटॅशियम मेटाबायसल्फाइट म्हणतो, योग्य पद्धतीने मिसळून निर्जंतु केलेल्या अरुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यामध्ये भरावे आणि बाटल्या हवाबंद करून लेबल लावून थंड आणि कोरड्या जागेत साठवून ठेवावेत. हा स्क्वॅश वापरतेवेळी मात्र एकाच तीन या प्रमाणात थंड पाणी आणि चवीनुसार मीठ मिसळून त्याचा आस्वाद घ्यावा, म्हणजे ते झालं शरबत. फणसाचे नेक्टर. अगोदर सांगितल्याप्रमाणे काढलेला फणसाचा गर 1 किलो, साखर 1400 ग्रॅम, पाणी 2 लिटर किंवा 200 ग्रॅम, सायट्रिक आम्ल 5 ते 6 ग्रॅम, पोटॅशियम मेटाबायसल्फाइट 100 PPM हे घटक वापरून फणसाचे नेक्टर तयार करता येते. हे नेक्टर वापरतेवेळी पाणी मिसळण्याची गरज लागत नाही आणि योग्य साठवण केल्यास 3 ते 4 महिने साठवून ठेवता येते. पुढचं पेय म्हणजे फणसाचे शरबत. काढलेला रस 1 किलो, साखर 1200 ग्रॅम, पाणी 9 किलो म्हणजे 9 लिटर, सायट्रिक आम्ल 10 ग्रॅम, पोटॅशियम मेटाबायसल्फाइट 100 PPM हे घटक वापरून उत्तम प्रकारचे शरबत तयार करता येते. योग्य साठवण केल्यास 2 ते 3 महिने थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवता येते. म्हणून फणस प्रक्रिया ही केवळ एक पाककृती नसून एक अन्न अभियांत्रिकी आधारित वैज्ञानिक प्रक्रिया आहे, जी उद्योग आणि आरोग्य या दोन्ही दृष्टीने महत्वाची आहे. यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळते, रोजगार निर्मिती होते आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यास मदत होते. म्हणून फणसाच्या प्रक्रियुक्त पदार्थांचा प्रसार करणे ही एक काळाची गरज आहे. धन्यवाद.

0: श्रोते हो, आपण ऐकलं फणस प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर विष्णू गरंडे, प्राध्यापक विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे यांनी दिलेली माहिती. आता ऐकूया उन्हाळ्यात दुधाळ जनावरांची काळजी याविषयी डॉक्टर मृण्मयी नाईक यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण दुधाळ जनावरांची विशेषतः उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची ह्या विषयावर बोलणार आहोत. दुधाळ जनावरं ही वातावरणातील बदलांना अतिशय संवेदनशील असतात. वाढत्या तापमानाचा त्रास जसा आपल्याला होतो तसाच जनावरांना सुद्धा होतो. ह्याच वाढलेल्या तापमानाचा नकारात्मक प्रभाव थेट जनावरांच्या दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमतेवर होतो. दुधाळ जनावरांना साधारणपणे 27 ते 35 अंश सेल्सिअस तापमान लागते, पण उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये हवेतील उष्णता व आर्द्रता खूप वाढते. साधारणत पुणे जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यातील सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढेच जातं. ह्या वाढत्या तापमानामुळे पशूचा आहार कमी होतो, परिणामी दूध उत्पादनात घट होते 20% किंवा जास्ती, आणि गर्भधारणेच्या दरामध्ये सुद्धा घट दिसून येते. शारीरिक तापमान असाधारण राहिल्यास गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते. तापमानासोबतच सापेक्ष आर्द्रता, वारं आणि सौर विकरण हे सुद्धा घटक तितकेच महत्त्वाचे असतात. आपण आधी समजून घेऊ की जनावरांमध्ये तापमानाचं नियंत्रण कसे होते. जनावरांच्या शारीरिक तापमानाचं नियंत्रण मुख्यतः मेंदूतील हायपोथॅलमस या भागाकडून केले जाते. शरीराचे तापमान जर शरीर बरेच गरम झाले असेल तर घाम ग्रंथींना उत्तेजित करून त्यांना जास्त कार्यप्रवण करतो. यामुळे घाम येऊन त्यांच्या बाष्पीभवनाने बरीच उष्णता बाहेर टाकली जाते. याच प्रकारे त्वचेला जाणाऱ्या रक्तवाहिन्यांचे प्रसरण होऊन त्वचेला रक्ताचा जास्त पुरवठा केला जातो. या रक्तातून जास्त उष्णता बाहेर पडायला मदत होते. जनावरांच्या तापमानात दैनंदिन बदल होत असतात. जसे जनावरांचे शारीरिक तापमान रात्री 2 वाजता ते सकाळी 6 दरम्यान सर्वात कमी असते, परंतु सायंकाळी 5 ते 8 सुमारास

सर्वात जास्ती असते. या फरकाचा संबंध शारीरिक हालचाली आणि चयापचयाशी असतो. शरीराच्या अंतर्भागापासून बाहेरच्या भागाकडे तापमान कमी कमी होत जाते. आता आपण बघूया की तीव्र उष्णता तणावामुळे जनावरांमध्ये काय काय बदल दिसून येतात. असामान्य महत्त्वाचे मापदंड. सर्व पहिलं उच्च रक्तचाप, श्वसन दर खूप वाढलेला असतो आणि शरीराच्या तापमानात लक्षणीय वाढ होते. जनावरं कमी आहार घेतात, पाण्याच्या सेवनात प्रमाणात वाढ होते, गायी कमी शारीरिक हालचाली दाखवतात, काही गायींमध्ये तर माझाची लक्षणे सुद्धा दिसून येत नाहीत, आणि वाढत्या चयापचयामुळे उष्णतेमुळे रवंथ हा सुद्धा कमी होतो. कधीकधी जनावरांमध्ये चक्कर येणे किंवा बेशुद्धपणा पण दिसून येतो. उष्माघात झाल्यास शरीराचे तापमान खूप जास्ती असते. कधीकधी 106 ते 108 डिग्री फॅरनहाईटपर्यंत जाऊ शकते. आता गोठ्यामधील किंवा गोठ्यासाठीच्या उपाययोजना आपण काय करूया. सर्वात पहिलं गोठ्याची जी जागा आहे व त्याचे बांधकाम ह्याचं अचूक नियोजन केलं पाहिजे. उंची मध्यभागी 12 ते 15 फूट आणि बाजूनी 10 फूट असावी. गोठ्याची लांबी पूर्व पश्चिम असावी जेणेकरून सूर्यप्रकाश थेट आत येणार नाही, ज्यांनी तापमान कमी राहण्यास मदत होते. छपराला पांढरा रंग द्यावा जो सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करेल आणि शेडमधील तापमान कमी करेल. हे तापमान कमी करण्यासाठी एक स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. कोठ्याच्या बाजूला वारे येण्याच्या दिशेने गोणपाट बांधून त्यावर दुपारी पाणी मारत राहावे. हा उपाय करून आपण गरम हवेच्या विरुद्ध अडथळे तयार करू शकतो. कोठ्याच्या आजूबाजूला दाट झाडी नसेल तर लवकर वाढणारी झाडं ही लावावीत. हा एक अत्यंत स्वस्त उपाय आहे, परंतु परिणाम मिळण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. साधारणतः दुपारी शक्य असल्यास जनावरांना गार पाण्याने आंघोळ घालावे. आता तंत्रज्ञानाचा वापर करून गोठ्यामध्ये पाणीचे फवारे मारणे, उदाहरणार्थ छतावर पाणी शिंपडण्यासाठी छतावर स्प्रिंकलर स्थापित केले जातात आणि शेडच्या आतल्या पाण्याचे ठिबक शेडमध्ये फॉगर्स किंवा मिस्टर स्थापित केले जाते. महत्त्वाची सूचना ह्याच्यामध्ये की गोठ्यातील आर्द्रता वाढू नये ही काळजी घेणे. गायींचे फार्ममध्ये उष्णता कमी करण्यासाठी पंखे बसू शकता. शक्य असल्यास छताच्या धातूच्या पत्र्यांवर टर्बो व्हेंटिलेटर बसवा. पिण्याच्या पाण्याचे तापमान सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करा. आता आपण पुढे बघू पिण्याचे पाणीचे नियोजन कसे करायचे. वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या शारीरिक तापमान देखील वाढते. ह्याच्यामुळे श्वसन दर वाढतो, घाम येण्याचे प्रमाण वाढते आणि शरीरातून पाणी बाहेर पडते. परिणामी पाणी पिण्याचे प्रमाण अधिक वाढते. ह्यासाठी पुरेसा पाणी पुरवठा खूप आवश्यक आहे. 80% रक्ताचा घटक हा पाणीच आहे. तसेच शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाण्याची गरज असते. पोषक घटकांचे शोषण तसेच शरीरातील चयापचयाचा कचरा शरीराबाहेर टाकण्यासाठी पाण्याचे महत्त्व अनमोल आहे. आता पाण्याची गरज, वातावरणाचे तापमान, जनावरांची उत्पादन क्षमता, सापेक्ष आर्द्रता, वय आणि वजन यांच्यावर अवलंबून असते. पर्यावरण व व्यवस्थापन घटकांमुळे पाण्याच्या सेवनावर परिणाम होऊ शकतो. पाण्याचे तापमान, खारटपणा, स्वाद आणि गंध हे अशुद्धता निर्माण करणारे घटक प्रभाव पाडतात. जनावरांच्या आहारावर सुद्धा पाण्याचे प्रमाण अवलंबून असते. शक्य असल्यास जनावरास 24 तास पाणी उपलब्ध करून द्यावे. जर ते शक्य नसल्यास 4 ते 5 वेळेस दिवसातून स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे. पर्यावरणीय तणावांपासून संरक्षण आणि सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीच्या प्राथमिक निर्देशांक पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, हिमोग्लोबिन, पॅक्ड सेल व्हॉल्यूम, रक्तातील साखर आणि रक्तातील प्रथिने यांच्यात लगेच बदल दिसून येतो. म्हणूनच उष्ण आर्द्र भागात जनावरांची आरोग्य तपासण्यासाठी रक्त घटकांचे नियमित तपासणी करावी. दुष्परिणाम टाळण्यासाठी सकस, प्रमाणित व संतुलित हिरवा चारा द्यावा. आहार सवयी हळूहळू बदला. हळूहळू फीडिंग स्केड्यूल शिफ्ट करा. संध्याकाळी किंवा सकाळी आणि रात्रीच्या वेळी आहार देणे आवश्यक आहे. संध्याकाळी उशिरा ही दिवसातील सर्वात उत्तम वेळ आहे. जनावरे चारायला सोडायची असतील तर सकाळी लवकर

किंवा संध्याकाळी उशिरा हे उत्तम पर्याय राहतील. आता आपण सापेक्ष आर्द्रतेबद्दल थोडी माहिती घेऊयात. उष्णता तणावामध्ये सापेक्ष आर्द्रता महत्वपूर्ण भूमिका बजावते. उष्णता तणाव किंवा तापमान आर्द्रता सूचकांक यालाच टेम्परेचर ह्युमिडिटी इंडेक्स असं म्हणतात. उच्च वातावरणीय तापमानात दुधाळ जनावरे त्यांची बरीचशी ऊर्जा तोंड उघडे ठेवून श्वासोच्छवास घेण्यात खर्च करतात. ही प्रक्रिया जर दिवसभरात जास्त

0: त्यांची बरीचशी ऊर्जा तोंड उघडे ठेवून श्वासोच्छवास घेण्यात खर्च करतात. ही प्रक्रिया जर दिवसभरात जास्त तास राहिल्यास दूध उत्पादन 50% कमी होऊ शकते. ही अवस्था संकरित जनावरांमध्ये म्हणजे क्रॉस ब्रेड ॲनिमल्समध्ये जास्ती प्रमाणात आढळून येते. गरम व आर्द्र वातावरण दुधाचे उत्पादन तसेच गुणवत्तेवर सुद्धा परिणाम करते. यामध्ये दुधाचे फॅट, SNF व दुधातील प्रथिने हे घटक वाढीव आर्द्रतेला कमी होतात. गोठ्यातील जास्ती आर्द्रतेमुळे जनावरांमध्ये कासदाह मस्टायटिस निर्माण करणाऱ्या परजीवी जीवाणूंची संख्या वाढते. ह्याचा दुसरा परिणाम असा आहे की वासांमध्ये सुद्धा तुम्हाला निमोनिया किंवा जुलाबाचे प्रमाण खूप वाढलेले दिसते. गोठ्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी थंड हवेचे झोत गोठ्यात येणे गरजेचे आहे. तसेच गोठ्यात गार हवेचा स्त्रोत ठेवण्यासाठी जागोजागी पंखे बसवावेत. उष्णता तणाव व आर्द्रता कमी करण्यासाठी ठराविक वेळेस व ठराविक काळासाठी पंखे किंवा ब्लोवर्स चालू ठेवावेत. पंख्यांमुळे दोन्ही कोरडी व ओली आर्द्रता कमी होण्यास मदत होते. आपण पाहिलं की उष्णतेमुळे जनावरांचे उत्पादन घटते. ह्याच्यात प्रामुख्याने दूध उत्पादन प्रजनन क्षमतेवर परिणाम पडतो. गर्भापात होण्याची शक्यता राहते. जनावरे अचानक आजारी पडू शकतात. म्हणूनच उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये भरपूर काळजी घेतली पाहिजे. परंतु सगळ्या उपाययोजना करून सुद्धा उष्माघात झाला तर तातडीचा उपाय म्हणजे शरीर थंड करणे, डोक्यावर बर्फाचे पाणी टाकावे, बर्फाचे तुकडे ठेवावे, जनावर पाण्यात जरा वेळ ठेवावे आणि लगेच पशुवैद्यकीयचा सल्ला घ्यावा.
1: श्रोते हो, आपण ऐकले उन्हाळ्यात दुधाळ जनावरांची काळजी, याविषयी डॉक्टर मृण्मयी नाईक यांनी दिलेली माहिती. आता ऐकूया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांचे बाजारभाव. आवक ही क्विंटलमध्ये असून दर रुपयांमध्ये आहेत. बाजरी महिको आवक 514 क्विंटल, किमान 3200, कमाल 3500, सरासरी दर 3350. गहू शरबती आवक 422 क्विंटल, किमान 4400, कमाल 6400, सरासरी दर 5400. ज्वारी मालदांडी आवक 715 क्विंटल, किमान 5400, कमाल 6300, सरासरी 5850. मका लाल आवक 2 क्विंटल, किमान 2500, कमाल 2800, सरासरी 2650. मूग हिरवा आवक 39 क्विंटल, किमान 8900, कमाल 9500, सरासरी दर 9200. हरभरा आवक 43 क्विंटल, किमान 6100, कमाल 6800, सरासरी दर 6450. उडीद आवक 3 क्विंटल, किमान 9200, कमाल 10500, सरासरी दर 9850. श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. तोपर्यंत राम राम.

0: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गजल सूफी मैफिल।
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शोक मिलने का, गीत गजल आणि सूफी मैफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की

0: टप टप टप धरती सुनने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706।
2: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत, वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी। पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय, एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत। जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया। ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6। नक्की फोन करा, हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
3: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते शुभेंदू अधिकारी यांनी राज्यपाल आर एन रवी यांच्याकडे आज संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. उद्या सकाळी 11 त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं केंद्रीय निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावेळी त्यांनी बंगालच्या मतदारांचे आभार मानले.
1: हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का दायित्व है कि हर नई सुनार बांग्ला के लक को लेकर हम चले और बंगाल की जनता की अपेक्षाओं को पूर्ण करें. और हम सबका दायित्व है कि मोदी जी ने जो वादा दिया है बंगाल की जनता को, इसको पूरा करने के लिए हम हमारा सर्वश्रेष्ठ बंगाल की जनता को समर्पित करें.
0: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्या आणि तोडफोडीच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय यांनी केली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली ही

0: चौकशी व्हावी असं रॉय म्हणाले. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते बळी पडल्याचा दावा रॉय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला. शुभेंदू अधिकारी यांचे सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा निषेध करत गेल्या 3 दिवसात तृणमूलच्या 3 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचं रॉय म्हणाले. या सर्व हत्या भाजपा समर्थित गुंडांनी घडवून आणल्याचा आरोपही रॉय यांनी केला आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस पक्षाचे एन रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. एन रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तमिळनाडूमध्ये अभिनेते जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्रीकळगम पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलं आहे. थोड्याच वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. काँग्रेस पाठोपाठ त्यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विजय यांच्या पक्षाचे 108, काँग्रेसचे 5 आणि इतर तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार आहेत. त्यामुळे 234 सदस्यांच्या विधानसभेत त्यांना 119 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे आहे. मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. हंता विषाणू संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले, त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर

0: लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतरही शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्याविरोधात महाभियोग चालवायला तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. रामफोसा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीरपणे संपत्ती जमवल्याचे आरोप आहेत. यापूर्वी त्यांच्या आस्थापनेत 5,80,000 अमेरिकन डॉलर्स आढळल्याचा अहवाल त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फेटाळला होता. मात्र आता त्यांना महाभियोगाला सामोरं जावं लागेल. बल्गेरियाच्या संसदेने आज रुमेन रादेव यांना नवीन प्रधानमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. युरोपियन महासंघाच्या सदस्य देशातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बल्गेरियाच्या संसदेत रादेव यांना 127 सदस्यांनी मतदान केलं. 70 सदस्यांनी विरोधात मतदान केलं तर 36 सदस्य तटस्थ राहिले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देशभरात भ्रष्टाचार विरोधात झालेल्या विविध आंदोलनांमुळे पुराणमतवादी सरकार कोसळलं होतं. शांघाय इथल्या तिरंदाजी विश्वचषक सामन्याच्या महिला रेकॉर्ड प्रकारात आज भारताच्या सिमरनजीत कौर हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्यांदाच जागतिक स्पर्धा खेळणारी सिमरनजीतने चीन तैपेईच्या फॉंग युझ्यूवर 6-0 अशी मात केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर नवी दिल्लीत सुरू आहे. नाणेफेक जिंकून कोलकात्याने प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 9 षटकात 2 बाद 77 धावा झाल्या होत्या. इंडोनेशियात माउंट डुकोनो ज्वालामुखीच्या उद्रेकात 3 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी घडली. यात जखमी झालेल्या 15 जणांवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तमिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार. कार्यक्रम एक कलाकार.
1: सर्व श्रोत्यांचं आपल्या लाडक्या एक कलाकार या कार्यक्रमात मनापासून स्वागत. मी डॉक्टर अभिनव बोरकर आज एक कलाकार कार्यक्रमात घेऊन आलो आहे शास्त्रीय संगीतातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाला, ज्यांच्या आवाजाबद्दल नेहमीच असं वाटतं की यांचं गाणं ऐकून अनेक दिवस झालेही असतील तरी त्या गाण्यातले त्यांनी घेतलेले आलाप, स्वरात गुंफलेले शब्द अगदी जसेच्या तसे तुम्ही आत्ता देखील या गायिका आपल्यासोबतच बसल्या आहेत किंवा तुम्ही त्यांच्या मैफलीमधून यांचं गाणं ऐकत आहात इतकं जिवंत वाटतं. प्रत्यक्षाचा आभासच होतो ना. होय रसिक हो, मी आज एक कलाकारमध्ये आरती अंकलीकर टिकेकर यांच्या काही गीतांसह दाखल झालो आहे. तर मग सुरुवात करूया का या दर्दी मैफलीला.

श्रोते हो, मी म्हणतो तसा प्रत्यक्षाचा आभास होतोय ना. आरती अंकलीकर यांचा जन्म 27 जानेवारी 1963 रोजी विजापूर कर्नाटक येथे झाला. सुरुवातीच्या संगीत प्रवासात त्यांना पंडित वसंतराव कुलकर्णी, विदुषी किशोरी आमोणकर, पंडित दिनकर कैकाणी, पंडित उल्हास कशाळकर असे एकाहून एक निष्णात गुरु लाभले. यात अनुक्रमाने आग्रा, ग्वालियर, जयपूर, अत्रौली या घराण्यांची गायकी त्यांनी आत्मसात केली. स्पष्ट उच्चार, स्वरांवर घट्ट पकड, थोडा किंचित वरच्या स्वरातला पण अत्यंत गोड आवाज कोणाच्या हृदयाला न भिडावा तर नवलच.

सरदारी बेगम, दे धक्का, 1000ची नोट, अंतर्नाद, सावली या चित्रपटांसाठी आरती अंकलीकर यांनी पार्श्वगायन केलं आहे. तसंच दूरचित्रवाणीवरून काही कार्यक्रमातून परीक्षणाचं काम देखील केलं आहे. सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा पुरस्कार त्यांना अंतर्नाद या कोंकणी चित्रपटाकरिता मिळाला होता. ऐकूया त्यांनी गायलेली काही चित्रपट गीतं.

कार्यक्रमात पूर्वी उल्लेख केलेल्या पुरस्कारांसह आरती अंकलीकर यांना संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार, पंडित कुमार गंधर्व सन्मान हे पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. प्रसिद्ध संगीत महोत्सव पंडित सवाई गंधर्व महोत्सव पुणे, मल्हार महोत्सव दिल्ली या कार्यक्रमातून देखील त्यांनी व्यासपीठं गाजवलीच आहेत.

0: भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं अशा वैविध्यपूर्ण गीतांच्या प्रकारांमधून त्यातून येणाऱ्या प्रत्येक शब्दाला आरती अंकलीकर यांनी कायम न्याय दिला आहेच. त्यांच्या स्वरातून एखादी भावना सदैव खळखळणाऱ्या झराप्रमाणे वाटते. या कार्यक्रमातून आज आरतीजींना पुढील वाटचालीसाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊया. आपणास आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रियेची आम्ही वाट पाहू. पुन्हा उद्या भेटूया याच वेळेत. तोपर्यंत नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार. कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो, काही क्षणातच 9:15 वाजत आहेत. ऐकणार आहोत समाचार संध्या 9:15 दिल्ली केंद्रावरून. त्यानंतर न्यूज ॲट 9:09, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

कार्यक्रमात यानंतरचं गीत निवडलं आहे सुवासिनी या चित्रपटातून. आशा भोसले यांचा स्वर, ग. दि. माडगुळकर यांची रचना आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

यानंतर ऐकूया कन्यादान या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांची रचना. या गीताला संगीतबद्ध केलं आहे वसंत प्रभू यांनी.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया गंगाधर महांबरे यांनी सोबती चित्रपटासाठी लिहिलेली रचना. संगीतकार श्रीनिवास खळे, स्वर आशा भोसले यांचा.

यानंतरचं गीत निवडलं आहे गोंधळात गोंधळ या चित्रपटातून, जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेलं. या गीताला संगीतबद्ध केलं आहे विश्वनाथ मोरे यांनी, स्वर आशा भोसले यांचा.

आता ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरात धाकटी बहीण या चित्रपटातलं हे गीत जगदीश खेळबुडकर यांनी लिहिलेलं. संगीतकार आहेत सुधीर फडके.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातली शेवटची रचना विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली, पी सावळाराम यांनी लिहिलेली, सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरात ऐकूया भालू चित्रपटातून.

याबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 10:30 झाले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमांतर्गत ऐकूया आनंद बेंद्रे यांनी गायलेला राग स्वानंदी. विलंबित एकतालात जियरा मानत नाही तर द्रुत एकतालात तो हे रे गाऊ मे आज या बंदिश आपण ऐकणार आहोत. गणेश तानवडे यांनी तबला साथ केली आहे तर हार्मोनियम साथ केली आहे लीलाधर चक्रदेव यांनी. ऐकूया कार्यक्रम नाद ब्रह्म.

पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. येत्या 24 तासात कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तापमानाची ताजी नोंद अशी होती, कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23.7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. हा झाला हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 होत आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी डॉक्टर अभिनव बोरकर आता आपला निरोप घेतो. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.